पहाटेचे 5:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण किशोरी अमोणकर यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकलात. स्वरबद्ध केला होता किशोरी अमोणकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात. प्रवीण दवणे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे नंदू हुनप यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचा अभंग ऐकलात. संगीतबद्ध केला होता नंदू होनप यांनी. या अभंगासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:50 होत आहेत. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स या मध्यम लहरीवर तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्गनगरी केंद्र. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 27 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 42 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीबरोबरच आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीनं होत आहे, शहनाईवर वाजवलेला राग ललत.

श्रोते हो, आताच आपण वैभवी शेट्टे यांच्या स्वरात श्री वासुदेव सरस्वती टेंभे स्वामी यांची रचना ऐकली. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज.

मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधा मधुसूदन यांनी गायलेलं संत एकनाथ महाराजांचा हा अभंग.

संगीता खोत यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह गीत. गीत आहे राजा बढे यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे कानू घोष.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या ह्या समूह स्वरातील गीतासोबतच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया, जगूया आनंदी.

नमस्कार श्रोते हो, मी स्मुग्धा माळी आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मला आठवतंय की पूर्वी मे महिन्याची सुट्टी लागली की नियमापरत्वे वाचनालयाची त्रैमासिक फी भरून पुस्तकं वाचनाचं एक महत्त्वाचं काम मुलांच्या मागे पालक लावत असत. खरं तर तो एक संस्कारच होता असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यावेळी

मोबाईलसारख्या साधनांचा तितकासा प्रभाव नव्हताच. वाचनालयात पुस्तकं, लहान मुलांची मासिकं असं अनेक पर्याय उपलब्ध असत. त्या पुस्तकांचा फडशा पाडायचा आणि पुन्हा वाचलेलं पुस्तक बदलून नवीन पुस्तक वाचायला घेऊन यायचं अशी ही पुस्तक यात्रा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवली असेल. पण हल्ली मात्र ही गजबजलेली वाचनालयं थोडीफार ओस पडत चालली आहेत असं वाटतं. म्हणजे मला आठवतं आहे की पूर्वी आम्ही पुढची 2-3 पुस्तकं वाचनालयात बुक करून ठेवायचो. बऱ्याचदा असंही व्हायचं की हवं असलेलं पुस्तक कोणीतरी दुसऱ्याच सभासदांनी 2-3 आठवड्यांसाठी बुक करून ठेवलेलं असायचं. आजकालची पिढी ही ई बुक वाचतात. चांगलं आहे म्हणा, काहीतरी वाचतात. वाचनाची प्रक्रिया सुरू आहे हे महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण शेवटी हातात पुस्तक घेऊन ते वाचणं आणि त्या पुस्तकाचा तो सुगंध, त्या पानाचा स्पर्श, हे सर्व ई बुकमधून कसं काय अनुभवायला मिळणार नाही का? आजकाल बऱ्याचदा असं बघायला मिळतं की लोक हौस किंवा आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. बऱ्याच लोकांना काय वाचावं हे माहीतच नसतं. वाचनालयात गेल्यावर तुम्हाला आवडेल ते पुस्तक द्या असं ते सांगतात. खरं तर आपण काय वाचलं पाहिजे हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. वाचाल तर वाचाल ही म्हण आजच्या घडीला किती महत्त्वाची आहे, किती समर्पक आहे हे आपण जाणतोच. वाचन संस्कृती आपल्या समाजाची आणि येणाऱ्या नवीन पिढीची ओळख आहे. आजी आजोबांकडून लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आणि त्यानंतर पुस्तकातून भेटत गेलेल्या गोष्टी ही सगळी पायमुळं आपल्या बालवयातच रुजवली गेलेली असतात. पुस्तकांचं विश्व खूप मोठं आहे. जितकं वाचायला जाल तितकं कमी पडेल इतकं साहित्य आज आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे. त्या साहित्याची मैत्री करणं आणि ती दृढ करणं ही काळाची गरज आहे. सुंदर आयुष्याच्या जगण्याचे कंगोरे कदाचित कधीतरी आपल्याला आपल्या वाचनातून भेटतील.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: श्रोत्या, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 6:35 आणि 5 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया आजच्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी, विषय आहे तोंडली पिकाची लागवड। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्य संपदा धनसंपदा, विषय आहे मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी भाग 3। तज्ज्ञ आहेत प्राध्यापिका श्रुती आंबेकर, ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, विषय आहे जागतिक तापमानवाढ भाग 3। वक्त्या आहेत अदिती सारंगधर, ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी

0: अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत अरुणा ढेरे, प्रमोद तळणीकर यांच्या राज तरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम, 7:40 श्रेवसृष्टी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, 7:45 बेडेकर मसाले हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 17, 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 आपली आवड, त्यानंतर 12:00 वनिता मंडळ. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, लेखन अर्चना माने, आणि त्यानंतर संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व, लेखन सविता जेरे. 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून, 5:30 युववाणी यात स्टेट युन या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी CMA अमृता देशपांडे यांच्याशी साधलेला संवाद ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. 6:30 क्रीडा विश्व यात दुसरी मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा याविषयी वियोग फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर आणि वियोग फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. 7:15 अर्थविशेष, 7:30 माझा आवार माझे शिवार यात हॅलो शंका समाधान विषय आहे भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी, मीनाक्षी केळुसकर यांची मुलाखत. 7:15 लोकसंगीत, 7:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 पंडित योगेश शमसी यांचं तबलावादन ताल झपताल, 2:30 अश्विनी गोखले यांचं गायन राग बदमास सारंग ही पुणे केंद्राची निर्मिती आहे. 5:02 रेवा नातू यांचं गायन राग सावनी ही पुणे केंद्राची निर्मिती आहे. 10:00 पंडित कार्तिक कुमार यांचं सूरबहारवादन राग यमन कल्याण आणि 10:30 पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद धमार गायन राग बिहाग. हे होते आजचे अस्मिता वाहिनीचे ठळक कार्यक्रम. यानंतर जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि परिसरात काल आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 35 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा इथं 28 आणि सांताक्रूज इथं 29 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 74% इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश धूसर असेल. कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र गोवा आणि किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही, परंतु 75 किलोमीटरच्या पुढे सागरी अंतरामध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. 6:40 झाली आहेत. कार्यक्रम कृषीवाणी आजचा विषय आहे गोसाळी पिकाची लागवड. तत्पूर्वी ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज तुरळक पावसाची शक्यता आहे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भाजीपाल्यामध्ये तोंडली ही वेलवर्गीय भाजी अतिशय महत्त्वाची आहे. व्यापारीदृष्ट्या तोंडली लागवड फायदेशीर ठरू लागली आहे. तोंडल्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे बहुवर्षीय पीक आहे आणि एकदा लागवड केली की 3 ते 5 वर्ष त्यापासून उत्पादन घेता येतं. सुरुवातीच्या वर्षी मात्र उत्पादन कमी मिळतं, त्यानंतर उत्पादनात वाढ होत जाते. आपल्याकडे संपूर्ण राज्यात

0: थोड्याफार प्रमाणात लागवड सर्वत्र होत आहे. खेड्यात शेतकरी स्वतःपुरते आपल्या परड्यात तोंडल्याचा मांडव घालतो, परंतु आज एक अर्थार्जन मिळवून देणारी ही भाजी आहे म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे आणि स्वतंत्ररित्या लागवड केली पाहिजे. तोंडलीचं उगमस्थान हे हिंदुस्थानच. दक्षिण आणि पूर्व भारतातील सर्व राज्यात तोंडली लागवड होत आहे. तसेच घराच्या दारात, परड्यात तोंडलीचा वेल लावला जातो. आज महाराष्ट्रात प्रमुख शहरांच्या आसपास व्यापारी दृष्टिकोनातून लागवड केली जाते, कारण आज शहरातून तोंडलीसाठी मागणी वाढते आहे. त्यामुळे तोंडले लागवड मोठ्या प्रमाणात तिथे होऊ लागली आहे. काही जिल्ह्यांमधूनही जसं ठाणे, रायगड, नगर, पुणे, नाशिक या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात तोंडली लागवड होऊ लागली आहे. या पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान उपयुक्त असतं. कमी अगर जास्त पावसाच्या भागात हे पीक घेता येतं. समुद्राकाठची खारी हवा या पिकाला मानवते म्हणून कोकणात हे पीक घेतलं जातं. अतिपाऊस आणि कडाक्याच्या थंडीत या पिकाला धोका निर्माण होतो. रेताड, मध्यम गाळाची आणि मध्यम काळी जमीन या पिकासाठी योग्य असते, परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन जास्त उपयुक्त असते. कोकणाच्या घराच्या दारात, परड्यात तसेच शेतातील कुंपणाजवळ भात शेतीच्या बांधालाही तोंडली लागवड केली जाते. या पिकाला निचरा होणारी जमीन जास्त उपयुक्त असून भारी काळ्या जमिनीमध्ये या पिकाची चांगली वाढ होत नाही. या पिकाची लागवड करण्यासाठी आळी तयार करून प्रत्येक आळ्यात 5 ते 7 किलो शेणखत घालून मातीमध्ये मिसळण करून घ्यावी आणि चांगली आळी भरून घ्यावीत. हेक्टरी 1500 पर्यंत आळी तयार करता येतात. तोंडली लागवड 3 बाय 3 मीटर अंतरावर करावी. त्यासाठी 1/2 बाय 1/2 बाय 1/2 मीटर आकाराचे खड्डे काढावेत. काही ठिकाणी 2 बाय 2 मीटर अशीही लागवड केली जाते. तोंडली लागवड बेणे पद्धतीने करतेवेळी बेणे जात कोवळे किंवा जास्त जून उपयोगी नसते. बेणे मध्यम असावे, त्यावर 3 ते 4 डोळे असावेत. बेणे लागवड करतेवेळी 2 डोळे जमिनीच्या वर असावेत ही दक्षता घ्यावी आणि बाकीची बाजू जमिनीत पुरून टाकावी. वेल उलटा लागणार नाही याची काळजी घ्यावी. तोंडली बेणे लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसात वेल फुटायला सुरुवात होते. 30 दिवसांपर्यंत वेल जोमाने वाढतो. या काळात आळ्याची विरळण करावी. जेथे रोपं उगवली नसतील त्या ठिकाणी पुन्हा बेणे लागण करावी. शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्व मशागतीच्या वेळी वापरल्यानंतर रासायनिक खतही योग्य मात्रेमध्ये वापरावीत. खतानंतर पाण्याची पाळी देणं अत्यंत गरजेचं असतं. साधारणपणे 8 ते 10 दिवसांनी पाणी दिलं तरी चालतं, परंतु उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावं लागेल. या बहुवर्षीय पीकवेलावर भुरी, करपा, केवडा रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी योग्य औषध फवारणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी. हेक्टरी उत्पादन 150 ते 350 क्विंटलपर्यंत मिळतं.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण तोंडली पिकाची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्रीता शिंदे आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हो. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:02. आजच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान या कार्यक्रमाचा विषय आहे भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी. मीनाक्षी केळुसकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हां, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आलेली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होईल शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच मॅडम. या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
2: हां, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचनं येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगलं आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
3: धन्यवाद.
0: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषीप्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

0: उष्णतेच्या लाटा वाढत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांच्या राजतरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: कल्याण पंडितांच्या संस्कृत राजतरंगिणीचा डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांनी केलेला मराठी अनुवाद सरहद खडके फाउंडेशन आणि चिनार प्रकाश।

0: प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झाला असून हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाचा महत्वपूर्ण स्रोत मानला जातो. या ग्रंथामुळे काश्मीरच्या इतिहासाचा अभ्यास अधिक सुलभ झाला आहे. राजतरंगिणी म्हणजे राजांची नदी, राजवंशाचा प्रवाह. काश्मीरच्या भूमीवर आदिकाळापासून जे राजे होऊन गेले त्यांच्या राजवटींचा हा काव्यमय इतिहास आहे. कल्लण कवीने 12व्या शतकात रचलेला हा ग्रंथ म्हणजे भारतात आजपर्यंत उपलब्ध झालेला इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा एकमेव प्राचीन ग्रंथ आहे. मूळ ग्रंथ 8 तरंगांमध्ये विभागलेला असून तरंग म्हणजे शब्दशः लाटा हा शब्द वापरून नदीच्या रूपकाचा पाठपुरावा केला आहे. तर या ग्रंथात 4377 श्लोकांचा समावेश आहे. या श्लोकांद्वारे कल्लण यांनी काश्मीरचा विस्तृत इतिहास मांडला आहे. विशेषत 8व्या तरंगात समकालीन वास्तवाचं सूक्ष्म निरीक्षण आढळतं. या ग्रंथाच्या मराठी अनुवादामागची भूमिका राजतरंगिणीची पाठशुद्ध संशोधित आवृत्ती सिद्ध करण्याची नाही. काश्मीरकडे केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून पाहणाऱ्या माणसांना या भूमीचा प्राचीन वारसा उमगून यावा असा एक हेतू या अनुवादामागे आहे. कारण काश्मीरच्या भूमीला समजून घेण्याची, तिच्यावर नांदणाऱ्या जनसमूहाची स्वभाव प्रकृती जाणून घेण्याची, तिने जे पाहिले आणि साहिले आहे त्यातून तिची घडण कशी विशिष्ट प्रकारे झाली याचे भान ठेवण्याची गरज आज तीव्र झाली आहे. या भूमीच्या मुळातल्या निरागस पण विद्रोही प्रवृत्तीची जाणीव तिच्याशी स्नेहबंध निर्माण करताना ठेवणे अत्यावश्यक आहे. काश्मीरच्या भूमीची ती प्रवृत्ती आणि अस्मिता हा हजारो वर्षांच्या इतिहासाचा परिपाक आहे. याची खूणगाठ बांधणे गरजेचे आहे. ही भूमी केवळ पर्यटकांची रंजनभूमी नाही, इथे नांदणाऱ्या माणसांनी सनातन मानवी जीवनाच्या पटावर आपली एक जागा निर्माण केली आहे, आपले मूलाधार निर्माण केले आहेत. त्या घटितांचा उलगडा काश्मीरच्या राजवंशाच्या इतिहासातून आपल्याला करता येतो. आणि इथला निसर्ग, इथली माणसं, इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, इथल्या राजवटी आणि त्यांनी जन्माला घातलेल्या भल्याबुऱ्या प्रथा परंपरा या सर्वांचा रोमहर्षक अनुभव या काव्यग्रंथातून घेता येईल अशा विश्वासानं हा अनुवाद वाचकांसमोर ठेवण्यात आला आहे. नागांचा सर्वश्रेष्ठ स्वामी नील यांच्या संरक्षणातला हा प्रवेश, उन्हापासून दूर त्याला ठेवणारे छत्र म्हणजे नीलकुंड आणि त्या छत्राचा दांडा म्हणजे वितस्ता नदीचा वाहता प्रवाह, अशा अनेक नितांत सुंदर ओळींनी ही राजतरंगिणी ओघवती झाली आहे. कथात्मक सूत्र आणि आशयासाठी योग्य लय निवडत कल्लणानं विविध संस्कृत छंदांमध्ये त्याचा ग्रंथ रचला होता. सिद्धहस्त कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे आणि विदग्ध अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी केलेला अनुवाद ह्या शैलीला पूर्णतः न्याय देणारा आहे आणि शास्त्रशुद्ध तरीही सुगम सुलभ आणि अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरेल असाच आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी अनुवादामागची भूमिका, पूर्वसुरींचे कार्य आणि ग्रंथाचे स्वरूप यांचा सविस्तार उहापोह केलेला आहे. त्यामुळे राजतरंगिणीचा हा मराठी अनुवाद काश्मीरच्या इतिहासाचे सखोल आणि समग्र आकलन करून देणारा हा संदर्भ ग्रंथ मराठी अभ्यासकांच्या दृष्टीनं अत्यंत मौल्यवान ठरतो.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांच्या राजतरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 1:55. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची?
2: श्रोते हो,

0: नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
1: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
2: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
3: श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
4: आकाशवाणी पुणे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधु दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्रा

0: सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चरचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख

उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं, तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून 1 महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्यूमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, 1 वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाश

0: आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्या गौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची.

0: इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचबरोबर आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:22 झाली आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. आज 27 मे. 27 मे 1906 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. 27 मे 1930 साली क्रायसलन सेंटर ही त्या काळातली सर्वात उंच इमारत, त्या इमारतीचं उद्घाटन झालं न्यूयॉर्क इथं. 27 मे 1951 साली तारापोरवाला मत्स्यालय हे मुंबईमध्ये सुरू झालं होतं. 27 मे 1964 साली गुलजारीलाल नंदा यांनी भारताचं हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला होता. 27 मे 1998 साली ग्रँड प्रिन्सेस या त्या काळच्या जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या जहाजानं आपल्या पहिल्या सफारीला सुरुवात केली होती. आणि 27 मे 2022 साली भारतातील लडाखमध्ये 26 सैनिकांना घेऊन जाणारं वाहन शोक नदीत कोसळलं होतं आणि त्यात 7 सैनिकांचा मृत्यू झाला होता. 27 मे 1913 साली चित्रकार आणि नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगंद यांचा जन्म. 27 मे 1938 साली कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचा जन्म. 27 मे 1962 साली भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा जन्म. आणि 27 मे 1928 साली भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचा जन्म. त्याचबरोबर 27 मे 1964 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं होतं. हे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
3: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
2: श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर दिलखुलास

0: कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्यासोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातानात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्यपातळी जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे सेंटर फॉर हीट वेव मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारी परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्या संदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ॲडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत. त्या ॲडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माईन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माईन्स यांच्यासाठी आपण ॲडवायझरी इश्यू केल्या आहेत. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं, तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे अवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सीज आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
0: नक्कीच. खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशाप्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
1: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट

0: म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळोवेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच, म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितले तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सीज, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे जे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्त्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीचं काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना. याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करतं आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर येईल. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्त्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण यात नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केल्यात 2024. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपले राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स, फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेंकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईडसाठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉक ड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळं निर्माण करतोय, विशेषतः

0: पदा मित्र कार्यक्रम पदा मित्र व पद सखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते छोटी किट ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC NSS याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतो तर यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार होतं की मागे जे लँडस्लाईडच्या घटना झाल्या त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतलंय. विशेष तळीमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप वर सुद्धा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोतेहो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
4: नमस्कार.
3: इतका मोठा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणीसाठी जो निधी आवश्यक आहे तो कशा प्रकारे उभारला गेला, कुठपासून याची सुरुवात झाली?
4: श्रोतेहो, खरं तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातलं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व, ज्यांचा उल्लेख करता येईल, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपतींच्या जीवनचरित्रावरती ज्या वेळेला एक भव्य दिव्य शिवसृष्टीचा प्रकल्प उभा करायचा, याचा संकल्प आम्ही ज्या वेळेला महाराजा प्रतिष्ठानच्या सगळ्या विश्वस्तांनी केला, त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा प्रकल्प या सहस्त्रकामध्ये एकदाच असलेल्या या अद्वितीय अशा राजाच्या प्रतिमेचं रूप आपण या शिवसृष्टीमध्ये उभं करणार आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होता का म्हणे, त्याच क्वालिटीचा वर्ल्ड क्लास हा शिवसृष्टीचा प्रकल्प उभा राहिला पाहिजे.
3: श्रोतेहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टी उभारायला सुरुवात कधी झाली ते?
4: 1999 ज्या वेळेला बाबासाहेबांनी मला याच्यामध्ये विश्वस्त म्हणून इंजिनियर या नात्याने याची धुरा माझ्या खांद्यावरती दिली, मला आठवतं, त्याचं प्लॅनिंग सुरू झालं 1999 ते 2006. आणि 6 ज्या वेळेला याचा आराखडा आम्ही तयार केला, त्यावेळेला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती याची मुहूर्तमेढ रोवायची असं ठरलं. बाबासाहेबांनी मला सांगितलं, जगदीशराव तुमच्या हस्ते कुदळ. मी अतिशय लाजरा झालो. ही धुरा तुम्हालाच सर्वांना पुढे न्यायची आहे आणि शिवसृष्टी उभी करायची आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास 6 वर्ष चाललं. खर्च आला 60 कोटी रुपये.
3: बापरे.
4: हा सर्व खर्च कोणाचीही मदत न घेता आम्ही सर्व विश्वस्तांनी असं ठरवलं की आपण आपल्याच उभ्या राहिलेल्या पैशातनं हा पहिला टप्पा पूर्ण करू. आता हे पैसे कुठनं उभे राहिले? तर जाणता राजा या महानाट्यामध्ये आमचे असंख्य कलाकार सुरुवातीपासून जे काम करतात, अगदी अल्प मानधनांवरती त्यांनी हे काम केलं. बाबासाहेबांची 12,000 व्याख्यानं झाली, त्यातनं काही निधी उभा केला. त्या व्यतिरिक्त 1,000 जांतरायाचा कार्यक्रम आम्ही बीकेसीच्या ग्राउंड वरती मुंबईला हूज हू अशा 400 उद्योजक आणि कलाकारांना बोलवून केला, त्यातनं काही पैसे उभे राहिले. 1,001 कार्यक्रम आम्ही पुण्याच्या शिवसृष्टीच्या प्रांगणात केला, तिथे पुण्यातली मंडळी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं काही निधी उभा केला. आणि 1,002 जांतरायाचा कार्यक्रम लंडनच्या जवळ वेम्बली स्टेडियम मध्ये एनेक्स मध्ये आम्ही जांतराजाचा कार्यक्रम इथनं जवळपास 45 कलाकार घेऊन जाऊन तिथे केला, त्यातनं काही निधी उभा केला. असे 60 कोटी रुपये उभे करून आम्ही हा पहिला टप्पा पूर्ण केला.
3: आणि श्रोते हो, या शिवसृष्टीचे पुढचेही टप्पे आता पूर्ण झालेले आहेत. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वाले चे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतायत। अजित सर नमस्कार।
3: नमस्कार। नमस्कार।

0: प्रश्न असा आहे सर की बेडेकर लोणचे मसाला या उत्पादनाबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा या लोणचं मसाल्याचे काही प्रकार उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आज सांगा ना.
1: हो आहे ना, कारण कसं आहे फक्त कैरीचंच लोणचं नाही, आपल्याकडे खूप वेगवेगळी लोणची खाण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे प्रत्येक फळासाठी लागणारा लोणच्याचा मसाला हा वेगळा असतो. म्हणजे लिंबासाठी वेगळा लोणच्याचा मसाला लागतो, हिरव्या मिरचीसाठी वेगळा लागतो. तर बेडेकर कंपनी एकूण 3 लोणच्याचे मसाले बनवते. एक सगळ्यात प्रसिद्ध ह्या सीझन मध्ये उपलब्ध असलेला हा बेडेकर कैरी लोणच्याचा मसाला, त्याचबरोबर लिंबू लोणचा मसाला आणि मिरची लोणचा मसाला, असे 3 प्रकारचे लोणचे मसाले बेडेकर कंपनी बनवते.
0: अच्छा, मग आता हे 3 वेगवेगळे जे आहेत या सगळ्यामध्ये नेहमीचाच प्रश्न की काय फरक आहे असा, कारण लोणचं तर सेमच असतं, म्हणजे पद्धत सेम असते, पण काहीतरी फरक नक्की आहे.
1: बरोबर, फरक म्हणजे ते फळं जशी वेगवेगळी आहेत, म्हणजे लिंबू उदाहरणार्थ खूपच आंबट आहे कैरीपेक्षा, आणखीन त्याचं आपण लोणचं घातलं ना की त्याचा खार खूप घट्ट होतो, मग अशा वेळेला एवढा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी ते लोणचं थोडस तिखट करावं लागतं, मग तिखट मिरची जास्त वापरायची, किंवा खार घट्ट होऊ नये म्हणून मेथी थोडीशी कमी वापरायची. अशा पद्धतीचे बदल हे लिंबू लोणच्याच्या मसाल्या करताना केले जातात. आणखी हिरव्या मिरचीची गोष्ट बोलाल तर हिरवी मिरची स्वतःच खूप तिखट असते, त्याच्यामुळे त्याच्यात लाल तिखट घालून तिखट बनवण्याची गरज नाहीये, त्याच्यामुळे लोणचं मसाल्यातली लाल मिरची सोडायची आणि बाकी सगळे घटक पदार्थ वापरायचे, असं करून मिरची लोणचा मसाला बनतो.
0: अच्छा, या लोणचे मसाले आणि त्याच्यातला फरक याबद्दल अजूनही ऐकायचंय सर तुमच्याकडून, पण त्याआधी श्रोतेहो बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99877-98-747, 99877-98-747, 9987-98747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. आपण बोलतोय अजित सर की अशा काय टिप्स आहेत अजून लिंबाचं किंवा मिरचीचं लोणचं बनवताना.
1: सगळ्यात महत्वाची टीप तीच टीप इथे परत सांगतो की तुम्हाला लिंबाचं लोणचं बनवायचं असू दे, मिरचीचं लोणचं बनवायचं असू दे, किंवा कुठलंही लोणचं बनवायचं असू दे, सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला वापरावा.
0: खरंय.
1: आणि ते वापरत असताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिटावरती ना नीट कृती दिलेली आहे, ती कृती तुम्ही फॉलो केलीत की तुमचं लोणचं हमखास उत्कृष्ट बनणार, स्वादिष्ट बनणार, आणखीन ते चांगलं टिकून राहणार.
0: बरोबर, यासाठीच ऐकत राहा. आज मात्र वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर अमेय जोगळेकर
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तयार मसाला।
4: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 7:50 आणि 40 सेकंद झाले आहेत। प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया केशवराव भोळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत।

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांनी गायलेलं हे समूहगीत. शब्द आहेत महेश केळुसकर यांचे आणि याला संगीतबद्ध केलं आहे भूमानंद बोगम.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. सुरुवातीला ठीक 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करू.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वॉंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या

संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन संस्कृती पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे.

2028 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली त्यानंतर समाज माध्यमावरील संदेश देशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी गडचिरोली चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पद्मजा फेणाणी यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे मानसिंग जावीर यांनी.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वंदना विठणकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे युनुस मलिक यांनी आणि स्वर आहे कृष्णा कल्ली यांचा.

श्रोतेहो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया भास्कर उत्तरराव यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे आणि गायलं आहे भूमानंद बोगम यांनी.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रकाश ढोंड यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज ऐकूया भाग 17.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या जन्मकथेचा दुसरा भाग.
1: तर श्रोते हो, आपण मागच्या भागात ऐकल्याप्रमाणे आपली जुन्या गावांची नावं नवीन वस्त्यांना देण्याची पद्धत जुन्या काळापासूनच अस्तित्वात आली आहे हे लक्षात येतं. तर्कबुद्धीनं विचार केला तर दादर हे नावही तसंच आलं असावं हे आपल्याला कळेल. असं म्हणण्याचं कारण असं की केळवे, माहीम, पालघर परिसरात दादरपाडा नावाचा एक भाग आहे. त्या दादरपाड्याचं स्थान मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे. किनारपट्टीवर वर उत्तरेला तिथल्या माहीमचा समुद्र किनारा आणि दक्षिणेला केळव्याचा किनारा, याच्या ठीक मध्ये समुद्राची एक लहानशी खाडी आत येते. ज्या खाडीच्या किनाऱ्यावरच दादरपाडा वसलेला आहे आणि या खाडीला दादरपाडा खाडी असं नाव आहे. इथून नजीकच मांगेलवाडा आहे आणि मांगेलवाड्यापासून

0: थोड्या अंतरावरच खालच्या बाजूला शीतळा देवीचं मंदिर आहे. दादरपाडा माहीम आणि केळवा या दोन ठिकाणच्या सीमेवर आहे. नेमकी अशीच भौगोलिक ठेवण आणि हीच वैशिष्ट्य मुंबई माहीमच्या परिसरात असलेल्या दादरमध्ये दिसतात आणि म्हणून मग याच परिसरात कुठेतरी मुंबईतलं मूळ दादर असावं या तर्काला पुष्टी मिळते. हा तर्क अजून थोडा पुढे ताणला असता केळवे माहीम मधल्या दादरपाडा भागातले काही लोक राजा बिंबाच्या काळात त्याच्या बरोबर आले असावेत आणि त्यांनी या माहीम बेटाच्या दक्षिण टोकावर वस्ती केली असावी असं लक्षात येतं. जवळच असलेला माहीमचा समुद्र किनारा, लागूनच असलेली माहीम आणि वरळी बेटांच्या मधली खाडी आणि त्याच्या नजीकच असलेलं शीतळा देवीचं मंदिर आणि माहीम मध्ये असलेला मांगेलवाडा ज्याचं आत्ताचं नाव मांगेलवाडी असं आहे. ही सगळी रचना पाहिली तर त्यांना या भागाचं आपल्या मूळ स्थानाशी असलेलं साम्य दिसलं असावं आणि मग आपल्या इथल्या वस्तीला दादरपाडा असं आपल्या जुन्या वस्तीचं नाव दिलं असावं हे आपल्याला सहज कळतं. काळाच्या ओघात त्या नावातला पाडा गळून आजचं दादर झालं असावं. आता या वस्तीचं नेमकं आजचं ठिकाण सांगायचं झालं तर कबूतरखाना ते पोर्तुगीज चर्च आणि तिथून कीर्ती महाविद्यालयाच्या किनारपट्टीच्या आसपासचा किंवा त्या दरम्यानचा हा भाग असावा. इथून अगदी जवळच म्हणजे सुमारे 1000 वर्षांचा इतिहास असणारं प्रभादेवीचं स्थान आहे आणि याच परिसरात पोर्तुगीज चर्चही आहे. स्मशानभूमी ही जवळच्या समुद्र किनाऱ्यावर आहे. देवालयांचं किंवा स्मशानाचं स्थान वस्तीपासून काहीसं दूर गावाच्या सीमांवर असतं. हा भाग आपण लक्षात घेतला तर इथे माहीमची सीमा संपत असावी आणि त्याच्या आसपासच बिंबाच्या काळात नवा दादरपाडा वसला असावा असा अंदाज करता येतो. 21व्या शतकातही हा परिसर आपलं मूळ म्हणजेच जुनं स्वरूप टिकवून ठेवण्यात बराचसा यशस्वी झालाय असं आज या भागाकडे पाहताना आपल्या लक्षात येतं. पूर्वी हा मुख्य माहीम बेटाचाच एक भाग असल्यामुळे त्याला स्वतंत्र असं अस्तित्व नसावं.
1: आता आपण आजच्या कबूतरखान्यापासून एक एक खूण तपासत दादर पश्चिमचा शोध घेऊयात. पहिली ठळक खूण म्हणजे रस्ता. दादर स्टेशन नजीकच्या फुलबाजारातून एक रस्ता येऊन कबूतरखान्याला मिळतो. या रस्त्याचं आजचं नाव MC जावळे रोड. हा मूळचा दादर मेन रोड. रेल्वे मार्ग सुरू होण्यापूर्वी हा रस्ता पूर्वेकडील परळच्या हिंदमाता नाक्यापासून सुरू होऊन तो कबूतरखान्यापर्यंत येत असे. हा रस्ता रेल्वे मार्ग ज्या ठिकाणी ओलांडत असे त्या ठिकाणी असलेल्या जुन्या फाटकाच्या खुणा आजही दिसून येतात. या रस्त्याचं आजचं नाव दादासाहेब फाळके रोड. हा रस्ता आपल्या नावात दादर हे नाव धारण करून कबूतरखान्यापर्यंत येत असे याचाच अर्थ तो दादर या गावाकडे जाणारा असून ते गाव या रस्त्याच्या पश्चिम टोकावर असणाऱ्या कबूतरखान्याच्या जवळ असलेल्या भवानीशंकर रोड आणि SK बोले रोड ह्यामधील वस्ती, त्याचप्रमाणे आगर बाजार ते समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या पट्टीत मूळचं दादर होतं असं म्हणता येईल. या शक्यतेला बळ देणारी दुसरी खूण म्हणजे ह्या रस्त्याच्या दुतर्फा असलेला बाजार. मधल्या रेल्वे लाईनमुळे आज दोन भागात विभागला गेलेला हा रस्ता त्या काळी परळहून दादरला येण्यासाठी एकमेव रस्ता होता. लोकांच्या वहिवाटीचा हा प्रमुख रस्ता असल्यामुळे ह्या रस्त्यावर बाजार वसला असावा. जावळे रोडवर भरणारा आजचा बाजार ही त्या काळचीच खूण आहे. काही वर्षांपूर्वी सिनेमाच्या स्टुडिओजनी व्यापलेली ह्या रस्त्याची पूर्वेकडली बाजू आज कपड्यांच्या ठोक बाजाराने भरली आहे. रस्त्याच्या पश्चिमेच्या बाजूला असलेल्या दुकानांपासून ते अगदी फेरीवाल्यांपर्यंत हवे ते जिन्नस विकत मिळतात. पश्चिमेकडच्या बाजूचा बाजार तर अगदी गावचा आठवडी बाजार असावा तशाच पद्धतीचा दिसतो. लोकवस्ती असते तिथे बाजार असतो हे लक्षात घेतलं तर मूळचा दादरपाडा इथंच कुठंतरी असावा. वस्ती वाढत गेली तशी याच्या आजूबाजूला जोशीवाडी, पाटीलवाडी, धुरुवाडी अशा वाड्या वसत गेल्या असाव्यात.

0: मूळचा दादरपाडा किंवा आजचं दादर कबूतर खाण्याच्या आसपासच होतं ह्याची आणखी एक खूण इथल्या दादर रेल्वे स्टेशनच्या नावातही मिळते. रेल्वे स्टेशनांना नावं देण्याची रेल्वे खात्याची विशिष्ट पद्धत लक्षात घेतली तर दादर आत्ता सांगितलेल्या ठिकाणीच होतं ह्या अनुमानाला पुष्टी मिळते.
1: रेल्वेच्या व्यवस्थेनुसार स्थानक जर ऐन गावातच असेल तर त्या स्थानकाला त्या गावाचं नाव दिलं जाते. उदाहरणार्थ विलेपार्ले, अंधेरी, ठाणे, भायखळा इत्यादी इत्यादी. जर रेल्वे स्थानक नजीकच्या गावापासून दूर असेल तर त्या स्थानकाला नाव देताना त्या गावाचं आणि त्याच्याबरोबर रोड असं लिहिण्याची रेल्वेची व्यवस्था आहे. उदाहरणार्थ माटुंगा रोड स्थानक, मुख्य माटुंगा गाव आहे पूर्व दिशेला. मध्य रेल्वेवर माटुंगा याच नावाचं स्थानकही आहे कारण ते माटुंगा गावातच उभं आहे. परंतु त्या स्थानकाला समांतर असलेल्या पश्चिम रेल्वेवरच्या स्थानकाचं नाव मात्र आहे माटुंगा रोड. याचाच अर्थ असा की ह्या स्थानकावर उतरून काही अंतर चालत गेल्यावर माटुंगा गावात जाता येतं. दादरच्या बाबतीत बोलायचं झालं तर पश्चिम आणि मध्य रेल्वेवरच्या दोन्ही स्थानकांचं नाव मात्र आहे दादर, ज्याचा सरळ सरळ अर्थ होतो की ही स्थानकं दादर गावाच्या कुशीतच वसलेली आहेत आणि गाव अगोदर सांगितल्याप्रमाणे कबूतर खाण्याच्या आसपासच आहे किंवा होतं या अनुमानाला दुजोराच मिळतो.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आज आपण ऐकलात भाग 17. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 आणि 20 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, मराठी चित्रपटांमधील बरीचशी गाणी ही कितीही वेळा ऐकली तरी ती कायमच ऐकावीशी वाटतात आणि इतकी वर्ष लोटली तरीही तितकीच नव्या इतकीच टवटवीत असतात. कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूया जिव्हाळा या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं ग धी माडगुळकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी nipht.org वेबसाईट पहा. लक्षात ठेवा, NIPHT.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, मराठी साहित्यातील अजरामर कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. खानदेशातल्या या कवयित्रीने कविता विश्वात एक वेगळ्याच उंचीचं स्थान रसिकांच्या मनात पक्क केलं आहे. मराठी कवितेला आणि लोककाव्याला नवा अर्थ देणाऱ्या या बहिणाबाई चौधरी. यापुढील गीत आहे मानिनी या चित्रपटातील, संगीतबद्ध केलं आहे वसंत पवार यांनी.

कला तिखा पिला मधे जीव जीव झाला चांगला तिखा पिला मधे

0: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, अगदी काही दिवसांवरच पावसाचं आगमन येऊन ठेपलंय. अगदी उंबरठ्यावर येऊन पोचलेला पाऊस सर्वांच्याच आतुरलेल्या मनाचा विषय आहे. अजूनही मात्र सूर्याची उष्णता कमी झालेली नाही, अजूनही उन्हाची काहिली जाणवते, पण अशा उष्ण वातावरणात गाण्यातून पावसाच्या धारा जरी कानावर पडल्या तरी मन चिंब भिजून जातं.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जोगवा या चित्रपटातून हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीत लिहिलं आहे संजय पाटील यांनी आणि याला संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

श्रोते हो आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या अवखळ अशा स्वरातील मनाला भुरळ घालणारं हे गीत. गीत आहे मुंबईचा जावई या चित्रपटातून. शब्द आहेत ग. दि. माडगुळकरांचे आणि संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीता बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: श्रोताओं, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम कैप्टन विक्रम बत्रा, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार, नमस्कार।
2: उमंग, उमंग, उमंग, उमंग।
3: NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 10:15 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। कार्यक्रमात ऐकूया सुरुवातीला गुलकंद या चित्रपटातून आनंदी जोशी, रोहित राऊत आणि अविनाश विश्वजीत यांनी गायलेलं गीत। गीतकार आहेत मंदार सोळकर आणि संगीतकार आहेत अविनाश विश्वजीत।

कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोटोकॉपी या चित्रपटातून स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं गीत. गीत लिहिलं आहे अश्विनी शेंडे यांनी आणि संगीतबद्ध केलं आहे नेहा राजपाल यांनी.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: गीता बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुनियादारी या चित्रपटातून आदर्श शिंदे, कीर्ती किल्लेदार आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं मंदार सोळकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अमित राज यांनी.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
5: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया जुगाड या चित्रपटातून स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं गीत. गीत आहे बाबासाहेब सौदागर यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे शैलेश धरणगावकर यांनी.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोटोकॉपी या चित्रपटातून आदर्श शिंदे यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत मंदार चोळकर आणि संगीतकार आहेत प्रफुल्ल कारलेकर.

अण्णासाहेब पाटील द ग्रेट माथाडी या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलत वैशाली माडे यांच्या स्वरात. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पंडित योगेश शमसी यांचं तबलावादन. आपण ऐकणार आहात ताल जपताल. त्यांना सारंगी लहरावर साथ आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांची. ऐकूया पंडित योगेश शमसी यांचं तबलावादन ताल जपताल.

0: शास्त्रीय संगीताच्या नादब्रह्म या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित योगेश शमसी यांचं तबलावादन ऐकलं. आपण ऐकला ताल जपताल, त्यांना सारंगी लहरावर साथ होती उस्ताद फारूक लतीफ खान यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव,

0: प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती। श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर। श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपणास ऐकता येतील। सकाळचे 11 वाजत आलेले आहेत, काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत समाचार दिल्ली केंद्रावरून।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 500 KHz हे प्रसारण आपण AIR DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 11:05:36 झालेली आहेत. आता वेळ झाली आहे श्रोत्यांच्या पसंतीची गीतं, पत्रांवर आधारित कार्यक्रम आपली आवड.

नमस्कार श्रोते हो, मनपसंत मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून श्री सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, सौ जगुताई राजे जाधव, सौ साक्षीताई राजे जाधव, चिरंजीव प्रथमेश देशमुख, चिरंजीव स्वामी देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, कुमारी सानवी देशमुख या समस्त राजे जाधव वाया आणि देशमुख परिवाराने पसंती कळवलेली आहे. चित्रपटाचं नाव आहे अष्टविनायक. या चित्रपटातील गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल यांनी. ऐकूया.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीतरचना आपण ऐकली. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. यानंतरची पसंती कळवलेली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांनी. पडछाया चित्रपटातील गीत गायलं आहे आशा भोसले यांनी आणि गीतकार आहेत गदी माडगुळकर. संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

आशा भोसले यांच्या स्वरातील पडछाया चित्रपटातील गीतानंतर पुढची पसंती कळवली आहे. जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरहून. उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया, शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा, तालुका बिलोली, जिल्हा नांदेडहून चांदनी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद यांनी आपली पसंती कळवलेली आहे. चित्रपटाचं नाव आहे चानी आणि गीत गायलंय लता मंगेशकर यांनी आणि गीतरचना आहे आरती प्रभू यांची, संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

चानी या चित्रपटातील गीत ऐकलं तर पण लता मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतरची आवड कळवली आहे श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली पेंटर रामचंद्र इंगोले सिद्धांत इंगोले टिकू इंगोले रमाबाई सुरेंद्र इंगोले मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले सुनील जबडे टेलर आर डी इंगोले नामदेवराव शिंदे पंडितराव शिंदे चांदू बलखंडे छोटूदादा इंगोले आणि श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा शेषराव बोबडे सोनाजी सीताराम वैष्णवी सुवर्णा वेणुताई शुभम बोबडे अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली महाराष्ट्र इथून पार्वती सखाराम ठोके दीपाली राजू ठोके आणि रोहित सोनू आणि मोनू ठोके यांनी आपली आवड कळवलेली आहे. चित्रपटाचं नाव आहे प्रहार आणि गायलं आहे चिंतामणी सोहोनी यांनी. गीत समीर गोडबोले यांचं, संगीत चिंतामणी सोहोनी यांचं.

प्रहार या चित्रपटातील गीत तिथंच आपण ऐकलं. यानंतर आपली आवड कळवलेली आहे. श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली इथून रामचंद्र धुंडीबा इंगोले सिद्धांत इंगोले टिकू इंगोले रमाबाई सुरेंद्र इंगोले मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले नामदेवराव शिंदे पाटील मास्टर विलास शिंदे पाटील सुनील जबडे यांनी आणि अशोकनगर वसमत हिंगोली इथून दीपाली राजू ठोके पार्वती सखाराम ठोके रोहित सोनू मोनू ठोके आणि छकुली इंगोले देव इंगोले छोटूदादा इंगोले पेंटर रामचंद्र इंगोले आणि महेंदर चौरसिया यांनी कळवली आहे आपली आवड. लयभारी या चित्रपटातील गीत अजय गोगावले यांच्या स्वरात गीत गुरु ठाकूर यांचं संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

लयभर या चित्रपटातील या गीतानंतर पसंती कळवलेली आहे गडी कारखाना तालुका गेकराई जिल्हा बीड इथून दिनकर साळवे गंगा साळवे सचिन साळवे आणि संजय साळवे प्राजक्ता यांनी आपली आवड कळवलेली आहे. हे बंध रेशमाचे या नाटकातील या पदासाठी पदरचना गायली आहे बकुळ पंडित यांनी आणि रचना आहे शांता शेळके यांची आणि संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. आणि त्यानंतर त्यांनी कळवलेली आणखी एक पसंती आहे जोगवा या चित्रपटातील गीत. ही दोन्ही गीत आता आपण ऐकणार आहोत.

जोगवा या चित्रपटातील गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरदत्त आपण ऐकलं. गीतरचना संजय पाटील, संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आता आपली आवड हा कार्यक्रम संपतो आहे. मनपसंत मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड, या कार्यक्रमात आपल्या पसंतीची खास गाणी, आपली पसंती जरूर कळवा. यासाठी साध्या पोस्टकार्डवर आपल्या पसंतीचं गीत, त्याचं गीताची माहिती जर असेल आपल्याला, तर संगीतकार गीतकार हे लिहा आणि पत्र पाठवून द्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या पत्त्यावर. अर्थातच आपली आवड कार्यक्रमातून आपल्या आवडीचं गीत ऐकण्याची आणि आपल्या नावासह ती ऐकण्याची मजा आनंद वेगळाच असतो. तो आनंद लुटायचा भरभरून तेव्हा आपली आवड कार्यक्रमाकरता अवश्य पत्रव्यवहार करा. आमचा कार्यक्रम कसा वाटला तेही जरूर कळवा. याबरोबरच मी आपली सखी आपला निरोप घेते आपली आवड या कार्यक्रमातून.

0: आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 11:40 झालेली आहेत. यानंतर आपण प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी काही संदेश.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
2: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी NIPHT.org वेबसाइट पहा. लक्षात ठेवा, NIPHT.
4: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहेत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया माधुरी मिलिंद करमरकर यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे सुधाकर कुलकर्णी यांची.

0: प्रद्युम्न गद्रे यांच्या स्वरातील गीतरचना आता आपण ऐकली. गीतरचना होती प्रद्युम्न गद्रे यांची. आपण ऐकत आहात भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम असाच सुरू राहील. तत्पूर्वी एक संदेश.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.

भैरवी काळे यांच्या स्वरातील गीतरचना आपण आता ऐकलीत. रचना होती श्रद्धा भरते यांची. यानंतर या कार्यक्रमाच्या अखेरीस आकाशवाणी गायकवृंदाने गायलेले गीत ऐकूया. गीतरचना आहे मोहन सामंत यांची आणि संगीत दिलं आहे कानू घोष यांनी.

आकाशवाणी गायकवृंदाने गायलेल्या या गीताची रचना होती मोहन सामंत यांची आणि संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. या गीताबरोबरच सुगम संगीताचा भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आपण हे कार्यक्रम ऐकत आहात. आता वेळ झाली आहे कार्यक्रम वनिता मंडळ यांची. आकाशवाणी पुणे निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32778 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960.
0: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा. हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी. कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहेत हे काय कमी. तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा.
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड, प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात, ती म्हणजे धाडस, कर्तृत्व, त्याग, तसंच संवेदनशील मनाचा कवी, लेखक आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
0: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे, कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं. पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे, नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, उद्भवलेले प्रसंग, त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम, कर्तव्य, त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात.
2: सावरकर वयाच्या 13व्या 14व्या वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं, अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
3: शैशवी दूध भाताचा घास लावनी लोणचे ताटली तुन जो देई आई त्या सम कोणचे मिष्ट पक्वान हो लागे आयुष्यात पुन्हा.
2: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात.
0: महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात, म्हणजे अवघ्या 8व्या 9व्या वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्याच तोडीची होती असं अभ्यासक सांगतात. तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत, घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं, तसंच रसिकही होतं. सप्तशतीचे पाठ, संस्कृत, मराठी, इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे. सावरकरांचे मामाही काव्य करत असत. काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले.
2: रामायण, महाभारत, मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी इथपासून ते शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला, तर 15व्या वर्षी स्वदेशीचा फटका रचला, जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छू या वर्तमानपत्रात छापून आला.
1: आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा हटा सोडून कटा करू यामलेन छपटाना धरू कदा अरे

0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर, शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन, आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी

0: महाराजांच्या तसबीरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
1: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण.
0: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
2: लोहगजाची जी जाळी, लोहगजाची जी जाळी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मीच मशी, टाळी वाजवनी मीच मशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदी मधी. वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरकोवळ्या चंद्राची, कोरकोवळ्या चंद्राची.
0: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे. एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते. या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते.
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी. हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी. नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती. हासता कुंददंती ती जित मन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची जा चारुनी नवी नवी. कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी. नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी.
0: हुतात्मा भगतसिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत, तेच वीर सावरकर. विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात. काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीररसाकडे सळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं. वीररसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घ काव्य त्याचीच प्रचिती देतात.
1: बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही. अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो. त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा

हा उल्लेख या काव्यात आहे. तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे याचाही आपल्याला उल्लेख आढळतो.

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री, ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकियांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
2: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे.
2: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीररसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पनाविलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्ये यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारं लेखन त्यांनी सतत केलं आहे.
2: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
0: मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी। यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं। ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं।
2: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं। संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला। प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं। पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं। 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली। अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली। ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं। या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली। स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं। रणशिंग, हिंदू पदपादशाही, अंधश्रद्धा तिरमुलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय।
0: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती। त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो। थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे। त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं। लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं। त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं। एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं। तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच। वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं। पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत। एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं। येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो।
2: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी। क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं। नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली। सावरकर 1924 रत्नागिरीला स्थानबद्ध झाले। तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली। तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे। अस्पृश्यता, शुद्धी

ही स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशापमधून दिसते. संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे. पंचही भूतांचा एकची विटाळ अवघाची मेळ जगी नांदे तेथे तो सोव

0: मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं. मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खडग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे. राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं.
1: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते. ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
2: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे असे ते पानिपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अग आई ग, खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक.
3: आई ग, अको बाई ग, पायात पुन्हा काहीतरी बोचलं. काचा.
2: ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली. ते तुकडे पायात बोचून रक्तबंबळ झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तरक्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.
1: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्ट काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो.
0: सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी, लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उषाप मधली कमल, संन्यस्त खडग मधली सुलोचना, उत्तर क्रियामधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय.
1: जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंब

0: कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं। हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून, पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली, त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली। कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले, पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे। वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत।
1: सावरकरांचं अवघं साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे। वीररसप्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे। अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते। आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले। अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले। स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले।
2: हे स्वातंत्र्य वीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते। अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते, तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही। मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा, या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे। हे स्वातंत्र्य वीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच मी माझी धन्यता मानते। तुला शतशहा नमन।
1: साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं। लेखन होतं अर्चना साने यांचं, सहभाग होता आरती पटवर्धन, विद्यागौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा।

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्वमध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय. तर
1: अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार, सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं, दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते. बरं,
1: अगदी अगदी बरोबर.
0: आणि ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो.
1: बरोबर,
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्याजणी. संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती, याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटात ते गेले. बरं, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधी

0: नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाहीत.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हाच,
0: हो
1: त्याच
0: मग
1: दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं का अर्चना, एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मीमधले, मोठे ऑफिसर होते.
0: बरं.
1: त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना की असं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. मग आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्ष पूर्वी साता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला
1: काहीच
0: काही
1: माहित
0: मार्ग
1: नाही.
0: नव्हता, पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका
1: आणि
0: उभ्या
1: मला असं
0: राहिल्या
1: वाटतं
0: त्यांच्या बरोबर.
1: प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार, पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरं आहे अर्चना. आणि कितीही सुखदुःख असो की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर,
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आत्ता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर
1: सुंदर कविता आहे.
0: अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं खरंच.
0: मोठं म्हणजे अगं किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेल्या आहेत. तर कमलासारखं काव्य, सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण,
1: आणि
0: नाही का?
1: तुम्हाला सांग तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण,
0: उचित
1: अंधारलेली,
0: नाही खरंच.
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं.
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं, म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेत नाही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात, की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो, आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं, तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्याच चार ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे तुझियाची घराचे ते ते घर अन्य असेलची कोठे, या अरुंद आळी तुनी ते मी म्हणून अणूंच्या बोगद्या तुनी रे, हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ, घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना, आपुले कुणा उघडीना, या यत्न असा चाले ना बसवेन सोडूनी यत्ना, ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे, ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
1: वा वा,
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण पण
0: रे, कुठल्या कुठे विचार जातात आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे या माणसाचं,
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी पण किती छान विचार करून ठेवलेत, म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. हा, झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
0: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
1: हो हो
0: बघ,
1: जी आजही स्थिती आहे ग
0: खरंच
1: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
0: वा वा.
1: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
0: काय सांगते
1: त्या काळात,
0: त्या काळात ग्रेट सर्वार्थाने वीर असं म्हणावं असं, कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं, त्यांचे विचार होते, आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस लागतं.
1: लागतच, अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
0: बरोबर,
1: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
0: म्हणजे तिला तेवढी समज असावी.
1: समज असावी. पण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं,
0: सावरकरांचं.
1: सावरकरांचं
0: वा नक्की.
1: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
0: चाल
1: हां चल.

0: वा किती मस्त गाणं ऐकलं आता आपण.
1: सुंदर म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली आहे
0: झालीच.
1: आणि शहारे येतात ग.
0: पण अर्चना, आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना, रात्री नोकरी करतात, रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच.
1: अगदी.
0: अगदी मोबाईलवरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्या आहेत मुली.
1: खरंच.
0: आणि मला असं वाटतं समाज बदलतोय, समाज बदलतोय, समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालं आता पालक सुद्धा खूप जागरूक
0: हो.
1: झालेत मुलींविषयीचे. आपण मघाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो घरात, मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो, आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली

0: पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
1: बरोबर,
0: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ, मुलींचं आयुष्य म्हणजे घर, शाळा आणि पुढे घर,
1: अगदी संसार.
0: संसार, आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी, कारण शेजारच्यांच्या नजरा सुरू व्हायच्या, बोलणं सुरू व्हायचं.
1: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग, मुलगी आहेस जपून वाग.
0: काय गं बाई, जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळातनं सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
1: खरे,
0: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती गं. या अमुक वयात आता शिकायचं, किंवा आता शाळा पण थोडस 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
1: बरोबर,
0: आता घर संसार
1: काय करायचं शिकून,
0: हो काय करायचं शिकून, आणि घरच तर सांभाळायचं, चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
1: पण एक होतं मात्र, स्वातंत्र्य कमी होतं, बंधनं जास्त होती, पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता. भरपूर ठिकाणी तो दिसत होता, कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चाललीये, मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीएस का गं, का उशीर झाला असं म्हणून. म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोचवायला चल मी येतो, ह्यांची मुलगी ना गं तू, असं विचारलं जायचं आणि सोडवायला यायचं.
0: बरोबर आहे,
1: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
0: होती, म्हणजे कसं झालंय, आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलंय की नाही, तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहत आहे, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या आळीत कोण राहत आहे, मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं, आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने
1: वागल्याबद्दल
0: वागले जायचं.
1: अगदी अगदी
0: बरोबर.
1: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही, तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली, तुमच्याकडची द्या. इतकं ते वातावरण एकोप्याचं होतं, एकत्रच होतं. आता थोडस त्या वातावरणात थोडा फरक पडलाय,
0: म्हणजे झालाय फरक. असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग असतात, सोसायट्या असतात, आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
1: असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं, आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं, कॉम्पिटिशन पण वाढलीय.
0: हा खरंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं बरोबर नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणंही आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
1: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना, स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. की म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्या जवळ आला असेल हे कळत नाही. म्हणजे मी बघितलं ना, मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागनं तिघ जण आली, ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
0: अरे बापरे.
1: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात, ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: खरंच
1: सक्षम वा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच, पण प्रत्येकाला ते शक्य असतच असं नाही. पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं हे फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजार पाजाऱ्यांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे, जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला
0: असतो,
1: तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्विस नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
0: बरोबर आहे, तिखटाची पुडी ठेवू शकता. आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे
1: महत्वाचं.
0: नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनानी आणि त्यात एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
1: बरोबर,
0: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असेना मात
1: करू शकतो,
0: दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस, हे सततचं जागृत राहणं खूप महत्त्वाचं आहे,
1: महत्त्वाचं आहे.
0: ते तिला राहावं लागतं आता
1: हो,
0: काही.

0: आणि मोठ्यांदी आरडाओरडा करा नाही तर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना, आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का गं.
1: अगदी फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट
0: हां,
1: बोलली
0: की
1: सविता खरंच.
0: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
1: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि
0: हां
1: बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत असतात
0: येत
1: आपल्याला.
0: असतात. हां तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत
1: वा
0: असतात, ही
1: वा
0: फार मोठी गोष्ट आहे.
1: खरंच.
0: तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112 हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे. आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
1: वा
0: हा नंबर आहे 112.
1: टू क्या
0: हां
1: बात. हाँ.
0: दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. ह्याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
1: अरे क्या
0: हां
1: बात.
0: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या, किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्त्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली, किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली, किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस ह्या नंबरला, तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
1: वा वा.
0: हा फार उपयुक्त
1: मैत्रिणींनो
0: नंबर आहे.
1: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
0: वन तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
1: बर.
0: हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा, म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी, खूप वेळांना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास त्या सहन करतात.
1: हो.
0: त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत
1: बरोबर.
0: जर हवी असेल
1: डोमेस्टिक व्हायलन्स साठी वन
0: अगदी
1: एट वन
0: 181 या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100
0: एक शून्य शून्य पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे. पोलीस आपले मित्रच असतात
1: हो.
0: आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का,
1: बर.
0: म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला, छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
1: वा 1098
0: हां
1: चाइल्ड
0: आपण
1: हेल्पलाईन नंबर.
0: हां आत्ता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली,
1: हो
0: म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असं वाटलं.
1: बरोबर आहे.
0: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे.
0: त्यासाठी जर कोणतीही मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर.
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते
1: बस.
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही ॲम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर, तर म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर, सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर.
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. 1930 हा नंबर, हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक
1: हो.
0: ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि ही कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काहीही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930. ह्या नंबर
1: सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढला आहे त्या गुन्हे पण वाढले.
0: बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांसाठी ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो.
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तो म्हणजे आपले आई बाबा आपले विश्वासू मित्र मैत्रिणी

0: ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायलमध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे ही. इमर्जन्सी नंबर्समध्ये आपण हे
0: हां,
1: त्यांना ठेवू
0: इमर्जन्सी
1: शकतो,
0: नंबर्समध्ये
1: खरंच आहे.
0: आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो. आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच
1: राहिलाच
0: पाहिजे.
1: पाहिजे.
0: आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो,
1: हो.
0: एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना तुमचं
1: माहिती असणं
0: लोकेशन माहिती
1: आवश्यक
0: असणं
1: आहे,
0: अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही
0: हां
1: पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर, लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचे आहे
1: पण
0: की
1: आपल्याच घरच्यांना हा.
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य.
1: खरंय
0: अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू
0: हां
1: सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस. आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील,
0: अगदी
1: पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो
0: बरोबर.
1: आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. सवितानी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा.
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात.
1: हो
0: आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आज तुझ्याशी
0: मला सुद्धा
1: बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता,
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून. नमस्कार.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचा. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरीसुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आय डी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे निर्मित असलेला हा कार्यक्रम आत्ताच प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, एक निवेदन. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे, एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा, गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात गुरुवारी 28 मे रोजी सकाळी 11 ते 11:40 या वेळेत आपण दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता. विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. दूरध्वनी क्रमांक आहे 4515-4129 आणि 4515-4130. तेव्हा जरूर संपर्क करावा. संवादिका आहेत सविता राजेश गुटाळ.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्य

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील. दुपारचे 1:05:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीत. शिवम महादेवन यांच्या स्वरात गीतरचना मंदार चोलकर यांची, संगीत दिलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीतानंतर ऐकूया. दिवसेंदिवस या चित्रपटातील गीत देवकी पंडित यांच्या स्वरात, गीत आहे गजेंद्र आहिरे यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद मोडक यांनी.

देवकी पंडित यांच्या स्वरातील या गीतरचनेनंतर ऐकूया सवाल माझा प्रेमाचा या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीत दिलं आहे अच्युत ठाकूर यांनी.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया हरी ओम विठ्ठला या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात, गीत आणि संगीत अभिजित जोशी यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात लई भरी या चित्रपटातील गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात, गीतरचना गुरु ठाकूर यांची आणि संगीत दिले आहे अजय अतुल यांनी.

0: श्रेया घोषाल यांच्या स्वरातील लयभर या चित्रपटातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन श्रोते हो, आपण आपल्या रोजच्या बोलण्यात वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी ना कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करत असतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. वेळ आहे 11 ते 11:40 28 मे 2026 रोजी. वार गुरुवार. संवादिका आहेत सविता राजेश गुटाळ. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 4515-4129 आणि 4515-4130. निवेदन संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर पुणे केंद्रावरून सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करण्यात येईल.
1: आकाशवाणी.

मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार। गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू। नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे, याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळं इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही, तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं। निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं। यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं। देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे। प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत। देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरीदचा सण साजरा करण्यात आला। जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7 दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर

0: 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आत्तापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये, तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आत्तापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यनगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल, असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरोंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या 2 सदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धर्मशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल, असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता ऐकूया सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान, सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार आणि सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्राणीगणना. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात 863 मतदार आहेत. यात साताऱ्यात 474 तर सांगलीत 389 इतके मतदार आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपाचे 210 मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 105, शिवसेनेचे 38 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 5, राष्ट्रीय काँग्रेसकडे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 4 तर आघाड्यांकडे 59 आणि अपक्ष 47 असे मतदार आहेत. साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला, संगम आणि क्षेत्र माहुलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं 267.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी 134.80 कोटी रुपये अजिंक्यतारा किल्ला तर 133 कोटी संगम आणि क्षेत्र माहुली इथल्या पुरातन ऐतिहासिक मंदिरं स्थळांच्या विकास आणि संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. अजिंक्यतारा किल्ला ते उंटाचा डोंगर रोपवे, किल्ल्यावरील राजसदरेचं जतन संवर्धन करणं, मुख्य प्रवेशद्वार आणि बुरुजांची डागडुजी, दुरुस्ती, तलाव संवर्धन, माहिती केंद्र आणि इतर कामं या निधीतून होणार आहेत. माहुली इथल्या कृष्णा वेण्णा संगमावरील महाराणी ताराबाई, येसुबाई, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळांचा जीर्णोद्धार, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर मंदिराचं जतन, घाट संवर्धन, न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या वाड्याचं संवर्धन, राजघाटाची निर्मिती, झुलता पूल आदी कामं करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार झाले आहेत. या नवीन उद्योजकांमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2500 जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंद्रानं गेल्या काही महिन्यात सातत्यपूर्ण कामं करत नवीन उद्योजक आणि उद्योग उभारणीसाठीचे प्रयत्न केले होते. यासाठीच्या योजनेतून नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी 35% अनुदान देण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात नुकतीच प्राणीगणना झाली. यासाठी 135 मचाण तयार करण्यात आले होते. 175 वनकर्मचारी तर 228 निसर्गप्रेमींच्या मदतीनं ही प्राणीगणना करण्यात आली. तीनही प्रकल्पात 1556 वन्यजीवांची नोंद घेतली गेली. यात 240 सांबर, 165 चितळ, 347 रानगवे, 108 रानकोंबडे, 68 मोर तसंच इतर प्राण्यांची गणना करण्यात आली. माणदेशातील समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वन्यजीव आणि गवताळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी सातारा वनविभागानं महत्वाचं पाऊल उचललं आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी किरकसाल कुक्कुडवाड क्षेत्राला संवर्धन राखीव दर्जा मिळण्यासाठीचा ठोस कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी वनविभाग तज्ज्ञांची समिती नेमणार असून त्यांच्यामार्फत पर्यावरण जैवविविधतेचा समतोल राखून नव्यानं होणाऱ्या रस्ता प्रकल्पाबाबत संशोधनात्मक काम होणार आहे. याचबरोबर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं माळरान संनियंत्रण शास्त्रीय पद्धतीनं होणार आहे. याबरोबरच माळरान सफरीचंही आयोजन करण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी या आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा परिषदेनं देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवत

राज्यातही अव्वल स्थान मिळवलं आहे. या अभियानात विविध निकषांच्या आधारे केंद्रीय समितीनं 1000 गुणांची तपासणी करत जिल्ह्यांचं मूल्यांकन केलं होतं. जिल्हा परिषदेनं गावागावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणीचं हे

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz श्रोते हो. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील. दुपारचे 1:46:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया मोनिका भोयर यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहे हृदय चक्रधर यांची.

वसंत आजगावकर यांच्या स्वरातील गीतरचना ऐकली. गीतरचना होती कवी विंदा करंदीकर यांची. याबरोबरच भावधार हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलायत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांच्या राजतरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: कल्लण पंडितांच्या संस्कृत राजतरंगिणीचा डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांनी केलेला मराठी अनुवाद सरहद खडके फाउंडेशन आणि चिनार प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झाला असून हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण स्रोत मानला जातो। या ग्रंथामुळे काश्मीरच्या इतिहासाचा अभ्यास अधिक सुलभ झाला आहे। राजतरंगिणी म्हणजे राजांची नदी, राजवंशाचा प्रवाह। काश्मीरच्या भूमीवर आदिकाळापासून जे राजे होऊन गेले त्यांच्या राजवटींचा हा काव्यमय इतिहास आहे। कल्लण कवीने 12व्या शतकात रचलेला हा ग्रंथ म्हणजे भारतात आजपर्यंत उपलब्ध झालेला इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा एकमेव प्राचीन ग्रंथ आहे। मूळ ग्रंथ 8 तरंगांमध्ये विभागलेला असून तरंग म्हणजे शब्दशः लाटा हा शब्द वापरून नदीच्या रूपकाचा पाठपुरावा केला आहे। तर या ग्रंथात 4377 श्लोकांचा समावेश आहे। या श्लोकांद्वारे कल्लण यांनी काश्मीरचा विस्तृत इतिहास मांडला आहे। विशेषत 8व्या तरंगात समकालीन वास्तवाचं सूक्ष्म निरीक्षण आढळतं। या ग्रंथाच्या मराठी अनुवादामागची भूमिका राजतरंगिणीची पाठशुद्ध संशोधित आवृत्ती सिद्ध करण्याची नाही। काश्मीरकडे केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून पाहणाऱ्या माणसांना या भूमीचा प्राचीन वारसा उमगून यावा असा एक हेतू या अनुवादामागे आहे। कारण काश्मीरच्या भूमीला समजून घेण्याची, तिच्यावर नांदणाऱ्या जनसमूहाची स्वभाव प्रकृती जाणून घेण्याची, तिने जे पाहिले आणि साहिले आहे त्यातून तिची घडण कशी विशिष्ट प्रकारे झाली याचे भान ठेवण्याची गरज आज तीव्र झाली आहे। या भूमीच्या मुळातल्या निरागस पण विद्रोही प्रवृत्तीची जाणीव तिच्याशी स्नेहबंध निर्माण करताना ठेवणे अत्यावश्यक आहे। काश्मीरच्या भूमीची ती प्रवृत्ती आणि अस्मिता हा हजारो वर्षांच्या इतिहासाचा परिपाक आहे, याची खूणगाठ बांधणे गरजेचे आहे। ही भूमी केवळ पर्यटकांची रंजनभूमी नाही, इथे नांदणाऱ्या माणसांनी सनातन मानवी जीवनाच्या पटावर आपली एक जागा निर्माण केली आहे, आपले मूलाधार निर्माण केले आहेत। त्या घटितांचा उलगडा काश्मीरच्या राजवंशाच्या इतिहासातून आपल्याला करता येतो आणि इथला निसर्ग, इथली माणसं, इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, इथल्या राजवटी आणि त्यांनी जन्माला घातलेल्या भल्याबुऱ्या प्रथा परंपरा या सर्वांचा रोमहर्षक अनुभव या काव्यग्रंथातून घेता येईल अशा विश्वासानं हा अनुवाद वाचकांसमोर ठेवण्यात आला आहे। नागांचा सर्वश्रेष्ठ स्वामी नील यांच्या संरक्षणातला हा प्रवेश, उन्हापासून दूर त्याला ठेवणारे छत्र म्हणजे नीलकुंड आणि त्या छत्राचा दांडा म्हणजे वितस्ता नदीचा वाहता प्रवाह, अशा अनेक नितांत सुंदर ओळींनी ही राजतरंगिणी ओघवती झाली आहे। कथात्मक सूत्र आणि आशयासाठी योग्य लय निवडत कल्लणानं विविध संस्कृत छंदांमध्ये त्याचा ग्रंथ रचला होता। सिद्धहस्त कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे आणि विदग्ध अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी केलेला अनुवाद ह्या शैलीला पूर्णतः न्याय देणारा आहे आणि शास्त्रशुद्ध तरीही सुगम सुलभ आणि अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरेल असाच आहे। पुस्तकाच्या प्रस्तावने त्यांनी अनुवादामागची भूमिका, पूर्वसुरींचे कार्य आणि ग्रंथाचे स्वरूप यांचा सविस्तार उहापोह केलेला आहे। त्यामुळे राजतरंगिणीचा हा मराठी अनुवाद काश्मीरच्या इतिहासाचे सखोल आणि समग्र आकलन करून देणारा हा संदर्भ ग्रंथ मराठी अभ्यासकांच्या दृष्टीनं अत्यंत मौल्यवान ठरतो।
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांच्या राजतरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी दुपारचे 2 वाजले 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तोंडली पिकाची लागवड. वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भाजीपाल्यामध्ये तोंडली ही वेलवर्गीय भाजी अतिशय महत्त्वाची आहे. व्यापारीदृष्ट्या तोंडली लागवड फायदेशीर ठरू लागली आहे. तोंडल्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे बहुवर्षीय पीक आहे आणि एकदा लागवड केली की 3 ते 5 वर्ष त्यापासून उत्पादन घेता येतं. सुरुवातीच्या वर्षी मात्र उत्पादन कमी मिळतं, त्यानंतर उत्पादनात वाढ होत जाते. आपल्याकडे संपूर्ण राज्यात थोड्याफार प्रमाणात लागवड सर्वत्र होत आहे. खेड्यात शेतकरी स्वतःपुरते आपल्या परड्यात तोंडल्याचा मांडव घालतो, परंतु आज एक अर्थार्जन मिळवून देणारी ही भाजी आहे म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे आणि स्वतंत्ररित्या लागवड केली पाहिजे. तोंडलीचं उगमस्थान हे हिंदुस्थानच. दक्षिण आणि पूर्व भारतातील सर्व राज्यात तोंडली लागवड होत आहे. तसेच घराच्या दारात परड्यात तोंडलीचा वेल लावला जातो. आज महाराष्ट्रात प्रमुख शहरांच्या आसपास व्यापारी दृष्टिकोनातून लागवड केली जाते, कारण आज शहरातून तोंडलीसाठी मागणी वाढते आहे. त्यामुळे तोंडले लागवड मोठ्या प्रमाणात तिथे होऊ लागली आहे. काही जिल्ह्यांमधूनही जसं ठाणे, रायगड, नगर, पुणे, नाशिक या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात तोंडली लागवड होऊ लागली आहे. या पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान उपयुक्त असतं. कमी अगर जास्त पावसाच्या भागात हे पीक घेता येतं. समुद्राकाठची खारी हवा या पिकाला मानवते म्हणून कोकणात हे पीक घेतलं जातं. अतिपाऊस आणि कडाक्याच्या थंडीत या पिकाला धोका निर्माण होतो. रेताड, मध्यम गाळाची आणि मध्यम काळी जमीन या पिकासाठी योग्य असते, परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन जास्त उपयुक्त असते. कोकणाच्या घराच्या दारात परड्यात तसेच शेतातील कुंपणाजवळ भात शेतीच्या बांधालाही तोंडली लागवड केली जाते. या पिकाला निचरा होणारी जमीन जास्त उपयुक्त असून भारी काळ्या जमिनीमध्ये या पिकाची चांगली वाढ होत नाही. या पिकाची लागवड करण्यासाठी आळी तयार करून प्रत्येक आळ्यात 5 ते 7 किलो शेणखत घालून मातीमध्ये मिसळण करून घ्यावी आणि चांगली आळी भरून घ्यावीत. हेक्टरी 1500 पर्यंत आळी तयार करता येतात. तोंडली लागवड 3 बाय 3 मीटर अंतरावर करावी. त्यासाठी 1/2 बाय 1/2 बाय 1/2 मीटर आकाराचे खड्डे काढावेत. काही ठिकाणी 2 बाय 2 मीटर अशीही लागवड केली जाते. तोंडली लागवड बेणे पद्धतीने करतेवेळी बेणे जात कोवळे किंवा जास्त जून उपयोगी नसते. बेणे मध्यम असावे, त्यावर 3 ते 4 डोळे असावेत. बेणे लागवड करतेवेळी 2 डोळे जमिनीच्या वर असावेत ही दक्षता घ्यावी आणि बाकीची बाजू जमिनीत पुरून टाकावी. वेल उलटा लागणार नाही याची काळजी घ्यावी. तोंडली बेणे लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसात वेल फुटायला सुरुवात होते. 30 दिवसांपर्यंत वेल जोमाने वाढतो. या काळात आळ्याची विरळण करावी. जेथे रोपं उगवली नसतील त्या ठिकाणी पुन्हा बेणे लागण करावी. शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्व मशागतीच्या वेळी वापरल्यानंतर रासायनिक खतही योग्य मात्रेमध्ये वापरावीत. खतानंतर पाण्याची पाळी देणं अत्यंत गरजेचं असतं. साधारणपणे 8 ते 10 दिवसांनी पाणी दिलं तरी चालतं, परंतु उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावं लागेल. या बहुवर्षीय पीकवेलावर भुरी, करपा, केवडा रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यासाठी योग्य औषध फवारणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी. हेक्टरी उत्पादन 150 ते 350 क्विंटलपर्यंत मिळतं.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण तोंडली पिकाची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांसाठी हलक्या पावसांच्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर हे प्रसारण आपण ऐकत आहात. 2:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हां, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आलेली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होईल होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच मॅडम. या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
2: हां, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचनं येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगलं आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
2: धन्यवाद.
0: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात आलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील.

0: यानंतर ठीक 2:10 पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
0: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात आलं आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दुपार समाचार प्रसारित होतील.

तीन तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत मन तो हे समजाऊ आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत रंग दे रंग रंग रेजवा. ऐकूया अश्विनी गोखले यांचं शास्त्रीय गायन राग मधमाद सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अश्विनी गोखले यांचं शास्त्रीय गायन ऐकलात. आपण ऐकलात राग मधमात सारंग. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद पोटे यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती सुमित्रा क्षीरसागर यांनी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित

जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश, 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मॉल्ले बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे, याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं, या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे, हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळं त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आत्तापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या MSCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 3 अटक केली आहे. घटनास्थळावरून 1 देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात NDPS आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गनपावडर, पिक्रिक ॲसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये MBA, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत, तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्थ स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याणश्री मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी 2 अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश, 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:22 झाली आहेत. आता अस्मिता वाहिनीचे पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 4:58 मात्र.

आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम, त्याचबरोबर न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील हे कार्यक्रम आपण ऐकू शकता. सुरुवातीला हवामान वृत्त. आज नोंदवल्या गेलेल्या निरीक्षणानुसार नैऋत्य मान्सूनने नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, लक्षद्वीपच्या काही भागांमध्ये, नैऋत्य आग्नेय आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये, समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये आणखी प्रगती केलेली आहे. पुढील काळामध्ये हे वारे आग्नेय अरबी समुद्राच्या आणखी काही भागात पुढे सरसावतील आणि त्यामध्ये आणखी प्रगती होण्याची शक्यता, परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी गारपिटीचे वादळ, उष्णतेची लाट आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळाची नोंद झाली. सर्वात जास्त तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे नोंदवली गेली, 46.6 अंश सेल्सिअस. राज्यभरातील सर्वाधिक तापमानाची नोंद या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे. येत्या 24 तासात दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि कोकण, गोवा, दक्षिण कोकण, गोवा भागामध्ये उष्ण दमट हवा राहील. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सोमालिया किनारपट्टीवरील समुद्रामध्ये नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग पुढे 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या काळात मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने वर्तवलेला आहे. हा होता हवामानाचा अंदाज. 3:12 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: माझावर माझं शिवार या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 27 मे 2026. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. या क्षेत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आलेली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात महा डीबीटी पोर्टल याविषयी अविनाश वडते यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, महा डीबीटी पोर्टल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. महा डीबीटी पोर्टल अर्ज एक योजना अनेक अशी ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरोखर ती खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने ह्यामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट आहेत किंवा या पोर्टलबद्दल सविस्तर अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय कल्याण येथील उपकृषी अधिकारी अविनाश वडते सरांना. सर नमस्कार.
2: नमस्ते मॅडम.
1: सर, आता महा डीबीटी पोर्टल हे पोर्टल म्हणजे नेमकं काय आहे किंवा काय त्याची व्याख्या आपण सांगू शकतो?
2: महा डीबीटी पोर्टल जे आहे हे पोर्टल म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणतो. म्हणजे शेतकऱ्यांनी एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या योजनेसाठी अर्ज जर केला तो अर्ज केल्यानंतर त्याला जे मिळणारं अनुदान आहे ते त्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी ही नाविन्यपूर्ण अशी महा डीबीटी पोर्टल योजना आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठेही कुठल्याही कार्यालयात जायची गरज नाही आहे, कुठल्याही कार्यालयाला चक्कर मारायची गरज नाही, कुठलेही कागदपत्र सादर कुठेही करायचे नाही. अशी ही नाविन्यपूर्ण अशी योजना महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा सादर केलेली आहे.
1: पण अर्ज आहे की योजना आहे हे जे त्याचं ब्रीदवाक्य आहे, तर नेमकं यामध्ये काय आपण सांगू शकतो?
2: यामध्ये असं आहे की शेतकऱ्याला जे शेतीसाठी लागणारे अवजारे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये बियाणे आहेत, त्यानंतर जे वेगवेगळे सिंचनसाठी जे साधने आहेत, हे सगळ्यासाठी तो एकदाच अर्ज करू शकतो. त्याला वारंवार पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यामुळे या ब्रीदवाक्यामध्येच आहे की अर्ज एक योजना अनेक.
1: नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, नाही काय, वारंवार त्यांना हे करण्याची गरजच नाहीये,
2: संपर्क साधणे कार्यालयाशी काही गरजच नाही.
1: सर, आता तुम्ही म्हणालात की याच्यात काही नव्याने बदल सुद्धा आता झालेले आहेत या पोर्टलमध्ये, तर ते कोणते, म्हणजे काय सांगाल?
2: आता हा जो पोर्टल आहे जो सुरुवातीला सुरू झाला 2020 मध्ये, त्यावेळेस याच्यामध्ये कसं होतं की या पोर्टलमध्ये अर्ज केल्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय, तालुकानिहाय त्याच्यामध्ये एकत्रित संगणकीय लॉटरी निघत होती.
1: अच्छा.
2: त्याच्यामध्ये 2025 पासून याच्यामध्ये असा बदल झालेला आहे की याच्यामध्ये जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य.
1: अच्छा.
2: या अनुषंगाने जो शेतकरी अर्ज केलेल ज्याचा नंबर लागेल त्याप्रमाणे प्रथम प्राधान्याने त्याचा अर्ज याच्यामध्ये घेण्यात येईल. यापूर्वी काय व्हायचं, शेतकऱ्यांनी अर्ज करून ठेवायचे, पण याच्यामध्ये शेतकरी अर्ज करताना असं व्हायचं की कधी कधी त्याला जी वस्तू त्याला खरीप हंगामासाठी लागायची त्याची लॉटरी साधारणपणे आपल्याला दिवाळीनंतर निघायची, त्यामुळे त्या शेतकऱ्याला जो अवजार किंवा जे वस्तू पाहिजे ती वेळेत मिळत नव्हती. त्यासाठी शासनाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही योजना 2025 पासून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या दृष्टीने चालू
1: करण्यात आली. नक्कीच. सर, आता ही जी योजना आहे तर याचे उद्देश काय सांगाल आपण?
2: याचे उद्देश म्हणजे मुळातच मी म्हणलं ना सगळं, त्याचं ब्रीदवाक्य जे आहे ते कसं आहे, अर्ज एक योजना आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, याच्या अगोदर शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागत होता. हा जो पोर्टल काढलाय या पोर्टलमुळे शेतकऱ्याला कुठेही त्याला 7-12, 8 किंवा इतर आनुषंगिक जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र आणि अर्ज सादर करण्यासाठी तालुक्याला जावं लागत नाही आणि जिल्हा स्तरावरही जावं लागत नाही.
1: अच्छा.
2: तो आपल्या घरात बसून याच्यावर अर्ज करू शकतो. एवढी सोपी योजना शासनाने केलेली
1: आहे. नक्कीच, बरोबर आहे. सर, या महा डीबीटी पोर्टलचं जर महत्व आपण सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
2: या महा डीबीटीचं पोर्टल महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं की हे एक डिजिटल पोर्टल आहे. त्याच्यामध्ये कुठलेही पेपर तुम्हाला सादर करायचे नाहीये.
1: बरं.
2: त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या ऑफिसलाही जायचं नाहीये. जे काही अर्जाची प्रोसेस आहे ती पूर्णतः तुमच्या मोबाईलवर तुम्हाला करणार आहे. त्यामुळे याचं महत्व एवढंच आहे की शेतकऱ्याचा याच्यात वेळ वाचतो, त्यानंतर त्याला कुठेही जाऊन चौकशी करायची गरज पडत
1: नाही. सर, आता याच्यामध्ये घटक जे येतात, विविध घटकांचा यामध्ये समावेश आहे, तर ते कोणकोणते आहेत?
2: याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्य घटक जे आहेत याच्यामध्ये, ते मुख्य घटक आहेत कृषी यांत्रिकीकरण.
1: अच्छा.
2: त्यानंतर दुसरा घटक आहे याच्यामध्ये सिंचन व सुविधा. त्यानंतर तिसरा घटक आहे याच्यामध्ये प्रात्यक्षिकसाठी बियाणे किंवा प्रमाणित बियाणे किंवा फ्लेक्सी घटक असा एक घटक आहे. त्यानंतर चौथा घटक याच्यामध्ये आहे फलोत्पादन. त्यानंतर पाचवं घटक जे आहे त्याच्यामध्ये सौर कुंपणासाठी एक घटक आहे.
1: अच्छा.
2: अशा प्रकारे 6-7 घटक याच्यामध्ये घेतलेले आहेत, आणि त्या घटकाअंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत. जसं आपण जर बघितलं तर कृषी यांत्रिकीकरण जी योजना आहे त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याला पॉवर टिलर किंवा कुठलंही अवजार शेतीसाठी लागणार, मग ते मॅन्युअली ऑपरेटेड असेल, मानव चलित असेल किंवा मशीन चलित असेल, त्यासाठी तो त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. त्याच्यामध्ये राज्य कृषी यांत्रिकीकरण, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, त्यानंतर रफ्तार, राष्ट्रीय कृषी विकास योजना, अशा वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये लाभ दिला जातो. त्यानंतर सिंचन सुविधामध्ये जर आपण बघितलं तर सिंचन सुविधामध्ये प्रधानमंत्री ठिबक किसी सिंचन योजना, मग त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला बघितलं तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
1: अच्छा.
2: त्याचबरोबर तिथं पाईपलाईन, शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे पाण्यासाठी त्या पाईपलाईनसाठी अर्ज करू शकतो, पंपसाठी अर्ज करू शकतो कृषी पंपसाठी, या बाबी या सिंचन सुविधामध्ये येतात. त्याचबरोबर तिथं अजून एक महत्वाची योजना आहे, ती म्हणजे शेततळे करू शकतो, जी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्रात चालू आहे, त्याच्यामध्ये शेततळ्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर शेततळे जर ऑलरेडी शेतकऱ्यांनी खोदून ठेवलेलं असेल आणि त्याला जर प्लास्टिक अस्तरीकरण करायचं असेल तर त्यासाठीही त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. तर हे झालं सिंचन आणि सुविधाच्या बाबतीत. त्यानंतर आपण बघितलं तर फलोत्पादन, फलोत्पादन मध्ये जर गेलं तर फलोत्पादन मध्ये नवीन बागांची लागवड करणे, नवीन बागांची लागवड करणे यासाठी दोन घटक आहेत त्याच्यामध्ये. परत एक आहे एकात्मिक फलोत्पादन अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान असं आपण म्हणतो त्याला. त्यानंतर दुसरं आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, याच्यामध्ये आपण नवीन बागांची

0: स्थापना करू शकतो. जवळपास याच्यामध्ये 16 प्रकारची फळपिके याच्यात घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फलोत्पादन मध्ये कांदा चाळ, त्यानंतर पॅक हाऊस, त्याचबरोबर हरितग्रह, शेडनेट ग्रह, त्याचबरोबर शीतग्रह यासाठी आपण याच्यामध्ये अर्ज करू शकतो.
1: म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच समाविष्ट बाबी
0: आहेत
1: ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त
0: आहेत.
1: बरोबर. सर, आता फार्मर आयडी जो असतो, तर फार्मर आयडी म्हणजे काय?
0: फार्मर आयडी म्हणजे काय, शेतकऱ्यांना आता नव्याने 11 अंकी ओळख क्रमांक दिलेला आहे, त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो. सर, कृषी विभागाच्या योजनांना जर ऑनलाईन पोर्टलला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे. या फार्मर आयडीचा उद्देश काय आहे, तर फार्मर आयडीला शेतकऱ्याचे 7, 12, 8 सगळे अटॅच आहेत.
1: बरं.
0: त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापूर्वी एखाद्या 2020 ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस शेतकऱ्याला ज्यावेळेस एखाद्या घटकासाठी त्याची निवड झालेली असेल तर त्यासाठी त्याला 7, 12, 8 अ, त्यानंतर बँकेचं पासबुक, आधार कार्ड एवढ्या गोष्टी त्याला अपलोड करायला लागायच्या. पण आता काय झालं, शासनाने फार्मर आयडी 7, 12 लिंक केल्यामुळं ज्यावेळेस फार्मर आयडीने अर्ज केला जातो त्यावेळेस शेतकऱ्याचा 7, 12, 8 डायरेक्ट तिथं दिसतो.
1: बरं.
0: फक्त शेतकऱ्याला त्याचं काय, आधार कार्ड आणि बँक पासबुक फक्त
1: जोडायचं,
0: ही कागदपत्र फक्त त्याला अटॅच करायला लागतं.
1: अच्छा, म्हणजे हे सोपं झालं शेतकऱ्यांच्या दृष्टीने.
0: आणि फार्मर आयडी काढणं पण अतिशय सोपं आहे. फार्मर आयडी काढायला काय लागतं, 7, 12, 8, त्यानंतर आधार कार्ड आणि त्याचा आधार लिंक मोबाईल.
1: बरं.
0: जो फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी शेतकरी आपल्या सामायिक सुविधा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपल्या ग्रामपंचायतला असलेलं नेट सेवा त्याच्यातूनही तो काढू शकतो किंवा स्वतःच्या मोबाईल वरूनही फार्मर आयडी काढता येतो.
1: अच्छा, म्हणजे एवढ्या चांगल्या सुविधा आता आहेत
0: तयार झालेल्या.
1: सर, आता या पोर्टलसाठी अर्ज जर करायचा असेल शेतकऱ्यांना तर ते कसं करायचे, काय त्याची प्रोसेस आहे?
0: अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला बघा, आपली ही वेबसाईट आहे maharashtra.mahaiit.gov.in.
1: बर.
0: या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं शेतकरी लॉग इन असं येतो.
1: अच्छा.
0: मग ते शेतकरी लॉग इनला जर आपण क्लिक केलं तर शेतकरी लॉग इनला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला आता फार्मर आयडी टाकायला लागतो. फार्मर आयडी 11 अंकी टाकल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा ओटीपी जातो. ओटीपी झाल्यानंतर त्याचं डिटेल्स जे काय आहे ते पूर्णतः त्याच्यामध्ये फेच होऊन जातो. म्हणजे 7-12 त्याची शेती कुठं आहे, कुठल्या गावात आहे, टोटली त्याच्यामध्ये येऊन जातं. म्हणजे अगोदर ते मॅन्युअली भरायला लागायचं की माझे या गावात एवढी शेती आहे, आता काहीच भरायची गरज
1: दिसतं.
0: मग त्यानंतर शेतकरी लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी घटकासाठी अर्ज करू शकतो.
1: अच्छा अच्छा. मग यासाठी काही फी वगैरे आहे?
0: या योजनेसाठी जर ज्यावेळेस आपण अर्ज करतो लॉग इन केल्यानंतर त्याला ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत, मी सुरुवातीला सांगितलं त्या बाबी, त्यातलं कुठलंही घटक त्याने निवडायचं आहे.
1: बरं.
0: निवडून झाल्यानंतर त्याला सबमिट केल्यानंतर त्याच्या पुढे आहे ना पेमेंटला येतं आणि याच्यामध्ये पेमेंट अतिशय नॉमिनल आहे. 20 रुपये त्याला शुल्क आकारलेलं आहे आणि त्याच्यावर फक्त जीएसटी 3.60 रुपये असे टोटल शेतकऱ्याला 23.60 रुपये जे पे करायचे आहे आणि ते फक्त एकदाच करायचे आहेत. पुन्हा पुन्हा त्याला करायची नाही
1: गरज. नाही
0: गरज नाही.
1: बरोबर.
0: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर, आता शेतकऱ्यांनी जर अर्ज केलाय पण मग त्याच्यानंतर ते म्हणजे जी प्रोसेस आहे तर मग शेतकऱ्यांना कसं कळतं?
0: शेतकऱ्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर त्या फार्मर आयडीला त्याचा मोबाईल नंबर लिंक असतो. त्या मोबाईल नंबरवर समजा एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरसाठी अर्ज केला तर त्या पोर्टलवरून त्यांना मेसेज येतो त्या संबंधित मोबाईल नंबरवर आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की आपली या या घटकासाठी महाडीबीटी अंतर्गत निवड झालेली आहे आणि निवड झाल्यामुळे आपल्याला जे कागदपत्र अपलोड करायचे ती 7 दिवसात अपलोड करावे असा लघु संदेश दिला जातो.
1: अच्छा अच्छा.
0: आता तर शेतकऱ्याला 7-12-8 अपलोड करायची गरजच नाहीये. फक्त त्याला आधार कार्ड आणि त्याचं बँक पासबुक ची झेरॉक्स या दोनच गोष्टी फक्त अपलोड करायच्या.
1: बरोबर. आता सर, म्हणजे लाभार्थी म्हणून जर शेतकऱ्याची निवड झालीये पण आता ते म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेजला आता त्यांचं हे झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं कळत.
0: त्याच्यावरनं त्यांना तेही कळतं की समजा त्यांनी अर्ज केलं तर अर्ज निवड केल्यानंतर त्यांनी कागदपत्र अपलोड केली 10 दिवसात. अपलोड केल्यानंतर संबंधित अर्ज हा संबंधित गावातील जो सहाय्यक कृषी अधिकारी आहे त्याच्या लॉग इनला जातो.
1: बरं.
0: मग त्याच्या लॉग इनला गेल्यानंतर तो सगळे कागदपत्र चेक करतो. ते जर बरोबर असतील तर अर्ज तो पुढच्या डेस्कला फॉरवर्ड करतो. मग पुढच्या डेस्कला म्हणजे तो जातो तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कला. मग तालुका कृषी अधिकारी जे आहेत संबंधित कागदपत्राची छाननी करतात पुन्हा एकदा आणि त्यांना ज्या घटकासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्यासाठी त्याला पूर्वसंमती दिली जाते. ती पूर्वसंमती पण त्यांना त्यांच्या पोर्टलवरच मिळते. त्यानंतर एखाद्या घटकाला जर आपण पूर्वसंमती दिली तर त्यानंतर त्याला कालावधी दिलेला

0: तो समजा ट्रॅक्टरला जर घेतलं किंवा पॉवर टिलर जर घेतलं तर त्याला साधारणपणे 25 दिवसात तो खरेदी करून त्याचं पक्क इनव्हॉइस बिल त्या पोर्टलला अपलोड करायचं असतं. खरेदी करून अपलोड केल्यानंतर तो संबंधित जो अर्ज आहे फील्ड ऑफिसर जो आहे पुढचा उप कृषी अधिकाऱ्याच्या किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याच्या लॉग इनला जातो. समजा 1 लाखाच्या आतमध्ये जर त्याचं अनुदान असेल तर ते उपकृषी अधिकारी जाऊन तिथल्या मोका तपासणी करतात.
1: अच्छा.

0: पोचणीचा फॉर्म असतो, मग तो फॉर्म भरून तो पुढच्या डेस्कला पाठवतो. मग तो फॉर्म भरल्यानंतर पूर्ण सबमिट केल्यानंतर उपकृषी अधिकारी याच्या लॉग इन मधून तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी. मग मंडळ कृषी अधिकारी काय करतो की त्यांनी जी परिगणना केली आहे अनुदानाची ती बरोबर आहे की नाही तपासतो.
1: अच्छा.
0: ती तपासल्यानंतर तो संबंधित मंडळ कृषी अधिकारी तो अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याला पाठवतो. मग तालुका कृषी अधिकारी पुन्हा एकदा त्याची तपासणी करतो की संबंधित अर्जाची अनुदानाची परिगणना योग्य झालेली आहे का. जर योग्य झाली असेल तर ते पुढे पाठवतात, अन्यथा ते पुन्हा मागच्या डेस्कला पाठवतात.
1: त्यामध्ये काही कमतरता
0: राहिली असेल तर ते मागच्या डेस्कला पाठवतात. तर अशा प्रकारे तालुका कृषी अधिकाऱ्याने तो अर्ज परिगणनाची करून तो अर्ज जातो जिल्ह्याला.
1: अच्छा.
0: मग जिल्ह्याला गेल्यानंतर तिथून शेतकऱ्याला तो डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा होतो.
1: अशी
0: सगळी प्रक्रिया आहे.
1: अच्छा.
0: टोटली ही डिजिटल आहे, कुठेही तुम्हाला इथं मॅन्युअली काही.
1: म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कुठलाही घटक घेतलेला असेल तरी ही प्रक्रिया सारखीच आहे. सर, आता हे महा डीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी तर आहेच, म्हणजे शेतकरी अर्ज करतोच, पण या व्यतिरिक्त सुद्धा कोणी आणखीन अर्ज करू शकतो का?
0: याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी तर अर्ज करू शकतो, त्याचबरोबर एखादा शेतकऱ्याचा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी किंवा एखादी संस्था हे पण याच्यामध्ये अर्ज करू
1: शकतो. म्हणजे बचत गट असतील तर महिलांचे
0: बचत गट पण कृषीशी
1: निगडीत असायला
0: पाहिजे,
1: बरोबर,
0: तरच त्यांना ते अर्ज करता येईल. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये महिलाही अर्ज करू शकतो असं काही.
1: कारण आता आपण बघतो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला या शेतीशी निगडीत
0: आहेतच,
1: त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल.
0: याच्यामध्ये जे मी म्हणलं ना की जसं आपण लॉग इन करायला जातो त्यास वैयक्तिक शेतकरी, त्यानंतर शेतकरी गट असा ऑप्शन येतो, आणि तिसरं येतो आधारावरून पण तुम्हाला लॉग इन करता येतं.
1: अच्छा.
0: असे तीन ऑप्शन येतात ज्यावेळेस आपण या पोर्टलवर जातो. मग ज्यावेळेस आपण वैयक्तिकचं तर मी सांगितलं, मग त्यानंतर जर गटाला जर घ्यायचं असेल तर गटाला कुठल्या घटकासाठी घेता येतं, तर गटाला आपल्याला प्रात्यक्षिकचं बियाणं घेता येतं, तर त्यासाठी शेतकरी गट अर्ज करू शकतात. मग त्या गटामधून शेतकऱ्याला आता गट 31 मार्च 2025 पूर्वी जर रजिस्टर असेल तेच या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात, या 26 मध्ये. मग तो रजिस्टर्ड गट आत्म्याकडे असेल किंवा कुठे दुसरीकडे रजिस्टर्ड असेल, कुठलाही गट चालतो त्याला, फक्त तो रजिस्टर पाहिजे कुठेतरी. पण 31 मार्च 2025 पूर्वी जर त्यांनी रजिस्टर असेल या पोर्टलला, तर तो युजर आयडी आणि पासवर्डनेच त्यांनी लॉग इन करायचं. पण त्याला दुसरा ऑप्शन पण आहे, फार्मर आयडीने पण याला लॉग इन करता येतं. त्यासाठी त्याचं जो गटाचा अध्यक्ष आहे त्याचा फार्मर आयडी, त्यानंतर सचिवाचा फार्मर आयडी आणि गटातील एका सदस्याचा फार्मर आयडी लागतो. या तीन गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. फार्मर आयडीने लॉग इन करावं लागतं.
1: सर, आपण एवढी सगळी माहिती बघितली की हे काय पोर्टल आहे, काय उद्देश त्याचे आहेत, तर सर आता आपण ह्या सगळ्या बाबी पाहिल्या, परंतु शेतकऱ्यांना जेव्हा अनुदान म्हणजे मिळत असतं तर त्यामध्ये या पोर्टलसाठी काय तरतूद केलेली आहे?
0: याच्यामध्ये कसं आहे माहिती का, योजनानिहाय आहे ना शेतकऱ्यांना. जर बघितलं ना, जे मोठे शेतकरी आहेत त्यांना साधारणपणे 40% अनुदान आपल्या याच्यामध्ये योजनेतून आहे यांत्रिकरण मध्ये. त्यानंतर ठिबक मध्ये जर गेलं तर ठिबक मध्ये साधारणपणे 85% सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी आहे. जर आपण अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, त्यानंतर महिला शेतकरी आणि SC ST जर शेतकरी बघितले तर याच्यामध्ये आपल्याला यांत्रिकरण मध्ये 50% अनुदान आहे जवळपास, आणि त्याचबरोबर ठिबक सिंचन मध्ये साधारणपणे 55% अनुदान या योजनेतून वेगवेगळ्या योजनेतून दिलं जातं. जशी योजना असेल त्याप्रमाणे त्याच्यात अनुदान बदल. त्याचबरोबर या पोर्टलमध्ये SC आणि ST शेतकऱ्यांसाठी एक सेपरेट त्याच्यामध्ये योजना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना म्हणून आहे. त्याच्यामधून शेतकऱ्यांना ठिबक आणि सिंचन सुविधेसाठी त्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती योजना म्हणून आहे, त्याच्यामधून शेतकऱ्यांना अनुदान जवळपास 90% अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. त्यांनाही याच पोर्टलवर अर्ज करायचा आहे.
1: बरं, अर्ज करायची प्रक्रिया सगळ्यांसाठी
0: सारखीच आहे.
1: सर, आता पोर्टलच्या माहितीसाठी काही हेल्पलाईन नंबर असा आहे का?
0: हा, या पोर्टलसाठी हेल्पलाईन नंबर आहे जो आहे 022-61-31-64-29.
1: अच्छा.
0: पुन्हा एकदा रिपीट करतो मी, 022-61-31-64-29 हा हेल्पलाईन नंबर आहे. पण हा फक्त कार्यालयीन वेळेत आहे, म्हणजे साधारणपणे सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत आपण याच्यावर जर कोणाला काही शंका असेल तर फोन करून तुम्ही आपल्या शंकेचं निरसन करू शकता.
1: बरोबर, नक्कीच. सर, एकंदरीतच महा डीबीटी पोर्टल अर्ज एक योजना अनेक, जसं त्याचं ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणे

0: हेच अगदी आहे. आणि शेतकऱ्यांसाठी खरंच खूप एक वरदान म्हणू आपण, सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. आणि आता त्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीनं झालेली आहे, त्यामुळे म्हणजे कुठलीही त्यांना अडचण तशी येणार नाही अशा पद्धतीने ही तरतूद केलेली आहे. तर महा डीबीटी पोर्टलचे उद्देश, महत्व याविषयी आपण सखोल असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद मॅडम.
2: आताच आपण महा डीबीटी पोर्टल याविषयी अविनाश वडते यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

माझावर माझं शिवर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील गीतरचनात आपण ऐकली. गीतरचना होती वाराकांत यांची आणि संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. 3:35 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आज आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सप्रेम नमस्कार। श्रोतेहो, ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे

0: मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग आणि प्रेमाची मूर्ती, त्यांची शिकवण आमचा आधार, त्यांचा शांत आणि समाधानी जीवनाबद्दलचा विचार आणि आपुलकीचे गोडवे त्यांच्या भावना हे नेहमी व्यक्त करीत असतात. आणि असे हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल आपल्या सर्वांसाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करीत असतात. तेव्हा आयुष्याच्या वाटेवरचे अनुभवी दीपस्तंभ असे हे नागपूर येथील वास्तव्य असलेले रेणूराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे, जे आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया त्यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती. भोरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: धन्यवाद.
0: तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आमचा असाच असतो अमृत कलश या कार्यक्रमात, आपल्याबद्दल आपला जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा.
1: माझा जन्म एका खेड्यात झालेला आहे. त्या खेड्याचं नाव होतं हिवरी. हे गाव पुसत या गावापासून 10 किलोमीटरवर होतं. त्या ठिकाणी आमची थोडी शेती होती आणि वडील शेती करायचे आणि साईड बाय साईड त्यांना क्वालिफिकेशन काही जरी नसलं तरी अनुभव होता मात्र, आणि ते कुणाला वकिलीचं सहाय्य करायचे. तर त्यांच्या नशिबाने शेजारी काळी म्हणून एक इजारा होता, त्या ठिकाणी एका बेवा म्हणजे विधवा बाईची केस होती, ती आमच्या वडिलांनी घेतली आणि तिचं मुक्त्यारपत्र घेऊन ते नागपूर पर्यंत ती केस लढून तिला जिंकून दिलं. त्याच्यामुळे त्या बाईने खुश होऊन आमच्या वडिलांना सांगितलं की तुम्हाला पैसे पाहिजे की शेती पाहिजे. आमच्या वडिलांनी सांगितलं मला शेती द्या, पैसे द्या, शेती नको. आणि म्हणून त्यांनी ते हिवरी गाव निवडलं आणि त्या हिवरी गावावर अगदी थ्रो अवे प्राइस मध्ये त्यांनी शेती घेतली. मग आम्ही पुसतला शिफ्ट झालो. पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज असा झाला की आमच्या शेतीचं सुपरविजन कमी झालं म्हणून आमचं उत्पन्न कमी झालं.
0: तुमचं शालेय शिक्षण कुठल्या शाळेत झालं म्हटलं?
1: माझं 8व्या वर्गापर्यंत पुसतला झालं.
0: पुसतला झालं
1: आणि त्याच्यानंतर मग
0: कॉलेजचं
1: सायन्स शिकण्याकरता म्हणून मी नागपूरला, माझा मोठा भाऊ काच कारखान्यात नोकरीला लागला होता त्याच्याबरोबर राहायला आलो आणि नील सिटी हायस्कूल मधून मी 11th मॅट्रिक केलं.
0: तुम्हाला भाऊ बहीण किती होते?
1: हा, मला 4 भाऊ आणि 3 बहिणी होत्या.
0: अच्छा.
1: आम्ही 1 नंबर 8 जण होतो.
0: 8 जण. आणि तुम्ही कितव्या नंबरचे घरी?
1: मी 3रा नंबरचा.
0: 3रा नंबर. हा कोणता काळ असेल?
1: हा 1945 ते 1951.
0: अच्छा. आणि आपली जन्मतारीख काय आहे?
1: माझी शाळेच्या रेकॉर्डवर म्हणे 1/1/1932.
0: म्हणजे आज तुमचं वय किती?
1: आज माझं वय 94 वर्ष आणि 5 महिने. 95 चालू आहे.
0: 95 चालू आहे. वा वा वा, फारच छान आहे. त्या वयाचे असूनही तुम्ही सगळे अगदी अगदी कणखर आहात
1: याचं मलाही आश्चर्यच वाटतं.
0: हो.
1: पण एक गोष्ट सांगतो की मी काही गोष्टी कटाक्षाने पाळलेल्या आहेत.
0: अच्छा.
1: मी कधीही 9च्या नंतर जागलो नाही.
0: रात्री 9च्या नंतर
1: कधीच जागलो नाही.
0: तुमचा दिनक्रम आणि दिनचर्या ही तुमची अगदी घडाईप्रमाणे तुम्ही अगदी लावून ठेवली होती.
1: हो. पण घरची परिस्थिती इतकी वाईट होती आर्थिक, मला पुढे शिक्षण घेणं शक्य नव्हतं.
0: अच्छा.
1: म्हणून मी जवळ सीपी अँड बेरार म्हणून शाळा होती तिथे मिडल स्कूलचा टीचर म्हणून लागलो.
0: अच्छा. म्हणजे महाल नागपूर या
1: महालमध्ये? मी महालमध्येच राहत होतो.
0: अच्छा.
1: आणि शाळा जवळच होती तर त्या शाळेमध्ये मी टीचर म्हणून लागलो. तर गंमत त्यावेळेस घडली ती सांगू का?
0: हो बिलकुल सांगा, आमच्या श्रोत्यांना काय झालं नक्कीच आवडेल.
1: पावसाचे दिवस होते आणि तळ मजल्यावर मी 8व्या वर्गाला गणित शिकवत होतो. तर आमच्या शाळेचा गणवेश ठरलेला होता, म्हणजे ड्रेस ठरलेला होता, म्हणजे हॉकी चड्डी आणि पांढरा शर्ट. तर माझ्या 8व्या वर्गातले मी शिकवत असताना 4-5 विद्यार्थ्यांनी काही गणवेश घालून आलेले नव्हते. मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग ते हेडमास्टर आले आणि त्यांनी पाहिलं, ते अशा चक्कर मारून शिक्षक बरोबर शिकवतात की नाही आणि डिसिप्लिन पाळले जाते की नाही, चांगलं काम करत होते ते. तसं ते एक चक्कर मारतात आले माझ्या वर्गाच्या जवळ आणि त्यांनी पाहिलं की 4-5 विद्यार्थ्यांना गणवेश नाही आहे.
0: अच्छा.
1: मग त्यांनी उभं केलं त्यांना आणि त्यांच्यावर छडी होती, त्या छडीने त्या लोकांना, त्या मुलांना मारायला सुरुवात केली. माझ्या अंतकरणामध्ये असं पिळून निघालं की हे 10-12 वर्षाच्या मुलांना हा 55 वर्षाचा माणूस छडी मारतो, काय त्यांना यातना होत असतील. मग माझ्याकडे वळून मला म्हणाले, अहो तुम्ही आपलं काही काम केलेलं नाही आहे. मी म्हटलं कोणतं काम? तर म्हणे गणवेश घेऊन नाही आले, त्याच्याबद्दल त्यांना काय शिक्षा केली तुम्ही? म्हटलं काहीच केलेलं नाहीये. पण मी तुम्हाला उलट विचारू का,

0: तुम्ही काय शिक्षा केली? म्हणे मी त्यांना छड्या मारल्या. म्हणलं सॉरी सर, तुम्ही त्यांना छड्या नाही मारल्या. काय बोलतो हा? म्हणे मी म्हटलं मी बोलतो ते खरं बोलतोय. तुम्हाला आवडत नसेल तसं सांगा, मी जायला तयार आहे. म्हणे सांगा तुम्हाला काय म्हणायचं. अहो म्हटलं तुम्ही त्यांना नाही शिक्षा केली, त्यांच्या गरिबीला शिक्षा केली आहे म्हटलं. आणि त्यांना तुम्ही गणवेश दिलेला नाहीये, आणि तो जर भिजला असेल तर ते काय घालून येतील म्हटलं. तर जोपर्यंत आपण गणवेश देत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला शिक्षा करायची आपल्याला काय अधिकार नाही आहे म्हटलं. तुम्हाला पटलं नसेल तर मला सांगा. त्यांचा चेहरा बदलला, काय परिणाम मला काय उलट चांगला झाला की मी त्यांच्या याच्यामध्ये प्रिय होऊन गेलेलो होतो. आणि मला बक्षीस म्हणून त्यांनी पराशियाला ट्रेनिंगला पाठवलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बीए करा आणि बीएड करून माझ्याकडे राहा. मला शिक्षकपणा फार आवडत होता, पण त्याला पगार कमी होता आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पगार जास्त होता. माझ्या घरी गरिबी असल्यामुळं मला जास्त पैसे मिळवणं हे मला ती घटना तशी घडली माझ्या आयुष्यामध्ये.
1: अच्छा, बरं मग पुढचं मग तुम्ही शिक्षकी पेशा तुम्ही निवडला होता.
0: हो.
1: आणि मग तुम्ही पुन्हा काय बीए केलं वाटतं?
0: हो, मी
1: बीएड केलं.
0: हो, त्यावेळेस शाळेत प्रायव्हेट फक्त शिक्षकांना आणि लायब्ररी असिस्टंट या दोघांना प्रायव्हेट बसता येत होत, नाहीतर मग कॉलेज जॉईन करायला. मी कॉलेज तर जॉईन करू शकत नव्हतो म्हणून मी प्रायव्हेट बसलो आणि बीए पास झालो.
1: अच्छा, नाही फारच छान. मग तुम्ही शिक्षकी पेशेतून नोकरीकडे वळलात?
0: हो.
1: मग ते कसं काय तुमचा कसं काय झालं ते?
0: त्यावेळेस हायस्कूल टीचरला 120 रुपये पगार मिळायचा आणि मिडल स्कूलला 90 मिळायचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 187 रुपये पगार मिळायचा.
1: अच्छा.
0: तर डीजीटी मध्ये फायदा असा होता जिथे प्रमोशन परीक्षा देऊन होतं, ऑटोमॅटिक प्रमोशन नव्हतं तिथे.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळं एसएस नावाची परीक्षा असते, सबऑर्डिनेट अकाउंट सर्व्हिस.
1: अच्छा.
0: त्याप्रमाणे मग एसएस ची परीक्षा पास देऊन मी अकाउंटंट झालो त्या ठिकाणी. आणि अकाउंटंटच्या नंतर मग प्रमोशन मिळत होते. तसे ऑर्डिनरी परीक्षा पास न झालेल्या माणसाला काही गॅजेटेड पोस्ट मिळत नव्हती. मला ती गॅजेटेड पोस्ट मिळाली मग आणि मी पुण्यावरून रिटायर झालो आणि 2 वर्ष मी पुण्यालाच राहिलो. त्यावेळेस हे जे सेव्हिंग बँक अकाउंटचं अकाउंटिंग असतं त्याचं हे करण्या सुपरविजन करण्याकरता माझं एओ आयसीओ म्हणून माझं पोस्टिंग झालं.
1: अच्छा. आयसीओ म्हणजे काय होतं ऍक्च्युली?
0: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन.
1: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन, कारण आमच्या श्रोत्यांना हे अब्रिव्हिएशन्स माहीत नसतात.
0: खरं बँकिंगचं सेक्टर हे म्हणजे हिंदुस्थानामध्ये ज्या बँक आहेत सगळ्या त्याच्यामध्ये एकच बँक अशी आहे की जी सरकारी आहे आणि ती म्हणजे पोस्टाची बँक. त्याच्यामुळे पोस्टात पैसे ठेवणं हे अत्यंत अगदी निश्चिंतपणाचं काम आहे.
1: मग आता रिझर्व्ह बँक आपण म्हणतो, बँक ऑफ द बँक, भारतीय रिझर्व्ह बँक,
0: कोणतीच बँक सरकारी नाही.
1: सरकारी नाही.
0: इव्हन स्टेट बँकही सरकारी नाही.
1: सरकारी नाही. अच्छा. बरं मग आता या काळात ना तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
0: माझं लग्न झालं 26व्या वर्षी.
1: अच्छा, म्हणजे तुमची ही नोकरी सुरू होती?
0: हो, सुरू.
1: डीजीपीटी सरकारी नोकरी कुठल्या आहे मग आपला सासर वगैरे?
0: माझी सासूरवाडी मूर्तिजापूरची.
1: अच्छा, मूर्तिजापूर जिल्हा अमरावती.
0: अमरावती.
1: काय केलं आपल्या मिसेसनी म्हणजे शिक्षण?
0: माझे सासरे त्यावेळेस मिर्झापूर म्हणून एक गाव होत, त्या गावामध्ये एक विविंग मिल होती.
1: अच्छा.
0: त्या मिल मध्ये ते विविंग मास्टर होते.
1: अच्छा. विविंग म्हणजे आपण काय म्हणू, कपडे विणण्याचं,
0: स्पिनिंग वगैरे.
1: स्पिनिंग वगैरे. अच्छा अच्छा.
0: त्यांचं मूळ गाव होतं मूर्तिजापूर, त्याच्यामुळं मूर्तिजापूरची चोरी काली आम्ही आमच्या वडिलांनी त्यावेळेस वडीलच पसंत करायचे.
1: म्हणजे वडिलांनी जे शोध
0: केलं,
1: शोधकार्य जे केलं वडिलांनी सून म्हणून, तर ते तुम्ही त्यांना एक्सेप्ट केलं.
0: फायनल वर्ड त्यांचाच.
1: फारच छान. आणि मग तुमचा जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं वास्तव्य नागपूरला होतं? कुठे होतं?
0: नाही, नागपूरला.
1: नागपूरला. अच्छा अच्छा. आणि आपल्या मिसेसच म्हणजे मॅडमचं शिक्षण कुठपर्यंत झालं होतं?
0: जी लग्नाच्या वेळेस इंटर पास झाली होती.
1: अच्छा.
0: मग आम्ही जेव्हा नोकरीला ती माझ्याकडे आली तेव्हा आम्ही महालात राहत होतो भाड्याने.
1: भाड्याने. अच्छा.
0: आणि तिथे सिटी कॉलेज होतं, ते मॉर्निंग कॉलेज होतं आणि डे कॉलेजही होतं मला वाटतं. तर मी तिला कॉलेजमध्ये टाकलं, सिटी कॉलेजमध्ये बीए करण्याकरता. तिथून ती बीए झाली आणि घराजवळ 5-10 मिनिटांमध्ये जाणं येणं असल्यामुळं ते शक्य झालं.
1: शक्य झालं.
0: आणि त्याच्यानंतर मी तिला बीएड केलं.
1: अच्छा. बीएड पण केलं.
0: हो.
1: फारच छान.
0: ते म्हटलं आपल्याला काही अपघात झाला तर कोणी घराला सपोर्ट करायला पाहिजे म्हणून बायको क्वालिफाईड पाहिजे म्हणून मी तिला बीएड केलं.
1: अच्छा, कारण शिक्षकाचा जॉब पण लवकर मिळतो.
0: काहीतरी सपोर्ट पाहिजे आपल्या फॅमिलीला म्हणून.
1: नाही, फारच छान. तुम्ही पण शिकलात आणि तुमच्या घरच्यांना पण शिकवलं, फार मोलाची बाब आहे.
0: कारण कोण सपोर्ट करणार दुसरं.
1: बरोबर आहे. बरं, आपण आता थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत रेणुराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे, जे डीजीपीटी पोस्टल अकाउंट मध्ये कार्यरत होते. तर भोरे साहेब, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते भक्तिगीत असो, भावगीत असो, देशभक्तीपर गीत असो किंवा कुठल्या चित्रपटातील गीत असो, मराठी हिंदीतनं कुठलंही गीत तुमच्या आवडीचं तुम्ही थोडंसं म्हणून दाखवलं तुमच्या मुखातून, तर आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल. आणि त्यानंतर सेम गीत, तेच गीत आपण, ओरिजिनल गीत आपण श्रोत्यांना ऐकू.
0: बरं.

वा वा वा, फारच छान. भोले काका, तुम्ही खूप छान आवाजात, तुमच्या या आवाजात तुमचा आवाज एकदम कणखर आहे आणि तुम्हाला गीताचे बोल सुद्धा पाठ आहेत. फारच छान. तर श्रोते हो, आपण रमेशचंद्र भोरे साहेबांच्या आवडीचं गीत आपण ऐकूया.

0: तर श्रोते हो, आपण भोरे साहेबांचं आवडीचं गीत ऐकलं, आपणासही हे भावगीत नक्कीच आवडलं असणार. तर भोरे साहेब, पुढे आपण जाऊया. मुलाखतीचा पुढचा प्रश्न असा की तुम्ही आता तुमचं लग्न झालं, तुम्ही डीजीपीटी मध्ये कार्यरत राहिला आणि तुमच्या बदल्या पण झाल्या असतील. जेव्हा कारण की सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी म्हटलं तर तुमच्या बदल्या कुठे कुठे झाल्यात?
1: माझी अकाउंटंट म्हणून म्हणजे सिनियर अकाउंटंट म्हणून माझी बदली अहमदाबादला झाली.
0: अच्छा,
1: गुजरात. दोन वर्ष अहमदाबादला होतो.
0: दोन वर्ष
1: म्हणजे कन्स्ट्रक्शन डिव्हिजन मध्ये मी होतो.
0: म्हणजे तुमचा हा जो तुमचा टोटल नोकरीचा जो काळ आहे तो किती वर्षांची नोकरी तुमची झाली?
1: माझा 34 वर्ष.
0: तुमच्या जीवनाचे 34 वर्ष तुम्ही
1: नोकरीमध्ये
0: नोकरीसाठी होतात आणि तुम्ही सरकारी नोकरी म्हणून तुम्ही रिटायर्ड झालात. मग आपण आपलं रिटायरमेंट कोणत्या सालचं आहे?
1: माझा इंटरव्ह्यू 1955 मध्ये.

0: पंचावन्न मध्ये तुम्ही झालात, म्हणजे तुम्ही जॉईन झालात 55 मध्ये.
1: मला 14 दिवसातच अपॉइंटमेंट आली.
0: अच्छा, 14 दिवसात
1: इंटरव्ह्यू झाल्यानंतर.
0: आणि तुमचं रिटायरमेंटचा कोणती तारीख आहे तुम्हाला आठवते का?
1: हो, 1/1/1990.
0: 1/1/1990,
1: 58 वर्षानंतर.
0: 58. आणि मला वाटतं तेव्हा सरकारी नोकऱ्यांचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वय होतं आज 60 आहे.
1: हो, त्यावेळेस
0: 58 होतं. बरोबर. आणि मग तुम्ही रिटायर्ड झालाय 1990 मध्ये आणि आज आहे 2026.
1: हो,
0: म्हणजे आज तुम्ही रिटायरमेंट होऊन 36-37 वर्ष होऊन गेले.
1: व्हेरी गुड.
0: म्हणजे रिटायरमेंट लाईफ तुम्हाला अतिशय फार छान प्रदान झालेलं आहे आणि आज तुमचं वय 95 आहे. तर हा जो काळ आहे रिटायरमेंट ते आतापर्यंतचा काळ, या काळात आपण काय काय केलं?
1: मला माझ्या तरुणपणी आपल्या घरातली गरिबी पाहून असं वाटलं की मी जर प्रॅक्टिस केली तर मी पैसा चांगला कमावू शकेन. नोकरीत काही इतका पैसा मिळणार नाही.
0: बरोबर.
1: तर मला एक कॉन्फिडन्स होता की मी वकिली चांगली करेन म्हणून. परंतु मला सपोर्ट द्यायलाच कोणी नव्हतं. वकिलीला सपोर्ट पाहिजे असतो.
0: बरोबर.
1: तर त्यावेळेस सपोर्ट नसल्यामुळे मी जॉईन केलं, पण ते मी चोरून जॉईन केलं होतं. शाळेमध्ये शिक्षक असताना LLB करता येत नव्हतं. ते लिहून घेत होते की मी कोणतेही शिक्षण घेणार नाही आणि मी त्यावेळेस LLB ला बसलो. प्रिव्हियसला.
0: प्रिव्हियस, ओके.
1: त्यावेळेस रिझल्ट येताना नावं यायचे आणि माझं नाव आलं तर हेडमास्तरनी मला विचारलं की हे नाव कोणाचं आहे. मी असं उडवाउडीचं उत्तर दिलं की कोणा खेड्यातल्या पोराचं नाव असेल.
0: अच्छा.
1: तर म्हणतो खेड्यातला पोरगा आपल्या इथं शिक्षक आहे का? मी म्हंटल तुम्ही माझी चोरी पकडली. आता तुम्ही मला नोकरीवर नाही ठेवा. त्याच्यामुळे मी माझा एक मित्र होता तो प्रॉक्झी लावत होता पण तो अनफॉर्च्युनेटली नापास झाला. त्याच्यामुळे माझं फायनलला प्रॉक्झी लावायला कोणीच नव्हतं म्हणून मला बसताही नाही आलं. आणि नंतर मग शेवटी रिटायरमेंटच्या अगोदर हा कोर्स बंद करण्याकरता म्हणून सगळ्यांना बसू दिलं होतं. म्हणून मी फॉर्म भरला. परंतु प्रिन्सिपल होते, खरं म्हणजे ते आमच्या ऑफिसमधूनच नोकरी करणार होते मेघे म्हणून. पण त्यांनी मला सांगितलं की तुमचा अटेंडन्स कमी आहे म्हणून मी तुम्हाला बसू देत नाही. नाही बसू देत. तर मग मी सेकंड इयर जॉईन केलं. मी विचारलं कॉलेजमध्ये की अटेंडन्स आवश्यक असतं का? तर त्यांनी सांगितलं काही गरज नाहीये. मी नाव टाकून दिलं, पैसे भरले आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर कम्प्लीट केलं आणि नंतर प्रॅक्टिस सुरू केली.
0: म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर LLB कोर्स हा 3 वर्षाचा झाला होता नागपूर युनिव्हर्सिटीकडनं आणि ते तुम्ही कम्प्लीट पण केलं.
1: कम्प्लीट केलं.
0: आणि रिटायरमेंट झाल्यावर मग तुम्ही वकिलीचा पेशा निवडला.
1: तो माझा आवडीचा धंदा,
0: आवडीचा विषय झाला. मग या काळात तुम्ही अशा कोणकोणत्या केसेस अशा
1: कॅटच्या केसेस घेतल्या? म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या केसेस असतात आणि विशेषतः म्हणजे हे ऑल इंडिया रेडिओचे केसेस मला खूप मिळाले.
0: अच्छा. ऑल इंडिया रेडिओ?
1: ऑल इंडिया रेडिओचे. म्हणजे ऑल इंडिया रेडिओचे केस असले तिथली माझ्याचकडे यायची कॅटची केस.
0: तर तुमच्याकडे मात्र क्लायंट म्हणून तुमच्याकडे आले. पुन्हा काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमिनल केसेस?
1: क्रिमिनल केसेसही केल्या.
0: आणि टोटल तुमचे मग किती वर्ष तुम्ही या वकील पेशामध्ये राहिलात?
1: मी आता 10 वर्ष झाले की माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता कशाला मुरमुर करता, आता तुम्ही जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला थोडंसं ऐकायला कमी यायला लागलं आणि कोर्टामध्ये ऐकायला कमी येणं म्हणजे मग आपल्या क्लायंटवर अन्याय होईल.
0: होईल. बरोबर.
1: म्हणून मग मी दुसऱ्या वकिलाला केसेस देऊन टाकल्या.
0: जे एकंदर तुमच्या असंच विचारतो, तुमच्या या रिटायरमेंट नंतर तुम्ही जी वकिली केली आणि बऱ्याचशा केसेस तुम्ही जिंकून पण दिल्या.
1: हो,
0: मग त्या कॅटच्या केसेस असो, क्रिमिनल केसेस असो किंवा अजून कुठल्या कौटुंबिक केसेस असो, सिव्हिल केसेस म्हणतो आपण अशांना, तर या पण तुम्ही सगळ्या सांभाळल्या. आणि म्हणजे तुमचं रिटायरमेंट झाल्याचं आणि आताचं जवळपास 36-37 वर्ष होऊन राहिले आणि म्हणजे तुम्ही जवळपास 25-26 वर्ष तुम्ही वकिली पण सांभाळली तुमच्या आयुष्यात, ही पण खूप तुमच्या जीवनाची आणि तुमच्या सार्थकी एक लागलं बा जीवन असं वाटत आहे तुम्हाला?
1: माझ्या आवडीचा विषय मिळाला म्हणून मी आनंदाने
0: केलं. फारच छान. बरं, मग तुमचे आता छंदांबद्दल विचारतो. तुमच्या आवडीचे छंद वगैरे काय आहेत?
1: छंद
0: म्हणजे होते पण
1: मला कविता करणं आवडतं.
0: अच्छा.
1: आणि इतिहास आवडतो.
0: इतिहास पण आवडतो. आता इतिहास म्हटलं तर खूप मोठा आहे.
1: हो,
0: म्हणजे अगदी पुरातन मोहंजोदडो पासून ते मिडवेल म्हणजे मध्यकालीन आणि आता लेटेस्ट स्वातंत्र्यानंतर. एखादी तुमच्या आवडीची कविता तुम्ही लेखन केलेली वगैरे असेल, म्हणजे तुम्ही लेखन करीत होता की कविता अशा संग्रहित करायची?
1: शरणावरती चढता चढता मला उमजले, मी ज्यांचा होतो ते माझे नव्हते.
0: अच्छा. नाही, बरोबर. करेक्ट. शेवटचा जो माणसाच्या जीवनात

0: त्याचा जो शेवटचा जो काळ असतो
1: विश्वासघात जेव्हा होतो तेव्हा त्याला मरणाच्या वेळेस काय करा, आणि हा विश्वासघात जवळच्याच लोकांपासून होत असतो.
0: बरोबर. नाही, तुम्ही अगदी एक समर्पित जीवनाचा एक हे पण सांगितलं. बरं, आता भोरे साहेब आपला वेळ पण संपत आलेला आहे मुलाखतीचा.
1: बरं,
0: पण शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश देणार?
1: हे बघा, माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील.
0: अच्छा.
1: आणि मग ते जे तांब्यातलं भांड्यातलं पाणी असेल ते पिऊन घ्या.
0: म्हणजे पण तांब्याचं वापरलं पाहिजे,
1: तांब्याचंच पाणी
0: वापरलं पाहिजे. अच्छा.
1: पण तांब हे पाण्याला शुद्ध करत असतं. दुसरं म्हणजे तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस कुस करून प्यायचं खायचं.
0: अच्छा.
1: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यानंतर 1 अंजीर जर तुम्ही भिजवून ठेवलं आणि सकाळी 80 पोटी खाल्लं तर तुमचं पोट चांगलं राहील.
0: बरोबर.
1: मग तुम्ही 8 वाजता एखाद्या वेळेस चहा प्याला तरी हरकत नाही, परंतु रिकाम्या पोटी तुम्ही या 3 गोष्टी ठेवल्या केल्या पाहिजे. आणि सकाळी 5 वाजता उठलंच पाहिजे. मी 5 वाजता उठतो आणि तोंड बिंड धुवून म्हणजे पोट साफ करून मी आसन करतो.
0: अच्छा.
1: म्हणजे डीप ब्रीदिंग करतो आणि ओंकाराचा ध्वनी 108 वेळा.
0: म्हणजे तुमचं वयाच्या 95 वर्षापर्यंत आपलं जीवनमान आहे
1: आणि
0: त्यामागचा एक अनुभव आहे.
1: जेवण हे पचेल असं जेवण खाल्लं पाहिजे. वरण भात भाजी पोळी हे सफिशियंट जेवण आहे असं माझं मत आहे.
0: फारच छान. म्हणजे ते तुम्ही जे काही जीवनाचं जे सार सांगता आहात
1: आणि
0: आरोग्याचं सार सुद्धा.
1: आणि पोळीपेक्षा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, आमच्याकडे ज्वारी फार गोड असे, अगदी चवदार.
0: बरोबर.
1: तर ती भाकरी आम्हाला फार लहानपणी आवडत होती. तर ती जर भाकरी मिळाली तर भाकरीचं जेवण फार चांगलं राहील. आणि संध्याकाळी थोडस कमी जेवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 1 कपभर दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची.
0: अच्छा.
1: आणि ते हळदीचं दूध प्यायचं
0: रात्री जवळपास.
1: हो, म्हणजे तुम्हाला लघवीचा कधीही त्रास होणार नाही. हळद ही सूज उतरवणारी असते, त्याच्यामुळे तुमचं जे प्रोस्टेट असतं ते वाढणार नाही.
0: अच्छा. तर तुमच्याकडे भरपूर असे वैद्यकीय नुस्खे म्हणतात आणि जे जुन्या लोकांनाच माहित आहेत आणि ते तुम्ही आज कथित केले. आणि अमृत कलश या कार्यक्रमात तुम्ही आज बऱ्याच काही गोष्टी आमच्या श्रोत्यांना, ज्येष्ठ नागरिकांना पण कथित केल्यात. तर त्याबद्दल मी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. भोरे साहेब, आज आपले वय 95 आहे आणि आपण लवकरच शतायुषी व्हाल आणि आपल्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, अमृत कलश. आज या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

अमृत कलश हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतबहार.

लई भारी या चित्रपटातील गीत तसं आपण ऐकलं, सोनू निगम, श्रेया घोषाल यांच्या स्वरात गीतरचना होती गुरु ठाकूर यांची, संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अबोली या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीत नाधू महानोर यांचं, संगीत दिलं आहे निशिकांत सदाफुले यांनी.

अबोली या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलत आशा भोसले यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया घोळात घोळ या चित्रपटातील गीत अरुण इंगळे ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात. गीत आहे सुधीर नांदोडे यांचं, संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी.

सर्जा या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतरचना नाधव महानोर यांची, संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. यानंतर ऐकूया समांतर या चित्रपटातील गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गीतरचना सौमित्र यांची आणि संगीत दिलं आहे आनंद मोडक.

0: श्रेया घोषाल यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीत बारा हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. 4:30 वाजलेत, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत पोहाडा आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया भाग 5 घांगळी आणि घांगळ भक्ती. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संजी.
2: श्रोते हो नमस्कार. दिनेश तुलाही नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. कांचन नमस्कार.
2: पहा आपण हे जे आता मालिका सादर करतो आहोत तेव्हा जाणवतं ते एक मला विशेषत्वानी की नागर संस्कृतीहून ही लोकसंस्कृती निश्चितच निराळी आहे आणि त्यांनी आपलं वेगळेपण जे जपलेलं आहे त्यामागे काय दिसून येतं तर त्यांची दैवतं निराळी आहेत, त्यांच्या श्रद्धा निराळ्या आहेत आणि त्या कशा प्रकट करायच्या त्याविषयीचं त्यांची जी म्हणजे अभिव्यक्तीची त्यांची परंपरा आहे ती सुद्धा वेगळी आहे.
1: याचं कारण त्यांची जीवनशैली जी आहे ना कांचन, त्या जीवनशैलीचंच प्रतिबिंब या सगळ्यामध्ये पडलेलं आपल्याला दिसतं.
2: आणि हे सगळं जे प्रतिबिंब तू म्हणतोयस ते निसर्गाच्या सहवासात हे लोक राहत असल्यामुळे असं घडून येताना दिसतंय.
1: म्हणजे एक थेटपणा त्याच्यामध्ये आहे, एक साधेपणा आहे, सच्चेपणा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. किंवा आपण म्हणतो ना एक भोळी भक्ती जी परमेश्वराला अगदी प्रिय असते.
2: म्हणजे तुला म्हणायचं की देवभावाचं भुके

0: असतो आणि तो आपल्या संतांनी हे म्हणून ठेवला आहे आणि त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतो. आज आपण ज्या घांगडी आणि घांगळ भक्तीविषयी बोलणार आहोत किंवा सांगणार आहोत, तर आधी ते थोडंसं जे गायन करतायत ते ऐकूया आणि मग त्यानंतर आपल्याला त्याविषयी बोलता येईल.
1: देवराजा

आठ खंडे काशीर नव खंडे पीर्थ में दा खंड बाजू नया कशी दो नया देवा।

0: काशी तीर्थ पावले कशी पावले द्यावारे।
1: दिनेश, ही कथा किंवा ह्याला आख्यान म्हणू आपण, ह्याला थोडं आता या ठिकाणी थांबवूया आणि ह्या वाद्याच्या रचनेविषयीची माहिती त्यांच्याकडून घेऊया, ती सुद्धा तेवढीच रंजक होईल।
2: खरं म्हणजे ह्या कथा सुद्धा ऐकायला आपल्याला तासन तास आवडतील, पण ही माहिती सुद्धा देणं तितकंच गरजेचं आहे।
1: आणि आपल्याकडे जी वेळाची एक मर्यादा आहे तिचं देखील पालन आपल्याला करावं लागतं।
2: नक्कीच, ते आपण नेहमीच करतो।
1: तर मध्ये आपण असं करूया की हे जे घांगळ वाद्य आहे, ज्याला ते घांगळी म्हणतात, त्याची रचना त्यांनी कशी केली, ते कसं बनवतात, त्याविषयी आपण विचारूया।
2: हे बघ, हे कसं एकतारी सारखं वाद्य वाटते, म्हणजे त्याचा नाद जो आहे ना तो एकतारी सारखा आहे।
1: पण तू नाद जरी एकतारीसारखा आहे असं म्हणलास ना, तर थोडासा वेगळे पण त्याच्यात निश्चित आहे। आणि मला तर हे आपल्याकडची जी रुद्रवीणा असते ना, तर त्याचे दोन भोपळे असतात आणि मधली जी पट्टी असते त्याच्यावर त्या सगळ्या तारा असतात।
2: बरोबर,
1: या ठिकाणी तारा जास्त नाहीयेत आणि भोपळे गुंफलेले आहेत, एक मध्ये बांबू आहे आणि त्याला ते दोन तुकडे, एक खालच्या बाजूला एक खांद्याच्या बाजूला असा आहे, आणि ते तसंच वाद्य रुद्रवीणेसारखं घेऊन ते वाजवत आहेत।
2: छोटीशी रुद्रवीणा असं
1: मी म्हणते आहे,
2: आपण त्यांना विचारूया ना।
3: नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय?
4: राघव गोपाळ बोरशे।
3: कुठे राहता तुम्ही?
4: तोरंगण।
3: तोरंगणला राहता? आणि आता तुम्ही जे वाद्य वाजवलं त्या वाद्याचं नाव काय?
4: घांगळी।
3: घांगळी, आणि जे तुम्ही आता बोललात त्याला काय घांगळ भक्ती असं बोलतात?
4: घांगळ भक्ती म्हणून।
3: हा, काय असतं हे घांगळ भक्ती, म्हणजे काय प्रकार आहे?
4: घांगळ भक्ती म्हणजे भगवंतानीच केले।
3: हा,
4: भगवंताने जे वेळेस त्याला या डोंगरचे मावळे अडवला,
3: हा,
4: त्या भगवंतांनी ही निर्माण करून दिली।
3: डोंगरची माऊली म्हणजे कोण?
4: हा, राजमाता, खानमाता, फुला, झेला, कारला, देवगुंजवला, शिपला, या साती बहिणी,
3: या साती बहिणींनी त्यांना अडवलं।
4: अडवलं,
3: त्यावेळेस त्यांनी ही भक्ती त्यांची केली, ती घांगळ भक्ती।
4: ती घांगळ भक्ती।
3: आता हे वाद्य जे तुमच्या हातामध्ये आहे त्या वाद्याचं काय नाव आहे?
4: घांगळी।
3: घांगळी कशापासून बनवले?
4: म्हणजे हा भोपळा, दुधी भोपळा म्हणता, पण आम्ही त्याला सांगतो धोधी।
3: धोधी,
4: हा,
3: त्याला धोधी असं म्हणतात तुमच्या भाषेत।
4: बरं, हे झाडाचं घोडा आम्ही करतो।
3: बर, कुठल्या झाडाचं असतं हे?
4: सागाचा।
3: सागाचं आहे, पण हा तर बांबू दिसतोय मला मध्ये।
4: मध्येचा बांबू म्हणजे हा वेळूचा बांबू आहे, पण हे मी सांगतो।
3: बर बर, त्याला जो तुम्ही शेवटी जो आडसर लावलेला आहे कोण्यासाठी?
4: आता हे ह्या बांबूची नळी आहे, तिथं ही देवता आली, हे कर आलं।
3: बर,
4: याच्याला हे शिशवीचं, शिशवीचं झाड,
3: म्हणजे त्याच्या खुंट्या आपण म्हणतो जशा तंबोऱ्याला
4: असतात,
3: त्या खुंट्या शिशवीच्या आहेत।
4: शिशवीच्या आहे।
3: हा, आणि हे तुम्ही जे म्हणालात ही देवता आहे,
4: देवता ही आहे,
3: ही कसली आहे देवता?
4: ही सागाची फळी आहे।
3: सागाची फळी,
4: ही खैराचीच आहे,
3: एक काटेरी असं काहीतरी दिसतंय ते। हे काय?
4: हे करा, ह्या करा आला आणि ही देवता आली, हिच्यावर ही घांगळी ठेवून हे तार वळून, जशी मग लागली तशी तशी मग,
3: हा, म्हणजे ती तार ऍडजस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग तुम्हाला होतो। ते काय धातूच आहे का, कुठल्या लोखंडी आहे की?
4: नाही नाही नाही,
3: लाकडाच आहे। त्याला तुम्ही असा आकार कसा दिलाय?
4: आणि मग ते तासून काढायचं आणि मग इथं खापट मारत नाही ना।
3: हे कसं केलं तुम्ही सगळं? तुम्ही स्वतः केलं? तुम्ही स्वतः
4: इळेनी
3: केलं? आधी आखून वगैरे घ्या
4: सगळं, आखून आपल्या नियमाने एवढं एवढं करायचं, मग ते आखून तसे मग खापटे पाडत नाही।
3: आणि मला एक सांगा, हे भोपळे तुम्ही जे वापरलेले आहेत त्याच्यामधून ती आरपार नळी घातलेली, बांबू जो तुम्ही म्हणाला तो कसं काय केलं तुम्ही?

0: भोग कसं
1: इथं
0: पाडलं?
1: इथं आपण ते आकार करून तो विस्तोनी
0: विस्तवानी,
1: विस्तवानी हे छिद्र पाडलं.
0: विस्तवानी म्हणजे त्याला असं डायरेक्ट विस्तव लावलात की काही चाकूचा वगैरे वापर
1: नाही?
0: केला,
1: नाही
0: सुरीचा चाकूचा?
1: तिथं मध्ये ना आठा, समजा आठा आहे, आठ दुरुक इस्तोखट फुकून आणि आठ सांदळवला ना का मग जेवढा आपल्याला छिद्रा लागेल तेवढाच मग लावायचं तुकान घ्यायचं पाहिजे.
0: ओलं करून थोडस
1: ओलं
0: त्याला भोग पाडायचं.
1: भोग पाडायचं दोन्ही.
0: पण हा भोपळा तुम्हाला आधी वाळवायला लागतो.
1: मग वाळवून तर फार कडक झाल्याशिवाय नाही.
0: आणि मग तो किती अंतरावरती लावायचा याचं काही मेजरमेंट आहे का?
1: आपले आता जे सांगायचं गेलं ना असं, ज्या वेळेस भगवंताला बांधून दिलाय कोणी शिवशक्तीनं,
0: शिवशक्तीने हा भगवंताला बांधून दिला,
1: मग तो कुठं बोवा लावायचा कुठं काय, मग तिनं हा झोपणांचा आकार दावला.
0: बर,
1: हे माझे झोपणा पण याच्यावर तू हे बसव आणि तसे तू वाद्य कर,
0: छातीवर ठेवून वाजवण्याचं
1: तसंच येत, असंच येत.
0: हे दोन्ही भोपळे छातीवरती धरले जातात?
1: नाही, एक बाजूला जातो. आता आपला आकार कमी, त्यांचा आकार देवांचा मोठा.
0: बरोबर. म्हणून एक साधारण खांद्याच्या बाजूला येतो भोपळा, दुसरा छातीवर येतो.
1: छातीवर येतो.
0: आणि तो जो खांद्यावरती भोपळा येतो तो तुमच्या कानापाशी तुम्ही असा जवळ धरता, त्याच्यामधून काही तुम्हाला आवाज
1: येतो? आवाज तो हा स्वर त्याच्यातून आपल्या कानात येतो.
0: अच्छा. आणि
1: कमी कमी झाले का जास्त झाले?
0: याला तुम्ही दोन तारा लावलेले आहेत, त्या दोन तारा कसले आहेत?
1: दोन आहेत तेच, एकच त्या ताराच आहेत. पण त्या आठमुरडून हा बोळ दिला, आठून दुनून एक याला बांध गुंडला, एक त्याला बांधला.
0: आणि तारेचं जे टोक, दोन तारांचं टोक तुम्ही एकत्र बांधलेलं, हे कशाला बांधलेत?
1: आणि ते इथून निष्ठावण आहे याच्या वाटून म्हणून.
0: आणि मग एक तार तुम्ही वाजवल्यानंतर जी दुसरी तार आहे ती आपोआप वाजायला लागते?
1: ती वाजतेच. म्हणजे दोन्ही हे बोठाना दोन्हीवर झाडवायची,
0: दोन्हीवरती एकदम आघात करता तुम्ही. आणि मग त्याच्यातून दोन्ही मिळून एक आवाज निर्माण होतो. थोडस वाजून दाखवा बरं.
1: आता उतरली.

0: तुम्ही आता म्हणालात की तार उतरली, तुम्हाला कसं काय कळलं की तार उतरली?
1: जमत नाही ना ती.
0: हा म्हणजे तुमच्या आवाजाशी ती जुळत नाही, बरोबर. मग ते कसं काय ठरवता तुम्ही की आपल्या आवाजाशी जुळते की नाही?
1: लगेच फरक पडतो,
0: ऐकून तुम्हाला लगेच कळतं,
1: बोलतानी ना लगेच फरक पडतो.
0: हा
1: तार झाली का कमी झाली.
0: हा आता मला एक सांगा की हे जे वाद्य आहे तुमचं, त्याला तुम्ही टोकाला मोराची पिसं लावलेली आहेत, ती कशासाठी?
1: आणि ते शोभा मग
0: शोभा म्हणून. आणि दुसऱ्या भोपळ्याच्या टोकाला तुम्ही असा छान एक आरसा लावलेला आहे, तर तो आरसा कशासाठी?
1: तिथे बोठ, आता जे आरसा राहत ना गोठाला लागत ना, मग तो निम्मा असा कापून जाळून काढेल आणि त्याच्यावर हा आरसा, म्हणजे ते बोट आपला इथेच इथेच येतो असाच येतो.
0: हा म्हणजे तो टोक जो बोटाला लागू नये यासाठी ते सपाट केलेले, ते आरसा लावला. पण आरसाच का लावला मग?
1: आणि दुसरं काय लावायचं मग? नाही तर आपल्याला त्याच्यातला मुख पण पाहता येईल,
0: मुख पाहता येईल वाजवताना,
1: मुख पण दिसला पाहिजे.
0: बरं, म्हणजे आपला फोटो चांगला येईल की नाही हे आधी आपल्याला बघता येतं आरशामध्ये. आणि तिकडे बाजूला तुम्ही काही बांगड्या वगैरे अडकवल्यात, त्या कशासाठी?
1: कशा या देवीचा? ते असं आहे, प्रत्येक हे कार्यक्रम करेल देवाचं, तिथं कार्यक्रम केला का नाटा आणि दोन बांगडे आम्ही घेतो.
0: बर,
1: तर ह्या तेवढ्या देवाच्याच आहेत,
0: देवाच्या बांगड्या.
1: हौसेने बांधलेल्या नाही, तरी एवढ्याच काढून देवी गाव देवी जवळ ठेवले.
0: मग या कधी काढता तुम्ही बांगड्या?
1: जास्त झाल्या का मग काढून ठेवायचे.
0: मग अशा आतापर्यंत किती झाले असतील?
1: दोन वेळा. पण ह्या आता नाही काढायच्या, आता
0: मग खूप साठल्या की त्या काढायच्या.
1: हा मग
0: एवढं. हे तुमचे कार्यक्रम केव्हा होतात?
1: कार्यक्रम म्हणजे आमचे कुठे कुठे होतात, आता वाघ बारस आली ते टायमा
0: दिवाळीमध्ये.
1: हा वाघ बारसीला आम्ही वन देवतेचा कारभार करतो.
0: बर,
1: ते गाणं मग कोणत्याही गावाला बोलवतात, 8 दिवस तिथं कार्यक्रम करतो आम्ही.
2: दिनेश, आणि मगाशी आपण जे कथासूत्र सोडलं होतं तिथून पुन्हा ते गीत ऐकूया का? म्हणजे ते गीतात्मक आख्यान.
0: हो, म्हणजे पुन्हा ती कथा आपल्याला आठवेल.
3: माझ्या मायवे गुरु म्हणावा खरा रे,

काल पान जंदर वर्ष डंडा देवना धरम नाही पहाड़ ना पर्वत नाही खाकर ना डोंगर नाही अंजुनीचा पान जंजा अरे ते निरंकारा मध्ये भगवान निर्माण झालाय देवा।

आया। अरे बाळा तू पुरुष आणि मी पुरुष, अरे दुनीचे आंधा दूध पान जंजळ, अटका देव भर देव भेटत नाही, श्री भेटत नाही, तुझा करता तू करून घे जो। अरे आता देव देव

घसरंचाला वायर मनुनाता दैत्य बलवान निरंकार आयत रे रे निरंकार आयत रे रे आर्य देवाचे हलपहन तो फुगा वळला त्या फुग्यापासून दैत्य निर्माण

0: कंचन, पुराणातल्या ज्या कथा म्हणजे त्यातल्या काही आपल्याला माहिती आहेत त्यांना त्यांनी वळण दिलेलं आहे त्यांच्या संस्कृतीचं किंवा त्यांच्या भाषेचं, तर त्या कथा हे आपल्या भाषेमध्ये सुंदर अशा घुमतात आणि
1: या घांगडीच्या
0: सुरामध्ये गाऊन त्या सादर करतात.
1: किती एकजीव होतो आहे सूर त्या वाद्याशी या लोकांचा. तासन तास या कथा ऐकायला मला तर निश्चितपणे आवडेल, कारण त्याच्यामध्ये जो एक नाद निर्माण होतो आहे ना तो गुंगवून टाकणार आहे.
0: नक्कीच. या घांगड भक्तीमध्ये दोघ जण दिसत आहेत कंचन, त्यापैकी एक मुख्य कलाकार आहे तो घांगड वाजवतोय आणि कथानक ते पुढे पुढे नेताना आपल्याला दिसतोय, आणि दुसरा त्याचा साथीदार जो आहे तो सुद्धा त्याच्या सुरामध्ये सूर मिसळून छान गातोय
1: आणि त्याला तो म्हणतोय की सार देतोय, सार म्हणजे स्वर देतो आहे, पण हा स्वर काही फक्त नुसताच असा नाहीये. तर ती जी कथा आहे ती त्या दुसऱ्या त्याच्या साथीदाराला सुद्धा तेवढ्याच व्यवस्थितपणे बोलता येते आहे, गाता येते आहे,
0: आणि या दोघांचा जो एकत्रित परिणाम आहे ना तो काही वेगळाच.
1: या आदिवासी लोकांचे काही देव हे आपल्यासारखे आहेत बरं का, म्हणजे त्यांच्या नावाच्या उल्लेखावरून आपल्याला ते कळतात,
0: म्हणजे महादेव आहे किंवा गौराई म्हणतात.
1: चल ना आपण त्यांच्याशीच बोलूया.
2: आणि कोणकोणत्या गोष्टी असतात ज्यामध्ये आख्यान आपण म्हणतो ती कोणकोणती असतात? आता तुम्ही जे ऐकवलं ते विश्वाची निर्मिती कशी झाली आणि समुद्र मंथनाची पण एक कथा होती त्याच्यामध्ये, तर या गोष्टी किती वेळ चालतात हो?
3: ह्यामध्ये एखाद्या मोठा कार्यक्रम असला जळ आम्ही म्हणतो, ही कणसरी जळते ना, ही जळली खळ्यात म्हणा घरी म्हणा बायका माणसात भाकर जाळत्यात ते आपल्याला मग ती दुःखशा घडते, मग असा ज्योतिष्य पाहून नाही बाबा तुला हे आहे, मग हे पासून ही निर्मिती करावं हे गाणं करावं लागतं.
2: अच्छा, हे गाणं म्हटल्यानंतर मग
3: हे म्हटलं देवांची उत्पत्ती करून, ती देवांची उत्पत्ती झाली का मग हा मानवी उत्पन्न करायचा आहे चांगला आहे, हे झाला का मग ही भगवंती देवानी पृथ्वी घडली, एकांत देवांचा बैठक झाली
2: बरोबर,
3: एक ऋषी उठला बलवान झाला तो दुनिया मोडायला, पार्वतीना पाहिल्यावर देवा म्हणे एवढे आपण एवढे कष्ट करून ही घडली.

0: ऋषी दुनिया मोड्या आला. महादेव धावला, धरला त्याच्या अनाचे खांदेवरलं गोळं लोटलं, लगेच ते झडते चालवली, कुठेतरी दपवली हवी, मग कमरत घसला, तोंडातला गोळा खाली पडला, तो पताळात गेला, त्याचा मुंग वारुळ झाला, त्यात शेळू धानाची उत्पत्ती झाली. शेळू धान उत्पत्त झाले, तिला माहीत होता देवाने आता मानव घडणार आहे, ते माझा गवस करील म्हणून ती मग गौतम ऋषीच्या सोपात जायची.
1: अच्छा,
0: रात्री झोपला का तू म्हणे ये, असा असा मी इथं आहू, सकाळी वाफ कर, फिर संध्याकाळी तुला भोजन लगेच तयार. आणि मग तो गौतम ऋषी मग महादेवाचे धनकाचे रूप तिकडे गेला, आणि तसे वाज तो त्यांनी लगेच ते हे केलं, वाफ तयार करून पिरली, लगेच पाणी शिपलान वास हुंगूनच आली, आधो तर निस्वायली, संध्याकाळी तर सांगली. मग आता बा मी एकटाच, मग तो तिथून धवळेगिरावर आला महादेवाचे धनगे, देवाने पाच देव मला दे, पाच देव मालमन करमत नाही, मी एकटा पाच देव दे म्हणे घेऊन जाय. आता तो सांगतो चांगले चांगले पंडित पंडित, हा तिथे नेऊन काय आपल्याला खाय पिया दे, गरीब गरीब आपले वाणे ते वाहा नेली, लगे नेली त्यांना आंघोळीला पाणी भोजन बिजन सगळं तयार.
2: दिनेश, आणखी एक गंमत तुझ्या लक्षात आली का?
1: कोणती?
2: या लोकांच्या ज्या पुराण कथा आहेत त्यांचे जे देव आहेत त्यांना सुद्धा त्यांनी आपल्यासारखंच मानलेलं आहे. आपल्याला ज्या ज्या गोष्टी प्रातःकाळापासून रात्रीपर्यंत किंवा ज्या ज्या काही आपण करत असतो तसंच सगळं काही तो देवही करत असतो अशी त्यांची श्रद्धा आहे.
1: त्या देवांचा सुद्धा एक विशिष्ट दिनक्रम म्हणूया आपण,
2: दिनक्रम म्हणजे, आणि तोही त्यांच्यासारखा आपल्यासारखाच आहे की आपण सकाळी उठतो, दंतधावन करतो, शरीरविधी आटो टोपतो आणि मग सगळी स्वच्छता शरीराची झाल्यानंतर मग आपण न्याहरी करून पुन्हा आपल्या कामाला जात असतो. तर असा हा गमतीशीर एक उल्लेख तुला ऐकवते बघ.
0: ते बा पाच देव देलं हे येत नाही कसं, मग दुसरं दोघं तिघं निघलं, तेही पाच देव, तेही खायला पिजलं, दुसरं देवाची धनकचेरी मोडली सगळं तिकडं. आणि हा त्याची जी सभा होती ना, त्याच्या सभेला एक पण देव नाही, त्याचा दरबार म्हणजे आम्ही धनकचेरी म्हणतो. मग महादेव सकाळी उठला, संडास करून आला, नजरा करू तो म्हणे देव गेलं कुठं, मग त्यांनी नजर केली त्रिभुवनाला, ताव तेवढ्या देवाची बैठक त्याच, काय बुवा निळा निळा आहे. मग तो आला आणि त्यांनी घरी आला, विभूती बटवेतून ती विभूत काढली, हातावर ठेवली, ती मंतर लिहून फेकली, त्याची सशी एवढी बोहळा केली, ती बोहळा ते गौतमाचे वाफेवर हिंडायची. मग ते देवाई पाहिला, अरे म्हणे गौतम ऋषी ही बोहळा कोणाची, ही तुझा वाफ खादलं. तो निघाला हाती कोरावर माल, झटकला बोहळा, बिचकली, पडली, मरून गेली. नाही गाय,
1: बोहळा म्हणजे गाय,
0: गाय
1: ती गाय त्यांनी मायावी
0: मायावी तयार केली ती, म्हणजे त्याच गौतमाचं सत्व घालवावं म्हणून.
1: पण मग आता गाय मारली म्हणून गौतम ऋषीला पाप लागला,
0: पाप लागला. मग लगेच नवलाग देवाई यांनी ती मेले बरोबर, त्याचा अंग काळा ठिकूर पडला, कपडे काळा ठिकूर पडली, बाद बसला. नवलाग देव पळलं नाही रे, यांनी बोहळा मारले आपल्यावर बाद येईल, परत धवळेगिरावर. कुठे होत महादेव विचारायचं, म्हणे मी आम्ही होतो त्रिभुवनात कात, म्हणून गौतमाने बोहळा मारली. मग बरम ते एक शिपाई राहतो आपला कसा पटेवाला असा, ब्रह्मदेव हा देवांचा शिपाई, त्याला बोलवून पाठवला. खरंच मारला असेल तर बोहळा त्याच्या डोक्यावर देईन, त्याला पुढा घेऊन येला तो खरंच, तो रडतोय. हा गेला, काय केलं म्हणे देवा, दगड हाणली नाही का टेमकेन मारली, उर्माल झटकला आणि बिचकली, ती ठोकान पडली, चाल तुला महादेवान बोलव. मग तो घेतला तिथं नेला, तरी बाजूला बसवला, तू धनकचेरीला नाही बाजूला बस, हा बोहळाचा बाद फेडशील तर धनकचेरीला नाही ते नाही. मग त्याला ते पाठवलं, ही बारा तीर्था केली तरी काय त्याची बाद जात नाही,
1: म्हणजे गौतम ऋषींनी बारा तीर्थांची यात्रा केली
0: तरी पण त्याचा बाद गेला नाही. मग आडवा नारद मुनी आला, नारद मुनी काय सांगले, अरे 11 तीर्था केले, 12 तिरी शंकराजवळ आहे, हा तुझा बाद फिटल. मग तो गेला तिथे, तरी मग तो रडायचा पडायचा, मग महादेवान डोळा मारला आणि त्याला घेऊन गेला. तिकडे घेऊन गेला शेतगडीवर जाऊन देव बसला, गौतम खाल बसवला. एवढेच नारदानी पार्वतीला सांगितलं, तू म्हण महादेवाची भार जा, म्हणे हो, नाही नाही नाही म्हणे, त्याला दुसरी भार जाय, नाही म्हणे माझ्याशिवाय कोणची भार जाय, हा नाही नाही म्हणे, त्याच्या म्हणणं झटत बायको त्याची आहे, हिला राग आणला आणि ही गेलीच. मग ते डोंगरावर रंगून गेली, झाले झाले ना हा ध्येय नसतं देव, झाले झाले लगेच झटर उडून पडली, तसे लगेच ती गंगूबाई निर्माण झाली.
1: गंगेची जी परंपरा आहे, गंगेचा जन्म कसा झाला, ती कशी बाहेर आली, याची कथा तुम्ही सांगितली.

ते गळायला लागले. लगेच ऋषीला सांगायला लागले, आरे धन्याचे काय कामा पडले, आवा आवा आता गुणाच्या भारजा हे आठवा आपण.

0: अशा आणखी किती गोष्टी आहेत तुमच्याकडे?
1: अशा भरपूरच आहेत.
0: आणि या गोष्टी किती वेळ चालतात?
1: या जसा जसं काम असले तस तसं हे चालवायचं.
0: तरी किती, साधारण किती तास? 2 तास 3 तास
1: 4 दिवस आम्हाला लागत
0: अखंडपणे. तुम्ही सांगू शकता अखंड दोघं जण?
1: हा दोघ.
0: तुमच्या बरोबर जे आहेत त्यांचं नाव काय?
1: देवराम नारायण बोरसे.
0: देवराम नारायण बोरसे. मग त्यांचं काय काम असतं तुमच्या बरोबर?
1: फक्त सार द्यायचं.
0: सार द्यायचं. ते कशासाठी?
1: मग एकटेचा जुरूप स्वाय येत नाही ना, मग तो साराल सार लावून म्हणजे एक माणसाला जास्त ताण पडतो,
0: थोडा जोर येतो आणि बोलायला. तुम्ही 4 दिवस जे बोललात की 4 दिवस तुम्ही अखंडपणे करता, तर हे एकच आख्यान असतं की वेगवेगळी आख्यानं तुम्ही लावतात?
1: मग सगळेच प्रसंग येतात. आता हा चालला आपल्या दैवतीचा, परत जे आपलं दैव आपले बायकाही काही जाळपोळ करेल असेल, काही कोणाला गाय बोळलं काही ना, काही खानापिना दिला नसेल, ते दैव परत ते देवाजवळ जात. मग याच्या घरी तो
0: आपल्या हातून जर काही चूक घडली असेल तर त्यासाठी देवाची क्षमा मागायची, प्रार्थना करायची.
1: त्या तिकडे आपलं दैवत जे आहे ते तिकडे जाते. मग परत याची कथा लावून तोच ज्याच्या जे घरी हे असं होईल तोच जाऊन देवापा हातोपाय पडून ते परत वाळणी करतात.
0: पण मग ज्यांच्या हातून असं घडतं तेच ही कथा लावतात की इतरही लोक करतात?
1: नाही नाही, कथा याच्या हातातून काही घडत ते
0: अशाच ठिकाणी तुम्ही करता.
1: देवराजा

0: एकूण काय दिनेश, आपण सुरुवातीला म्हणालो की आदिवासींचे देव, त्यांची भक्ती ही सुद्धा त्यांच्यासारखीच साधी बोळी आहे, थेट आहे, हृदयाला भिडणारी अशी आहे.
1: आणि म्हणून त्यांच्या साध्या बोळ्या वनदेवाला सुद्धा या जंगलच्या लेकरांची ही भक्ती बघून खूप आनंद होत असेल आणि ती भावतही असेल.
0: नक्कीच.

0: तर अशी ही घांगडी आणि ही घांगड भक्ती ऐकत राहावं तेवढं थोडंच असं वाटावं असं हे वातावरण ह्या घांगडीने इथे तयार केलं आहे, है ना दिनेश?
1: खरे कंचन, आणि हे ऐकत असताना आपलंही मन भक्तीने अगदी ओतप्रोत भरून जातं।
0: श्रोते हो, याबरोबरच आज इथे थांबूया। नमस्कार।
1: नमस्कार। आपण ऐकत होतात भोवाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग 5, घांगडी आणि घांगड भक्ती। संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, या भागातील मुख्य कलाकार जयराम गावित आणि सहकारी, बाह्यध्वनी मुद्रण निनाद वेंगुर्लेकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगी। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। भोहाडा आणि आदिवासी।

मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वरून आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून तसंच ऐकू शकता. यानंतर थोड्याच वेळात ठळक बातम्या प्रसारित होतील.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक वितरण प्रणालीत मदत करणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे चालू ठेवायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या पुनरीक्षण प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. या प्रकरणात CBI आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. मुंबईमध्ये क्लँडेस्टाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50.74 कोटी रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 5:02 प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

या अंतर्गत आपण ऐकू शकाल रेवा नातू यांचं शास्त्रीय गायन. आपण ऐकू शकाल राग सावनी. ताल मध्यलय झप तालात निबद्ध आहे. द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. तबला सात विनायक पाठक यांची आणि हार्मोनियमवर सात उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांची आहे. ऐकूया रेवा नातू यांचं शास्त्रीय गायन राग सावनी.

शुद्धो नाद ब्रह्म या कार्यक्रमात रेवा नातू यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होता. त्यांनी गायलेला राग सावनी आपण ऐकलात. त्यांना तबला साथ विनायक पाठक, हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी केली होती. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही तर प्रत्येक तरुणासाठी अत्यावश्यक कौशल्य बनली आहे. शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या पाठपुराव्यासोबतच पैशाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि खर्च याबाबत जागरूक असणे तितकेच महत्वाचे आहे. आजचा युवक डिजिटल युगात जगत असला तरी आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची कमतरता अनेकदा जाणवते. म्हणून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत युवांसाठी आर्थिक साक्षरता, पैशांचे व्यवस्थापन, बचतीचे महत्व, गुंतवणुकीचे पर्याय आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची सुरुवात करूया. या महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अमृता देशपांडे मॅडम. अमृता मॅडम, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: अमृता मॅडम, हा विषय आजकालच्या जमान्यात फार महत्वाचा आहे तर त्याची परिपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय आणि आजच्या युवकांसाठी ती का महत्वाची आहे?
2: पण जर भारतात बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्या मानाने आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे. मग आता आर्थिक शिस्त लागायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर मी म्हणेन की आर्थिक साक्षरता म्हणजे सोप

0: सोप्या भाषेत पैशांचे जे स्रोत आहेत किंवा जे कमाईचे सगळे मार्ग आहेत, तुम्हाला माहिती आहे की कुठून कुठून मला कसे पैसे येणार आहे, मग त्याचं उत्तम नियोजन करायचं खर्चाचं, म्हणजे काय करायचं, तर वॉन्ट्स आणि नीड्स मधला फरक हा तुम्हाला समजायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम नियोजन जमलं की मग आहे तो पैसा व्यवस्थित पुरतो आणि यालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. तर बजेट त्याच्यासाठी करायचं, ती सवय लावायची. ते युवांना का महत्वाचं आहे, तर ते जर त्यांना योग्य वेळेस समजलं तर पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपल्या आयुष्यात. आपण जी म्हणू युवा स्थिती आहे किंवा लहान मुलांना, ते अगदी बालवयापासून पण त्यांना समज आल्यानंतर हळूहळू ते जेव्हा बालवाडीत जातात तेव्हापासून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली घरी, तरी त्यांना पुढे जाऊन त्याचा आयुष्यात फायदा होतो. पण आर्थिक साक्षरता युवा पिढीमध्ये असणं फार गरजेचं आहे, याचं कारण उद्या जाऊन ते देशात नागरिक होणार आहेत आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या वयात त्याची जाणीव येणं हे फार गरजेचं आहे.
1: तरुणाईंनी कमाई सुरू करताना कोणत्या गोष्टी हाती घ्यायला हव्यात, बजेट तयार करण्याची योग्य पद्धत कोणती?
0: आजकाल जीवनशैली फार बदललेली दिसून येते, तर त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण लोकांनी कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने विचार केला, तर असं लक्षात येईल आपल्याला की प्रलोभनं खूप आहेत, पण त्या प्रलोभनांना बळी न जाता आपण कसं उत्तमरित्या नियोजन करायचं, म्हणजे काय तर बजेट कसं करायचं. आता त्याच्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत, आपल्या घरी आपलं एक बजेट करू शकता, तर ते तुम्ही वहीत देखील लिहू शकता. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण युवा पिढींचा विचार करू किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करू तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की एक काकीबो कन्सेप्ट आहे जी जपानमध्ये प्रचलित आहे, पण अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, कुठे खर्च केला, तुम्हाला कुठून पैसे मिळाले, तो कुठे कुठे गेला, तुम्ही केला खर्च तो अनावश्यक होता का, याचं परत अनालिसिस करून बघायचं. मग हे तुम्ही कसं करू शकता, विकली करू शकता, मंथली करू शकता, आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठे तुमचा खर्च अतिरिक्त झाला. आपण एक म्हणू की एक 50-30-20 रेशो आहे, त्या रेशोत तुम्ही काय करू शकता की मेजर टक्के जे आहे, आता हा रेशो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा पण असू शकेल, मग त्याच्यातला मेजर पोर्शन जो आहे तो कुठे खर्च होईल तुमच्या गरजांवर, बरोबर आहे, किराणा आहे, दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतरचा जो रेशो आहे तो कुठे खर्च होईल, तर तुम्हाला कधीतरी बाहेर जावं असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हॅकेशनवर जावं लागतं. तिसरा 30% जो रेशो आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येईल. मग उरलेला 20 जो आहे तो मात्र तुम्ही बचत तिथे किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अशा ठिकाणी गुंतवणूक करून ठेवू शकता. तर हे तुम्हाला तुमचे जे कमाईचे स्रोत आहे त्याच्याच बेसिसवर कॅल्क्युलेशन करून तुमचा खर्च कसा आहे त्याचा एक अंदाज घेऊन बरोबर ते सगळं साच्यात बसवता आलं पाहिजे. कारण काय आहे की ईएमआयच्या आधार घेऊन तुम्ही बरेच खर्च करतात आणि ते अनावश्यक असतात, किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, मग ते शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या कमाई किती आहे आणि त्यानुसार खर्च हे कसे मॅनेज करायचे.
1: बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी?
0: आपण नेहमी कसं विचार करतो की मला एवढं माझ्याकडे इनकम आलं त्याच्यातनं एक्सपेंडिचर मी वजा केलं मग जी उरलेलं आहे ते मी बचत केली सेव्हिंग माझं, तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा आता बदलायची वेळ आलेली आहे. खरं बचत आपण केव्हा म्हणू की जेव्हा इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर, म्हणजे त्याच्यातनं तुम्ही आधी पैसा आला का तो इन्व्हेस्ट करायचा, ठरवायचंच की एवढे पैसे माझे मी बचत करणार आणि मग उरलेला जो आहे पैसा त्यातनं तुम्ही तुमचे खर्च भागवा, आणि मग आपण आता जो रेशो बोललो त्या रेशोमध्ये तुम्ही तुमचे खर्च करू शकता आणि व्यवस्थित मॅनेज होतात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करता येतो. तर याचं बायफर्केशन हे तुम्ही या आधारे करू शकता. आणि गुंतवणूक जे आहे तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत, तुमचं वय काय त्यानुसार ते जे पर्याय अवेलेबल आहेत याचा तुम्ही निवड करू शकता. कोणाला एफडी मध्ये करायला आवडेल, कोणाला आरडी मध्ये करायला आवडेल, सोन्यात गुंतवणूक आवडेल किंवा चांदीत आवडेल, पण आजकाल गोल्ड ईटीएफ ते ठेवण्याचा धोका आहे, त्याला आवड कसं करू शकता तुम्ही, तर गोल्ड ईटीएफ घेऊ शकता, सिल्वर ईटीएफ घेऊ शकता, पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकता. तर हे सगळे जे आहे हे तुम्ही केव्हा करू शकाल, जेव्हा मेजर पोर्शन तुम्ही बचत केली की हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे गुंतवणुकीला सुरुवात करताना पर्याय तर खूप उपलब्ध आहेत, पण तुमची कॅपॅसिटी किती आहे. आता पगाराच्या जर तुम्ही 80% गुंतवणूक करू टाकली तर 20% तुमचं भागणार आहे का? नाही. मग त्याच्या आधारे तुमच्या इन्कमचा विचार करा, खर्च गरजेचे किती लागणार आहेत याचं एक कॅल्क्युलेशन घ्या आणि सुरुवात करताना छोट्या अमाऊंट पासून करा. मी असं म्हणेन की थोडी थोडी सुरुवात केली की एक अंदाज येतो तुम्हाला आणि शेवटी थेंब तळे साचे आहे. एकदा सुरुवात केली की मध्ये नियोजन पण समजायला लागतं.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण आर्थिकतेसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता तुम्ही बघाल बऱ्याच वर्षापासून चालत आलेले आहेत ऑप्शन्स, ते कुठले तर फिक्स डिपॉझिट, आरडी रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF, हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंडला चांगला जोर चढलेला आहे.

0: तर ते म्युच्युअल फंड पण अभ्यास करून, तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा छोटीशी सुरुवात करता, पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा पोर्टफोलिओ मला मोठा करायचा आहे, माझा जो आता इन्कम चांगली वाढते आहे, अशा वेळी त्यातले जे तज्ज्ञ त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. पण अगदी पोस्टाच्या स्कीम देखील खूप चांगल्या असतात, सरकारी योजनांमध्ये पण तुम्ही पैसा गुंतवू शकता. तर हे जे ऑप्शन आहे याचा थोडासा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की मी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. आता पीपीएफ मध्ये तुम्ही जवळपास वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट गुंतवू शकता, त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. हे जे ऑप्शन्स आहेत याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर कसं आहे, इन्फ्लेशन वाढतंय, महागाईही वाढते, तुम्ही जर ते पैसे घरीच ठेवले तर त्याचा काही फायदा होईल का? हे जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवलेत पैसे तर त्याच्यात काय होईल, तुम्हाला रिटर्न मिळतील. आणि ते रिटर्न तुम्हाला कसे कामात येतील, तर पुढे जाऊन जी इन्फ्लेशन, तुम्ही जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं इन्फ्लेशन पण वाढतंय, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे त्याच्यानंतर काही काळाने जो तुम्हाला पैसा मिळणार आहे तो ऍटलिस्ट ऍट पार असेल, मॅच असेल इन्फ्लेशनच्या. त्याच्यामुळे योग्य गुंतवणूक ही करणं गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देअर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण करावं,
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात. आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील, तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाला आता की हुश माझ्याजवळ आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घटना घटली तर काय होईल, मग अशा वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स? आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे? पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात, त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा करता पुरुष काढतो, त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडंट असणारे मुलं बाळ, त्याचे आई वडील हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे? त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीचाच विचार करायचा का, त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचे आहे. म्हणजे काय, तर तुमच्या ऍसेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स, इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध, जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टुवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्याच्यामध्ये कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
1: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
0: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी उद्भवली, म्हणजे काय, तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं, तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल, तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभरात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे, इमर्जन्सी मध्ये ठेवणे, म्हणजे त्या पैशाला हात लावायचा आहे जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही, याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली, आता कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरींची शाश्वती नाही आहे, तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे का, त्याला माहित असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे? नाही. तर मग अशा वेळी ते पण काय करू शकतात की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात, कारण ईएमआय असतात त्यांचे, खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओघ कमी होतो, पण खर्च तर तेवढेच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही, आता त्याच्यावर पॉलिसी पण आलेल्या आहेत, तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं आणि नोकरी सुटल्यावर ते इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते, ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक खर्च आहे ते करू शकता. हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या वैयक्तिक, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, घरची परिस्थिती आहे, याच्यावर अवलंबून आहे, पण निदान एवढा तरी तो असावा, किमान 3 ते 6 महिने.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो,
0: बरोबर?
1: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे?
0: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने, पण आता ऑनलाईन पेमेंट जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली तर ती शिस्त बरोबर चालू राहते. पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, काही लोकांना सवय असते की ते चालत बसायचे, किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन, आता यांनी काय होतं तिथे काय लिमिट नाहीये. म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोवर झालं तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादं असं बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंटसाठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही, म्हणजे आपोआप तुमचं काय होईल, खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता आणि ती लावणं गरजेचं आहे. आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा. आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा, तिथे थांबा. त्याच्यामुळे ही UPI ला लिमिट देणं खूप गरजेचं आहे, कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
1: हो मॅम, क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक मधले, तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा?
0: आता जसं तुम्ही म्हणाला की महत्वाचे भाग आहे, म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या अंगा जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता, कारण तुम्ही तो खर्च करून जाताना मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं, पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे? ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्रलोभन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते तुम्हाला मोहात पाळायलाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता, त्याच्यावर खाली लिहिले असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल. की अरे बापरे, 50,000 गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते, पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का? कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाहीये पण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना, क्रेडिट कार्डवर नंतर पे करू. 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली, पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का, किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे. आणि ही जी प्रलोभन असतात तुमच्या आजूबाजूला याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या, पण नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच वस्तू इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता, अजून थोडा स्वस्त मिळतील. असं न करता पहिल्यांदाच त्याचं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
1: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण उगाच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
0: विचार करणं सारासारा खूप गरजेचं आहे.
1: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद, म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
0: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन गेट वन फ्री, ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात.
1: Yes.
0: आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तूचे आणि मला 4 फ्री मिळाले. तुम्ही बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या ह्याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झालेली आहे का. त्याच्यामुळे हे पक्कं ध्यानात ठेवायचं, मी जे वाक्य सांगितलं की नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड, तर मी म्हणेल की हे फार महत्वाचं आहे. काही काही साईट्स या क्लोननी पण केलेल्या असतात, म्हणजे ओरिजिनल वेबसाईट ही वेगळी असते आणि तशीच दिसणारी ती केलेली असते.
1: हो.
0: आणि मग त्यांना हे ऑनलाईन फ्रॉड होतात. मग हे जे आपण बघतो की फ्रॉड होतात ऑनलाईन, ते कशाने होतात? ते काहीतरी मग चुकीचं बटन दाबल्या जातं किंवा क्लोनने जी वेबसाईट केलेली असते तिथे ते पैसे निघून जातात, त्यांना समजत पण नाहीत, ते घाबरल्यासारखं होतं आणि तो गुन्हा नोंदवायचा केव्हा, त्याचे पैसे तुम्हाला नंतर मिळतील केव्हा, ते एक मोठी साखळी आहे. तर ते फ्रॉडचे पण प्रकार आहेत. दुसरा अजून यांना काय टेम्पटेशन की लवकर श्रीमंत व्हायचं असतं. आता मला तुम्ही सांगा, मेहनत न करता लवकर श्रीमंत कसं होईल?
1: बिलकुल नाही.
0: तर कुपन्स येतात तुम्हाला फ्री, लॉटरीचे मेसेजेस येतात, बरोबर आहे? तुम्ही ही जिंकले ते जिंकले, इथे कुठेतरी सहल तुम्हाला फुकट, हे वॅकेशन फुकट, त्याच्यावर क्लिक केलं जातं. युवा लोक म्हणजे यंगस्टर लोकांना वाटतं अरे बापरे मला हे काय काय मिळतंय, ते तुम्ही क्लिक केलं की तुमचे आहे ना ते पैसे त्याच्यामध्ये निघून जातात. आणि ह्याचा अवेअरनेस सरकार पण करतं.
1: हो.
0: पण तुम्ही पण ते थोडस जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा शांत चित्ताने विचार करून ते उघडावे. घाईघाईत एक्साइट होऊन असे प्रकार जर केले, पटकन क्लिक केलं तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी, कुरिअर सर्व्हिसेस आहेत तिथे पण बरेच असे फ्रॉड होतात, तुम्ही ऑनलाईन जे मागता डिलिव्हरी, तर त्याच्यामुळे काय आहे तुम्ही शुद्धीवर राहूनच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
1: अमृता मॅम, आर्थिक स्वावलंबनासाठी 20 ते 30 वयोगटातील तरुणांनी कोणते पावले उचलावीत?
0: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकी भाऊ आपण फॉलो करू शकतो, किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता, किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत, ऍप्स आहेत, त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. तर या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं आहे कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी, की एनव्हलप करा, म्हणजे ते डिजिटल फॉर्ममध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्ममध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची आहे त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 रुपये जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत, 5,000 मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात, तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले, हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना, त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
1: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा, की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो, आणि मग ते काय होतं, त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला, बरोबर आहे. त्याच्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांना त्या वयात ती शिस्त लावणं सुरू करायला पाहिजे. लागलीच सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू नका, त्यांना नोची पण सवय ठेवा,
1: बरोबर,
0: नाही तर ते त्यांना सहन नाही होत. पालकांना पण वाटतं आपल्याला नाही मिळालं तर त्यांना मिळू द्या, किंवा मग आता जेव्हा नोकऱ्या सुरू असतात तेव्हा हाय पॅकेजचे ज्यांचे जॉब असतात त्यांच्या घरात खूप पैसा येत असतो, मग ती वृत्ती आजकाल आपल्याला बघायला मिळते की आहे ना मग भोगून घ्या. ती सवय मुलांमध्ये पण दिसून येते, कारण आपण पूर्वी आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलं आहे, आई बाबांच्या तोंडून ऐकतो की अंथरूण पांघरून पाय पसरावे. आता ही संकल्पनाच नाहीशी होते का असं दिसायला लागलं आपल्या आजूबाजूला, बरोबर आहे. त्याच्यामुळे लहान वयात त्या सवय लावणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे असं शाळांमध्ये म्हणालात, तर शाळांमध्ये फायनान्शियल लिटरसी हा विषयच आता अभ्यासक्रमात त्यांनी टाकलेला आहे सरकारने, त्याच्यामुळे तो शाळांमध्ये व्यवस्थितरित्या शिकवला जातो. बऱ्याच एनजीओ पण याच्यात काम करतात, त्या शाळा शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस जागरूकता मुलांमध्ये आणतायत, त्यांचे अवेअरनेस कॅम्प होतात. काही शाळांमध्ये मी हे पण बघितलं की ते आपली बँक चालवतात, म्हणजे लहान मुलंच ती बँक कशी चालवतात, तर तिथे पासबुक त्यांना प्रिंट करून दिलेले असतात, त्यांच्याच पैकी एक जण बँक मॅनेजर होतो, एक जण कॅशियर म्हणून काम करतो, आणि ते बँकिंग ट्रान्झॅक्शन ते पैसे जमा करतात आपल्या खात्यातनं, कधीतरी काढतात. तर हे शाळांमध्ये पण त्यांना समजाव्या म्हणून अशा कन्सेप्ट, असे अभिनव उपक्रम राबवले जाताना म्हणजे मी पण बघितलेलं आहे, आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होतोय.
1: मॅडम, आपण पाहतो आजकाल की युवकांमध्ये जास्त बचत करणे हा फॅक्टरच नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: थोडासा अभाव त्याचा दिसून येतो, म्हणजे मी असं म्हणेल की हा फॅक्टरच नाही असं नाही. याचं कारण, फार पूर्वी एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सर्वे केला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी भारतीयांचा पण अभ्यास केला, म्हणजे जे भारतातले लोक लंडनमध्ये स्थायिक झाले 3 पिढ्यांपासून, त्यांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ओव्हरऑल भारतीयांमध्ये जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे, तीच पद्धत, तीच कल्चर जे 3 पिढ्यां अगोदर लंडनला गेलेली लोक आहेत त्या भारतीयांमध्ये आताही दिसून आली. म्हणजे काय, तर आपल्यामध्ये त्या सवयी आहेत, फक्त आपण जे म्हणतो की रोप लावल्यावर त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं ते मोठं होईपर्यंत, तसंच आहे की आपल्या ज्या सवयी आहेत त्या आता सुप्त असतील, त्याला तुम्हाला परत आठवण करून कसं म्हणजे इम्प्लिमेंट करायचं, याच्यासाठी मग पालकांची मदत आवश्यक आहे त्या मुलांसाठी, युवा पिढींना आजी आजोबांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कोण काय करतं याकडे न बघता मला काय सवय अंगीकारायची आहे, तर हा एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की त्याला तुम्ही चांगल्या गोष्टींना खतपणे घाला, त्याला प्रोत्साहन द्या बचतीसाठी, पुढे जाऊन गुंतवणुकीसाठी.
1: अमृता मॅम, आपल्या युवतींसाठी आणि महिला गटासाठी पैशांची गुंतवणूक कशी करावी आणि कशापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
0: आजकाल आपण बघतो युवती पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
1: हो,
0: तर ज्या मंथली ज्यांना पेमेंट मिळतं, म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात किंवा खूप स्टार्टअप्स पण आहेत, तर स्वतःचे त्यांचे छोटे छोटे उद्योग करून पण त्या पैसे कमवतात, तर ते पैसे आल्यानंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कसे गुंतवणूक करायची

0: याची याचा विचार हा पहिलेपासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो, पण मग ती जी मार्जिन आहे ती विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे, त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे सरकारी ऑप्शन्स आहेत याचाच विचार करावा, थोडी थोडी का होईना रक्कम त्याच्यात टाकावी. आता महिलांचं जर आपण बघितलं तर ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना माहितीच असतं, म्हणजे कारण नोकरीत सगळेजण बोलत असतात कुठे गुंतवणूक केली काय. बेसिकली महिलांचा कल आपण जास्त बघतो सोन्याकडे दिसतो, तर तुम्ही तो पर्याय घेऊ शकता. दुसरं ऑप्शन हे जे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते जर तुम्ही नीट बघितले म्हणजे फक्त स्कॅनिंगसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्याचा वापर होत नाही, तर त्याच्यात सगळे पर्याय म्हणजे युटिलिटी बिल तुम्ही पे करू शकता, तसं जर तिथे बघितलं तर अगदी 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात देखील एखादा प्लॅन तुम्ही घेतला तर मग त्याच्या तिथून पेमेंट तुम्ही करू शकता. राउंडिंग ऑफ एक डोक्यात ठेवा, म्हणजे जसं आता तुम्ही घर खर्चाला पैसे मागता, 200 रुपये खर्च तुम्हाला अंदाज होता, 180 झाले, 20 रुपये शिल्लक उरले, मग त्या महिलांनी काय करू शकतात, त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते, तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता, बरोबर आहे. आणि त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा, स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्या खूप पॉलिसी ज्या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंटपासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगता?
0: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही, कमी वयात इक्विटीज जास्त करायची, डेट मध्ये कमी करायची आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेटचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिक दृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या यायला जातात, बरोबर आहे. तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड, त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इन्कमिंग कॅपॅसिटी आहे कुठून कुठून पैसा येतो आहे त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची, ते ऑप्शन्स. आणि हॅव पेशन्स, घाई घाईत निर्णय घ्यायचे नाही, इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुलच घ्यायचे नाही, ठीक आहे. आणि हे जे ट्रेंड आहेत ना आपण जे इतकं बोललो हॉट टिप्स, इथे गुंतवणूक करा तिथे गुंतवणूक करा, त्या जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ना तोपर्यंत उशीर झालेला असतो, त्यांनी ऑलरेडी तिथे गुंतवणूक केलेली असते जे लोक हे टिप्स देत असतात, त्याच्यामुळे त्याच्या मागे नका जागू. तुम्हाला जे योग्य वाटतं तुमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. आणि तिसरं मी म्हणेल की तुम्ही तुमचे पर्याय पण वाढवा, म्हणजे इन्कम उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते पण वाढवायचा प्रयत्न करा, कारण तरुण वय जितके मेहनत तुम्ही कराल याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. तर ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम प्रकार असतो, तर मूळ जे आहे तुमचा कमाईचा स्रोत तो तर सुरूच ठेवा, पण त्याला जोडीला काय तुम्ही अजून करू शकता याचा पण विचार करा.
1: खूप छान संदेश दिला मॅडम तुम्ही, आणि नक्कीच ही जी माहिती तुम्ही दिली आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी आपल्या युवक मित्रांना नक्कीच गरजेची आहे आपल्यासाठी, आणि नक्कीच आपले युवक मित्र सुद्धा त्याची अंमलबजावणी करतील याची मला खात्री आहे. अमृता मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल आकाशवाणी पुणेतर्फे आणि आपल्या युवक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: बचत, गुंतवणूक आणि खर्च यामध्ये संतुलन राखत आर्थिक शिस्त अंगीकारणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. माहितीपूर्ण आणि जागरूक राहून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. चला आजपासूनच आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल टाकूया आणि उज्ज्वल सुरक्षित भविष्याची दिशा ठरवूया. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

अबोली या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत निशिकांत सदाफुले यांचं होतं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 6:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कामगार सभेचा क्रीडापत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व.

0: श्रोतेहो क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतोय. क्रीडा रसिको, नवीन महापालिका स्थापन झाल्यापासून विविध महापौर खेळाडूंच्या स्पर्धा आता सुरू झालेल्या आहेत. यातलीच एक स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली, ती म्हणजे मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा. हे इंडोर क्रिकेट स्पर्धा म्हटल्यावरती जरा आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण आजच्या कार्यक्रमात आपण इंडोर क्रिकेट काय आणि याची स्पर्धा कशी खेळण्यात आली याचीच माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासमवेत आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत महा इंडोर क्रिकेट संघटनेच्या सदस्य आणि व्हीएम फाउंडेशन, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली, त्या फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर. या स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघ म्हणजे व्हीएम फाउंडेशन, या संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे आपल्यासमवेत आहेत. ओमकार आणि विनय मॅडम, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अर्थात पहिला प्रश्न संघटनेच्या सदस्यांना जे पद सांभाळत आहेत, मॅडम इंडोर क्रिकेट संघटना नक्की काय, मुळात इंडोर क्रिकेट नक्की काय?
3: इंडोर क्रिकेट हा असा गेम आहे जो एक चारी बाजूनी फुल जाळी लावली जाते, त्याच्यामध्ये हा खेळला जातो. याच्यामध्ये 8 प्लेयर असतात, त्याच्यामध्ये 8 प्लेयरनी प्रत्येकी 2-2 ओव्हर मिळतात त्यांना, आणि त्याच्यानंतर म्हणजे कंपल्सरी 2-2 ओव्हर खेळायचं. जरी तो खेळाडू आउट झाला तरी त्यांनी कंपल्सरी 2 ओव्हर कम्प्लीट करायचे असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे मजा अशी आहे, जरी प्लेयर आउट झाला तरी त्याचे -5 होतात आणि त्यांनी कंटिन्यू खेळायचं आहे. हा म्हणजे बघण्यासारखा गेम आहे. प्लस 4 मारला 6 मारला तरी धावणं हा कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये धावून 1 रन काढायचे फिजिकली, तर तुम्हाला 5 किंवा 6

0: सिक्स मिळतात, म्हणजे फोर प्लस वन सिक्स प्लस वन असे त्याच्यामध्ये हे मिळतात. प्लस दोन डॉट बॉल टाकले तरी तिसरा डॉट बॉल टाकला तर मायनस त्यांचे समोरच्याचे डॉट मायनस होतात, मायनस फाय.
1: बॅटिंग करणारे
0: बॉलिंग करणाऱ्याचे बॉलिंग करणाऱ्याचे कडून मिळाले ना डॉट बॉल तर त्याचे मायनस होतात फाय.
1: अच्छा
0: असंही आहे. आणि खेळामध्ये खूप मजा येते. आणि जाळीवर लागल्याच्या नंतर खाली कॅच पकडता येतो, त्यानंतर सिक्स जरी मिळाला असेल आपल्याला आणि धावून रन काढले नसेल तर मायनस फाय होतात ते होतात, पण कॅच पकडल्याने त्याच्यातून रन आउट सुद्धा होऊ शकतो तो खेळाडू समोरचा. अशी त्याच्यामध्ये मजा आहे. गेम बघण्यासारखा 45 मिनिटाचा गेम असतो, बघण्यासारखा असतो.
1: ओमकर, उपविजेता ठरला तुझा संघ, अर्थात काय स्ट्रॅटर्जी चुकली किंवा कुठे दुसरा संघ सरस ठरला तर ते तुला लक्षात आलं असेल, तर या स्पर्धेत सहभागी होताना तुम्ही मुळात अंतिम फेरीपर्यंत जाल का आणि अंतिम फेरीसाठी वेगळं असं काही ठरवलेलं का?
2: सर, पहिल्यांदा म्हणजे हा जो इनडोअर स्पोर्ट्स आहे, सो आउटडोअर क्रिकेट आणि इनडोअर क्रिकेटमध्ये बघायला गेलं तरी खूप फरक आहे मोठा. ह्याच्यामध्ये रूल्स खूप वेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळे झोन आहेत, त्या हिशोबाने प्रत्येक झोनला रन्स ठेवले आहेत, बाजूला डिक्लेअर रन आहेत, पण इफ तुम्ही बाजूच्या झोन एमध्ये जरी खेळता, झोन एला एक रन आहे, झोन बीला दोन रन आहेत, झोन थ्रीला तीन रन आहेत, झोन फोरला समोर फोर आणि सिक्स आहे, पण इफ तुम्ही सिक्स जरी मारता आहात पण इकडे फिजिकल रनिंग कंपल्सरी आहे. तुम्ही जोपर्यंत धावून रन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही रन मिळत नाही. सो तुम्ही सिक्स जरी मारता आहात पण तुम्ही धावलात नाही तर तुम्हाला झिरो रन मिळत आहेत. हा गेम म्हणजे वेगळा आहे. फिटनेस लेवल याच्यामध्ये खूप मॅटर करते, की तुम्ही सिक्स मारल्यावर एक रन घेतलात तर तुम्हाला सात रन मिळतात. हे सगळं खूप वेगळं होतं, म्हणजे प्रत्येक टीमला हा स्पोर्ट अजून एवढा इंट्रोड्यूस झाला नव्हता. जे टीम्स खेळत होते खूप म्हणजे वेगळं कॉम्पिटिशन होती. सो त्या हिशोबाने पूर्ण प्रिपरेशन असं म्हणजे नवीनच होतं सगळ्या मुलांसाठी. सगळी मुलं एन्जॉय करत होती हा स्पोर्ट. पहिली एक दोन मॅच खेळल्यानंतर सगळ्यांना आयडिया आली की कसं खेळायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये सगळे नेहमी जे खेळतात तसे सिक्स मारायला जात आहेत, आउट होत आहेत, पण नंतर जसे जसे एक दोन मॅच खेळले तसे त्यांना आयडिया आली की हा गेम सिक्सचा नाही आहे, हा डोकं लावून खेळायचा गेम आहे. जेवढं तुम्ही साईड साईडला खेळाल, एक एक रन दोन दोन रन वाढवाल, तसं तुम्हाला म्हणजे पुढे टीमचा स्कोर जसा न्याल तसं पुढे तुम्हाला फायदा होतो. कारण या स्पोर्टमधून एवढं कळलं की हा स्पोर्ट बाकी जे आहेत आउटडोअर गेम इनडोअर गेम टर्फवरती खेळ तसं नाही आहे की चार ओव्हरची मॅच आहे, काही टार्गेट आहे, तीन ओव्हरमध्ये टार्गेट चेस केला मॅच संपली असंही नाही आहे. या स्पोर्टमध्ये शेवटच्या बॉलला पण मॅच फिरते. म्हणजे आता समजा 40 रन टार्गेट आहे, जसं मॅम बोलल्यात की 5 रन मायनस होतात टीमचे, 7.5 ओव्हरला मॅच जर का 44 रनवर आहे, बॅटिंग टीम 4 रनवर आहे, शेवटच्या बॉलला देखील विकेट गेली तरी 5 रन मायनस होतात आणि 40चा टार्गेट आहे तरी बॅटिंग टीमचा पटकन 39 होतो स्कोर, त्या शेवटच्या बॉलला पण बॉलिंग टीम जिंकू शकते. सो वेगळाच एक्सपिरियन्स आहे या स्पोर्टवर.
1: मॅडम, याचा प्रसार करण्यासाठी संघटनेमार्फत काय काय पावलं उचलली जाते?
0: प्रेसच्या माध्यमातून सगळीकडे ह्याच्यासाठी बोललं जातं, बाळ तुरस्कराची प्रसिद्धी बघतात बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामुळे प्रिंट मीडियामधून सगळीकडे ओपन होते की इंडोर क्रिकेट काय आहे. बऱ्याच आता आम्ही मध्यंतरी गरवारे क्लबला एक मोठी मीटिंग घेतली होती, प्रत्येक जिल्ह्याच्या सदस्यांना बोलवलं होतं, जे बाकीच्या खेळांमध्ये वगैरे आहेत त्यांना बोलवलं होतं. त्यांनाही हा गेम आवडला, तेही त्यांच्याकडे स्वतःकडे हा गेम प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढे बाहेर पण होतील अशा अपेक्षित आहे. मुंबईमध्ये सगळीकडे आता सगळ्यांनी बघितलेला आहे गेम आणि प्रत्येक जणांनी आम्हाला आश्वासन दिले की आपण ही स्पर्धा अंधेरी मध्ये असो किंवा दुसरीकडे कुठेही असो. इवन सुनील शिंदेनी पण सांगितलेलं आहे की आता आपण येत्या ह्याच्या काही काळामध्ये आपण स्वतः ही स्पर्धा भरवूया असं सांगितलं आहे. त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे प्रसारित होण्यासाठी हा इनडोअर क्रिकेट. आता इथून पुढे बघू किती प्रतिसाद मिळतो. इवन आमच्या इथे प्रिंट मीडियाचा एक ग्रुपसुद्धा क्रिकेट खेळला होता, त्यांनाही ही मॅच कशी खेळायची हे कळायच्या नंतर परतच्या वेळेला आम्ही येऊ खेळायला असं त्यांनी सांगितलं. तुम्ही कधी स्पर्धा भरवा, आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ.
1: स्पर्धेत प्रवेश घेतला तर तुमचं टार्गेट काय होतं, अंतिम फेरीपर्यंत किंवा फायनलपर्यंत जाऊ असं तुम्हाला वाटलेलं का?
2: सुरुवातीला हा फॉर्मॅट बघून तरी आम्हाला असं वाटलेलं की हे सगळं आमच्यासाठी खूप नवीन आहे, तर आमच्या डोक्यात असं काही नव्हतं की आम्ही फायनलपर्यंत पोहोचू. आमच्या डोक्यात पहिलं होतं की नवीन काहीतरी खेळायला मिळतंय तर आपण हा स्पोर्ट एन्जॉय करूया. तर ते सगळं करत करत आम्ही कधी फायनलपर्यंत पोचलो, अंतिम फेरीत पोचलो, सगळी मुलं चांगली खेळलीत त्याच्यामुळे पोचलो. थोडंसं अंतिम फेरीमध्ये काही कमी पडले, 5-10 रन आमचे कमी राहिले बॅटिंगमध्ये, आमचं मिडल ओव्हर्समध्ये काही थोडे स्कोर कमी झाल्यामुळे 5-10 रन कमी राहिले. त्याच्यानंतर त्यांना पण कळलं की टार्गेट तेवढा नाही आहे, सो त्यांच्या पण शेवटच्या बॅट्स म्हणजे त्यांचाही स्कोर 5 ओव्हरमध्ये 2

0: रनच रन होता, तर त्यांना आपण स्कोर मारायचा होता. 3 ओव्हरमध्ये 28 वगैरे पाहिजे होते वरती, तर त्यांनी शेवटचे त्यांचे जे बॅट्समॅन होते त्यांनी सुद्धा डोकं लावून खेळी केली की मारायला नाही गेले, बाजूबाजूला दोन दोन दोन दोन रन करत राहिले, त्याच्यामुळे त्यांचा देखील स्कोर वर गेला. चांगले खेळले समोरची टीम, पण माइंडसेटनी खेळली, स्ट्रॅटेजीनी खेळली, त्यामुळे ते म्हणजे जिंकू शकले तेही, आणि आम्हालाही शेवटला 1-5 रन कमी पडले त्या हिशोबाने.
1: मला तुला आता असं विचारायचं आहे की आपण जेव्हा ओपन क्रिकेट खेळतो म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळतो तेव्हा साधारणपणे संघ निवडायच्या आधी आपण खेळपट्टीचं निरीक्षण करतो, कुठलाही कारणादार किंवा कुठलाही संघातले जे सिनियर खेळाडू असतात ते खेळपट्टी बघतात, त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवतात की धोरण ठरवतात की काय करायला लागेल, खेळपट्टीवर किती गवत आहे किंवा नाही आहे, खेळपट्टी पाटा आहे तर मग बॅट्समन निवडायचा का वगैरे, बॅटर निवडायचा का वगैरे. तर इकडे तर टर्फ आहे त्यामुळे 8 जण जे निवडायचे होते ते निवडताना तुला काही त्रास झाला का, किंवा टर्फवरती खेळताना ते जे टर्फ आहे त्याला थोडंफार हे असतं त्याच्यातनं तो जो बॉल आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे, तो बॉल स्विंग होईल का किंवा फिरेल का वगैरे हे काही आराखडे बांधलेलेस का?
0: हो, म्हणजे तो बॉल पण इंडोर क्रिकेटचा बॉलही थोडा वेगळाच आहे, काइंड ऑफ सीझन बॉलसारखाच बॉल आहे, थोडासा त्याचा वेट कमी आहे. टर्फवरती आर्टिफिशियल ग्रास असतं, सो बॉलिंग टाकताना तो बॉल असा पटकन पडून स्किट होतो, पटकन अंगावर येतो. आणि इकडे म्हणजे वेगळेच नियम आहेत की 8 ओव्हरची मॅच आहे तर 8 प्लेयर जे खेळत आहेत सर 8ही जणांना बॉलिंग टाकायची आहे, तर आम्हाला असे प्लेयर शोधायचे होते की 8 जणं जे चांगली बॉलिंग टाकतील प्लस त्याच 8 जणांना कंपल्सरी बॅटिंगही करायची आहे, तर आम्हाला सगळे ऑलराऊंडर बघायचे होते की जे बॅटिंगमध्येही चांगले असतील बॉलिंगमध्येही चांगले असतील. आता तुम्ही जे बाहेरचं बोलता आहात सीझन क्रिकेटमध्ये, तिथेही 6 बॅट्समॅन 5 बॉलर किंवा 5 बॅट्समॅन 5 बॉलर 1 कीपर असं वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीने घेऊन खेळतात. इकडे असं नाही आहे, इकडे सगळेच तुम्हाला बॅटिंग करणारे बॉलिंग करणारे सगळे दोन्ही करणारे पाहिजेत. सो त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी घेऊन खेळायला लागते की प्लेयर कोणत्या याच्यामध्ये चांगला बेनिफिशियल आहे, कोणाची बॅटिंग चांगली आहे, तर लास्टला जरी फिरते मॅच सो त्याच्यामध्ये कसं करतात, चांगले बॅट्समन वर उतरतात, खालती टेलेंडर्सला बॉलर येतात. इथे असं नाही आहे, खालती देखील चांगला बॅट्समन पाहिजे कारण या मॅचमध्ये खालीही मॅच फिरू शकते खालच्या डेथ ओव्हर्समध्ये. सो ते सगळं खूप वेगळी स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवून खेळायला लागतो हा गेम.
1: तू जेव्हा पहिली मॅच खेळलास तेव्हा तुझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता?
0: खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्या मॅचमध्ये. पहिली मॅच आमची मीडिया टीमसोबतच झाली, त्याच्यामध्ये देखील खूप चांगला एक्सपिरियन्स होता, त्यांनी पण चांगली फाईट दिली आम्हाला, आणि त्यांच्यासाठीही नवीन होतं हे, आमच्यासाठीही नवीन होतं. सो मजा आली एक कदवे त्यांच्यासोबत. पहिली मॅच खेळल्यानंतर आम्हाला कळलं की पुढच्या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची, फिल्डिंग कशी लावायची, बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कुठच्या प्लेअरला, कारण पहिली मॅच आम्ही सगळं ट्राय करत होतो की काय करायचं कोणत्या बॉलर. नंतर आम्हाला कळलं की या बॉलरला ही ओव्हर नाही जाऊ शकत, हा बॉलर शेवटची ओव्हर टाकू शकतो, ते हे क्रुशल मोमेंट्सला हे बॅट्समॅन जाऊ शकतात. तसं आम्ही सेकंड मॅचपासून पेअर अप करायला चालू केलं, स्ट्रॅटेजी चांगले बनवायला चालू केले.
1: तू मग अशी उल्लेख केला तो झोनचा की ए झोनला 1 रन्स, बी झोनला 2 रन्स किंवा नंतर पुढे बाउंड्री आणि सिक्सर आहे, तर या झोननुसार फिल्डिंग लावणं, क्षेत्ररक्षक लावणं हे कसं काय हे ॲडजस्ट करायचं?
0: ॲक्च्युली ते कसं आहे की जिथे कीपर आहे विकेट कीपर त्याच्या मागे जो आहे मागचा जो बॅक नेट आहे तो झोन ए आहे, साईडचे जे नेट आहेत दोन्ही बॉलरपर्यंत ते झोन बी आहेत, बॉलर ते बाउंड्रीपर्यंत जो साईड नेट आहे तो झोन सी आहे, आणि जो समोरचा नेट आहे जिथे 6-4 आहेत बाउंड्री ते झोन डी आहे. सो इकडे रनिंग पूर्ण म्हणजे 30 मीटरचं हे आहे, पूर्ण ग्राउंड आहे बाउंड्री टू बाउंड्री, आणि 20 मीटरची विकेट टू विकेट बॉलिंग असते, बॉलिंग टू बॅट्समॅन 20 मीटरची हे. पण इकडे रनिंग असं नाही आहे की पूर्ण 20 मीटर धावायचं आहे, इकडे रनिंग 11 मीटरचीच असते, हाफ पिचवरून बॅट्समॅन रनिंग करतात, भले रनआउट तुम्हाला बॉलर एंडला घ्यायचं आहे पण विकेट टू विकेट नाही आहे, हाफ विकेट रनिंग असते. सो हाफ विकेट जी रनिंग आहे त्याच्या पुढे 4 प्लेयर असले पाहिजे कीपरला मोजून, आणि हाफ विकेटच्या मागे बॉलर साईडला 4 प्लेयर असले पाहिजे बॉलरला धरून,
1: बॉलरला धरून, आणि म्हणजे 3 जण त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि 3 जण पुढे साईड असे त्याची रचना असते. प्रत्येक सामन्यागणिक तुला वेगळी स्ट्रॅटर्जी वापरावी लागली का?
0: हो, म्हणजे जसं जसं म्हणजे मॅचेस जिंकत जिंकत आम्ही जसे पुढे गेलो तसे टीम्सही टफ होत गेले. सो त्यावेळेस आम्हाला म्हणजे एखाद्याकडनं मिसफील्ड वगैरे झाली सो प्लेअरला बॅक करणं हा एक मोठा विषय असतो की त्याला बॅक कसं करणार, जर का त्याच्याकडे नाही तेवढा बॉल वगैरे होता तर कसं फिल्डिंग वगैरे स्विच करायची, बॉलिंग वगैरे इन केस एक ओव्हर खराब पडली तर जो आम्ही बॉलर चांगला लास्टला ठेवला आहे तो कसा पुढे वापरू शकतो आम्ही, हे सगळं स्ट्रॅटेजी चेंज होत राहते टाइम टाइमला. तर एक माइंड गेम आहे,

0: तो ते प्रत्येक वेळी डिफर करत राहतं की कसा आपण ते यूज करू शकतो.
1: ही स्पर्धा दुसऱ्यांदा होत होती, पण बरेचसे खेळाडू जे आहेत ते पहिल्यांदा या इनडोअर क्रिकेटमध्ये खेळत होते. तर ते खेळत असताना त्यांचं जे काही धोरण असायचं किंवा टॅक्टिक्स असायच्या त्या बघून तुला काय वाटायचं की हे चुकीचं होईल काय, किंवा आपण हे वापरायला पाहिजे होतं वगैरे, आपल्याला का लक्षात आलं नाही असं व्हायचं का?
0: हां, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की हा स्पोर्ट जास्त कोण अजूनही खेळले नाही आहेत. म्हणजे आम्ही जे खेळत होतो टीममधले सगळे ओपन क्रिकेट खेळत आले आहेत. इनडोअरमध्ये एवढं कोणी अजूनपर्यंत सहभाग घेतला नाही आहे. सगळे ट्राय करत होते की रूल्स खूप वेगळे आहेत, सो रूल्स अडॅप्ट करायला तेवढा टाइम जात होता प्रत्येक प्लेयरला, कारण खूप जणांना सवय नाही आहे. फोर मारला की सवय आहे उभं राहायची, इकडे फोर मारल्यावर रन काढला नाही तर फोर पण मिळत नाही. ते त्यांना खूप अडचण होत होती स्टार्टिंगला की फोर मारून पण धावत नव्हते, 0 रनच होत होते. त्याच्यानंतर त्यांना हळूहळू ते समजायला लागलं. सो त्यांनी वर्क केलं टीमनी पण, म्हणजे पहिली मॅच झाल्यानंतर बसले साईडला, एक पूर्ण वर्क केलं की एक गेम खेळले, एक्सपिरियन्स आला, आता पुढे कसं करू शकतो. ते काही अडचणी होत्या त्या एक दोन गेममध्ये त्या लोकांनी अडॅप्ट केल्या आणि पुढेच्या स्ट्रॅटेजी नवीन बनवायला चालू केल्या.
1: मॅडम, VM फाउंडेशन, म्हणजे VM फाउंडेशन जर बघितलं तर मूळ खेळ आहे खो खो आणि कबड्डी. देशी खेळांचं
2: हो
1: प्रेम VM फाउंडेशनचं खूप आहे, इंडोर क्रिकेटकडे वळलं. तर मुळात VM फाउंडेशन काय आहे?
2: VM फाउंडेशन हे माझ्या मुलाच्या नावावरती चालू केलेलं फाउंडेशन आहे, आणि ह्याच्यामध्ये माझे मिस्टर म्हणजे बाळ तोरसकर यांची इच्छा होती की हे आपण चालू जे केले ते सामाजिक पेक्षा जास्त खेळासाठी प्राधान्य द्यायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळ कसे खेळले जातील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते नेहमी हे करतात. त्यामुळे आम्ही 2010 पण नॅशनल खो खोची घेतली होती, आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला. त्यानंतर बऱ्याच आम्ही या स्पर्धेंना VM फाउंडेशनकडून मदत करतो, आणि आता इंडोरमध्ये पण आम्हाला असं वाटलं की आपण इंडोरमध्ये पण आता घुसायचं VM फाउंडेशननी, म्हणून आम्ही पहिल्यांदा आमची VM फाउंडेशनची टीम खेळवली ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या वेळेला थोडंसं कमी पडलो आम्ही, पण परतच्या वेळेला आम्ही नक्की जिंकू. पहिल्यांदा खेळामुळे मुलांनाही अनुभव आता चांगले आले की परत आपण काय खेळायचं आहे, कुठे चुकलो हे त्यांना शिकता आलं, पण ह्यातून ते शिकतील आणि परतच्या वेळेला आम्ही नक्की पहिला नंबरने येऊ असं मला वाटतं.
1: आपण जेव्हा खुलं क्रिकेट बघतो
2: हो,
1: म्हणजे टेनिस बॉलचा असेल किंवा लेदर बॉलचा असेल, तो वेगळा अनुभव असतो.
2: हो,
1: पण जेव्हा इंडोर क्रिकेटमध्ये तुम्ही ऑर्गनाईज केली, सामने स्पर्धा ऑर्गनाईज केली, ही दुसरी वेळ होती, पण तरीसुद्धा ही मुलं जेव्हा खेळत होती आणि एखादा सामना बघितला, खास करून VMचा सामना तुम्ही बघत गेला असाल, तर तुम्हाला स्वतःला काय वाटत होतं?
2: जिंकण्याच्या बाबतीत म्हणत असाल तर VMने जिंकावं असं माझी स्वतःची इच्छा होती. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही म्हणजे मुलं हरत आहेत हे लक्षात आल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे, परतच्या वेळेला मुलांना मी म्हटलं परतच्या वेळेला आपण चांगलं खेळू असं त्या मुलांनाही सांगितलं आम्ही.
1: समजा तुम्ही एवढ्या मॅचेस, 4-1 मॅचेस तुम्ही VMचे पाहिले असतील, तर तुम्ही काय सूचना दिलेल्या का मुलांना देत गेलात की नियम असं आहे तर हे करायला हवंय किंवा मुलांनी असं खेळायला पाहिजे वगैरे?
2: पहिला आमची म्हणजे प्रेसी झाली, त्याच्यानंतर मला वाटतं SSCA बरोबर झाली. SSCAची टीम आमची टफ होती कारण ते बरेच लीग जिंकले होते SSCAची टीम. त्यानंतर मला वाटलं नव्हतं, अपेक्षित नव्हतं की SSCAची टीम आम्हाला म्हणजे असं वाटतं की हरवेल, पण आमचे मुलं इतके चांगले खेळत ना त्या टीमला हरवलं, त्यामुळे मी खूप आनंदी झाली. आणि शेवटी बिंदास होती की आमचीच टीम जिंकेल असं, पण लास्ट मोमेंटला थोडासा इश्यू झाला आणि मायनस झाले आमचे काही पॉईंट्स.
1: तुम्ही ओमकार, तुम्ही एक दादा टीमला हरवलं जो संभाव्य विजेता असू शकत होता तो संघ, पण एका मोठ्या संघाला हरवल्यानंतर कॉन्फिडन्स वाढायच्या ऐवजी कुठे असं खटकलं का की बाय फ्लूक आपण यांना हरवलंय वगैरे असं काही झालं का?
0: नाही, असं तर काही नाही. म्हणजे आमची देखील टीम अशी रेग्युलर क्रिकेट खेळत आली आहे, भले अंडर क्रिकेटमध्ये तेवढं नाही खेळले आहेत पण रेग्युलर क्रिकेट खेळत आलो आहोत. सो आम्ही आमचे म्हणजे जे गेम आहे त्याच्यावर आम्ही आमच्या कॉन्फिडन्सवर होतो की आपण चांगलं क्रिकेट खेळूया. सो त्याच्यावरती आम्ही होतो की आणि चांगल्या टीमला ऑफकोर्स हरवल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडंट येतोच की आपण चांगल्या टीमला जर का हरवू शकतो तर आपण टुर्नामेंटही जिंकू शकतो. सो आम्ही तोच कॉन्फिडंट कॅरी केला, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नव्हतो, बट आम्ही त्या याच्यात होतो की आपण जसं खेळत आलो आहोत तसंच अजून थोडं अजून चांगलं खेळून चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊन फायनल जिंकूया. फायनलला काही थोडंसं कमी पडलं, शेवटला 1 बॉलमध्ये 2 रन पाहिजे होते तेव्हा त्यांच्या बॅट्समॅनने एक चांगला शॉट मारला आणि 2 रन त्यांचे पूर्ण झाले, पण चांगलं म्हणजे एकंदरीत एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळालं आम्हाला.
1: तू उल्लेख केलास की शेवटच्या बॉलपर्यंत फायनल सामना किंवा अंतिम सामना रंगला, तर फायनलसाठी जी कुठली समोरची टीम होती त्यांच्या अगेन्स्ट वेगळी

0: स्ट्रॅटेजी तयार केलेलीच.
1: हो, म्हणजे त्यांची टीम बघायला गेलो, त्यांची टीम खूप चांगली होती. सो त्यांच्यासाठी आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी, म्हणजे आम्ही बघत आलो त्यांचा गेम, आम्ही स्टडी करत होतो की त्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत ते कोणत्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला येतात, कोणते मिडलला कोणते चांगले बॅट्समॅन येतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडी बॉलिंग चेंज केलेली, की जी मुलं पहिली बॉलिंग टाकत होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये वगैरे, त्यांना आम्ही थोडं थांबवलेलं. आम्ही स्ट्रॅटेजी चेंज केली की ह्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत त्या टायमाला आम्हाला चांगले बॉलर्स काढायचे होते. सो आम्ही त्यांचे जे लास्ट गेम होते ते गेम स्टडी देखील केले थोडे, की कसे हे लोकं कोणत्या पेअरने बॅट्समॅन पाठवतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडे स्ट्रॅटेजिक चेंजेस केलेल्या.
0: तुरस्कर मॅडम आणि ओमकर, तुम्हाला आता दोघांनाही एक सामायिक प्रश्न, की इंडोर क्रिकेटचं भवितव्य काय, लोकांनी याकडे आकर्षित व्हावं म्हणून तुम्ही काय आवाहन कराल?
1: मेजरली मी तर बोलेन की हा खूप चांगला स्पोर्ट आहे, खूप म्हणजे वेगळा स्पोर्ट आहे. म्हणजे इंडियामध्ये बघायला क्रिकेटचं क्रेज तर आहेच, तसं वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्रिकेट ऑलरेडी चालू आहे, लेदर बॉल क्रिकेट चालू आहे, टेनिस क्रिकेट चालू आहे, तसंच इंडोर क्रिकेटही आहे. म्हणजे वेगळा फॉर्मॅट आहे, वेगळे रूल्स आहेत. जसं जसं हे स्पोर्ट पुढे प्रसिद्ध होईल तसं जसं मुलांना आवडेल. म्हणजे आम्ही देखील फर्स्ट टाईम खेळलो पण सगळ्यांना खूप आवडला गेम. सगळे तेच बोलत आहेत की अजून पुढे कधी असेल टुर्नामेंट, सगळे खेळायला रेडी आहेत. सो असं जसं जसं हे मोठं होत जाईल, लोकांच्या नजरेत येत जाईल, लोकं खेळायला चालू करतील, तसं तसं त्यांची आवड निर्माण होईल, तर स्पोर्ट खूप पुढे जाईल.
0: मॅडम तुमचं मत काय?
2: माझं मत असं आहे की हा खेळ आपल्या इंडियामध्ये आता सुरुवात झालेली आहे, 2 मेयर कप झालेले आहेत, पण याच्या आधी 10 देशांमध्ये हा गेम खेळला जातो. जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका, सिंगापूर, UAE, अमेरिका व कॅनडा, ह्या देशांमध्ये ह्याची म्हणजे हा गेम खूप प्रमाणात खेळला जातो. याचे वर्ल्ड कपसुद्धा होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पण हा गेम प्रसारित मोठ्या प्रमाणात व्हावा. आणि इंडोर क्रिकेट हा इतर आउटडोर क्रिकेट आहेत तर जसं प्रसिद्ध आहे तसा हा आम्हाला मोठा करायचा आहे. आणि मला वाटतं आता इथून पुढे आम्ही मोठा करायचा प्रयत्न करू.
0: तोरसकर मॅडम, ओमकार, आजच्या क्रीडा विश्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे मी तुमचा आभारी आहे. क्रीडा रसिको, आता आपण घेऊयात मुंबईत घडलेल्या क्रीडा विश्वातील काही ठळक घडामोडींचा आढावा. नुकतीच 34वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा पार पडली. LIC चा पुरस्कार लाभलेला या सामन्याचा अंतिम फेरीचा सामना रविवारी खेळवण्यात आला. अंतिम फेरीत चर्चगेट सेंटरने ठाणे केंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. मुंबई क्रिकेट संघटनेची 14 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा HDFC परिवर्तन चषक स्पर्धा देखील आत्ताच पार पडली. या स्पर्धेत निखिल अहिवारच्या नाबाद 123 धावांच्या खेळीमुळे गावस्कर संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. गावस्कर संघाने या स्पर्धेत सर्वाधिक 9 गुणांची कमाई करत निर्विवादपणे आपलं वर्चस्व राखलं. तर क्रीडा रसिको, क्रीडा विश्वाचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया क्रीडा विश्वाच्या पुढच्या कार्यक्रमास. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी, धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकली. बरे तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

0: अशी आमची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.
1: रसिकहो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमी भाव 1,580 प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय काल झाला. भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्याऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDS मध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत.

तसं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागावाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मव्यामध्ये जागावाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे. मात्र सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात CBI आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी CBI केली आहे. गेल्या वर्षीच्या MHCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं.
यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं.

0: झालं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एच एस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21 21-12 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5 स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20 19-21 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूरवारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सायंकाळचे 7:50 होत आहेत.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 मन की बात.
3: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
4: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
3: वाह,
4: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
3: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आपकी

0: जोशी, अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
1: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळीदरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे. 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळीबाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना हे खूप महत्वाचे आहे. त्या निमित्तानेही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छता गृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं किंवा मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनिवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करू.

0: देतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरल्या जायचे किंवा सॅनिटरी पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन्स, पिरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. पण ती कुठली पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 त्रासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ॲबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसात स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातो, लघवीला जरी जातो, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचं आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासामध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तो पूर्णपणे कोरडा होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका असतो?
0: आपण जर स्वच्छता ही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असतो ना, ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा, हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं. तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी स्मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो RTA त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाहीत. आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे. वॉशरूम स्वच्छतागृहे जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाही आहे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाही. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश येणं असेल, पुरळ येणं असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम म्हणजे TSS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत कप किंवा टॅम्पॉन्स असेल, तर त्यांनी पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे?
0: सर्वप्रथम तर मी म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे, टॅम्पॉन्स म्हणजे परत वापरणारे, आपण पिरियड पॅन्ट आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट, सगळेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली ती महिला दिवसाला 30 रुपये रोजदानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते. आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लव्हली टू बी ऑनेस्ट. पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर विवाहित मुली असतील तर मग त्या पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का? पण वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHO वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतो तर कापड वापरणं सुरक्षित आहे, पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्य तर तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात, किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्सचे कपडे वापरतात, काय तर मग वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये, कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे, किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे उन्हाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात, किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरंचसं इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूम मध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. तर ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे की पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते?
0: नक्कीच, मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडस बॉईल करून ते पाणी पिलं तर त्यांनी आपल्याला ओटी पोटाला थोडा आराम मिळू शकतो, किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कपड गुंडाळून त्यांनी जर शेक घेतला त्यांनी पण हलकस व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गुळवण हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्यांनी पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे, मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळ असेल, डाळी, भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव आहे की ज्या क्रॅम्स आपल्याला येतात ना किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरंच जातं अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं ओटीपोटामध्ये, ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ते शक्यतोवर टाळावे. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेतं आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं हे गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात. हे कारण सांगितलं जातं त्याच्यामध्ये काय, कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत, पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदी, मी तर म्हणाले 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशु गुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू. जे आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त कुजबुजला जातो आहे, यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्या की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिनधास्त बोललं असतं ना कट्ट्यावर बसून तर हा माझी ह्यावेळेस पिरियड 6 तारखेला आहे, 7 तारखेला आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा. त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्व्हॉल्वमेंट असू शकतं, रोल कसू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदर आणि बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी, तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना, मग ती बाहेर

तर त्यांना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असलं पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक.

0: माध्यमातून आहे. जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे, आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतो आहे. तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहेत. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटीला धरून म्हणजे त्यांची काळजी घेताना म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील त्यांचे म्हणजे पाळतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. माझा आभार, माझा शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या माझं आवार माझं शिवार ह्या कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपलं स्वागत करतो. आज बुधवार, भारतीय सौरदिनांक 6 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 27 मे 2026. मंडळी, आज हॅलो शंका समाधान, आपल्या शंका निरसन करण्याचा दिवस. आज आपण भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी या संदर्भातील मौलिक मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. तज्ज्ञ आहेत डॉक्टर मीनाक्षी केळुसकर. सूत्रसंचालन स्वप्निता शिंदे यांनी केलेलं आहे. सादर करते रोशन जाधव. ऐकूया तर कार्यक्रम हॅलो शंका समाधान.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या शंका समाधान या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी. आणि यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी असलेल्या प्रादेशिक कृषी संशोधन विभागातल्या कनिष्ठ वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉक्टर मीनाक्षी केळुसकर मॅडम. आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सगळ्यात आधी बियाण्यांचं काय महत्त्व आहे?
2: भात बीजोत्पादनासाठी बियाण्याचे अत्यंत महत्त्व आहे. शुद्ध बियाणं हे आपल्याला उपलब्ध होणं ही काळाची गरज आहे. भात उत्पादन ज्यावेळी चांगलं करण्याचं म्हटलं तरी शुद्ध बियाणं हे कसं तयार होईल हे आपण आधी पहिल्यांदा पाहावं लागेल. जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे संत तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे जर आपण शुद्ध बियाणं वापरलं तर नक्कीच शुद्ध बियाण्याचं भात बीजोत्पादन हे करू शकतो. आणि हे बियाणं करण्यासाठी सर्व कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, महावीज जी बियाण्याची कंपनी आहे असे सर्व आमचे सहकारी हे कार्यरत असतात. आणि हे बियाणं हे योग्य जातीचे आणि शुद्ध नसेल तर उत्पादनात आपल्याला घट आढळते. म्हणून आपण शुद्ध बियाणं हे वापरलं तर त्यासाठी योग्य खत औषध पाणी दिलं तर त्यानुसार भाताचं उत्पन्न हे चांगलंच आपण मिळू शकतो.
1: बरं, बियाण्यांचे प्रकार कोणकोणते आहेत?
2: प्रमुखतः भात बियाण्याचे प्रकार हे 5 आहेत. पहिलं बघितलं तर मूलभूत, पैदासकार, पायाभूत, प्रमाणित आणि सत्यतादर्शक हे 5 प्रकार आहेत. पहिलं बियाणं म्हणजे मूलभूत. मूलभूत हे बियाणं हे भात पैदासकार तयार करत असतो. आणि हे भात पैदासकार आपलं संशोधन केंद्र त्या आपल्या अधिपत्याखाली मूलभूत बियाण्यांपासून नवीन जात तयार करतो. त्यावेळी भात पैदासकार बियाणं ज्यावेळी तयार करतो त्या मूलभूत बियाण्याचा वापर करतो. आणि हे सर्व देखरेख जी असते पेरणीपासून कापणीपर्यंत ही या भात पैदास विभागामध्ये भात पैदासकारच्या देखरेखीखाली सर्व तयार केलं जातं. आणि दुसरा जो प्रकार आहे पैदासकार बियाणं, हा पैदासकार बियाणं हे पण भात पैदास ह्या केंद्रावरच केलं जातं. आणि कृषी विद्यापीठ जे संशोधन केंद्र आहेत भात संशोधन केंद्र त्यामध्ये एक भात संशोधन केंद्र कर्जत येथे आहे मुख्य.

0: भात शोषण केंद्र पनवेल येथे खारलँड म्हणजे खास जमीनमध्ये जे भात उत्पादन केलं जातं त्याचं संशोधन केलं जातं. तसेच रत्नागिरी इथे ही उपभात केंद्र आहे. असे केंद्र आहे त्या ठिकाणी भात पैदासकार बियाण्याची उत्पादन केलं जातं. आणि ज्यावेळी पैदासकार बियाणं तयार करतो हे 100% शुद्ध असतं. आणि ज्यावेळी आपण पॅकिंग करतो 10 किलोच्या कापडी पिशवीमध्ये आपण करतो बीज प्रक्रिया केल्यावर तर त्यावर लेबल जे लावलेलं असतं हे लेबलचा रंग हा सोनेरी असतो आणि त्या लेबलवर भात पैदासकरच्या सही असते आणि ते उगवण शक्तीची तपासणी केल्यावरच ते भात बियाणं हे विक्री केलं जातं. आणि भात पैदासकार हा पैदासकार बियाणं हे पायाभूत बियाण्यासाठी हे वापरलं जातं. आता हे पायाभूत बियाणं त्याचं बीजोत्पादन करायचं म्हटलं तर जी महाबीज कंपनी आहे असे विविध कंपनी आहेत कृषी विभाग आहेत यांच्या मार्फत हे भात पायाभूत बियाणं याचा प्रोग्राम आपण शेतकऱ्यांच्या शेतावर घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी जे लागणारं शुद्ध बियाणं आहे हे भात पैदासकारांकडनं ते घेतले जातं पैदासकार बियाणं. आणि त्यानुसार पायाभूत बियाणं हे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी पुणे ह्या आपल्या डिव्हिजनसाठी कोकणसाठी आहे जे पुण्याला त्याचं मुख्यालय आहे आणि त्याचं वरचीचं मुख्यालय हे अकोला इथे आहे. तर त्याच्या देखरेखीखाली त्यांचं अधिकारी कृषी अधिकारी येतात पेरणीपासून कापणीपर्यंत ही पूर्ण देखरेख ही पायाभूतची होत असते. आता पायाभूत बियाणं म्हटलं तरी आपण केंद्रावर पण होऊ शकतं आपलं संशोधन तसेच शेतकऱ्याच्या शेतावरही होऊ शकतो. ते पण महावीज जी कंपनी आपली आहे ना तर त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलं जातं. पण यंत्रणा ही एकच असते जिल्हा बीज प्रमाणीकरण पुणे त्यांच्या देखरेखीखाली मग त्यांना तो पॉवर दिलेली असते की ते शुद्ध बियाणं करण्यासाठी काय काय प्रोसिजर करावे लागतात आणि जर त्यांचा रिझल्ट नापास झाला तर ते रिजेक्ट पण करू शकतात. आणि त्यानंतर प्रमाणित बियाणं आहे ते पण त्यांच्या देखरेखीखाली केलं जातं. आणि दुसरं म्हणजे सत्यदर्शक जो आहे हा जो प्रकार आहे तर कृषी विद्यापीठ कृषी विभाग यांच्या मार्फत आपण शेतकऱ्याच्या शेतावर हे घेऊ शकतो आणि ट्रुथफुल त्याला म्हणतात तर ते बियाणं हे इझिली अवेलेबल शेतकऱ्यांना होऊ शकतो.
1: हॅलो, आजच्या शंका समाधान कार्यक्रमात आपलं स्वागत. तुमचा प्रश्न विचारा.
0: तुम्हाला भात बियाणं कर्ज 3 हे उपलब्ध होऊ शकतं का असं विचारायचंय का? तर भात बियाणं जे कर्ज 3 आहे हे नक्कीच तुम्हाला भात बियाणं मिळू शकेल. जर तुम्हाला खरीप हंगामामध्ये भात बियाणं घ्यायचं असेल उत्पादन तर तुम्हाला 15 मेपासून भात जातीच्या सर्व कर्ज 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा ज्या विविध कर्जतल्या ज्या उत्पादित झालेले बियाणे हे नक्कीच तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. पण 15 मेपासून विक्री सुरू होईल.
2: कर्ज 3
0: जी व्हरायटी आहे ही खूप चांगली व्हरायटी आहे. जरी तुम्ही पावसात लावलात वर्कर्समध्ये लावलात मळ्या शेती जरी लावलात तरी जास्तीत जास्त उत्पन्न ही येऊ शकते. हे थोडं जाड दाण्याचा प्रकार आहे यामध्ये बोल्ड व्हरायटी आहे आणि उत्पन्न पण जास्तीत जास्त मिळू शकतं. आणि जाड व्हरायटी असल्यामुळे ते जास्तीत जास्त वजनही तुम्हाला ते भरू शकतं. आणि जी लोकप्रिय व्हरायटी आमची आहे कर्जत 3 हे सर्व विभागामध्ये कर्जत तालुका म्हणा सर्व जिल्ह्यामध्ये कर्जतीला खूप मागणी आहे आणि त्याची भाकरी भात दोन्ही चांगलं होतं.
1: कोकणासाठी भात बियाणं नियोजन कसं केलं जातं?
0: कोकणासाठी भात बियाणं नियोजन करायचं म्हटलं तरी पूर्ण कोकणसाठी ज्यावेळी आपण लागवड भाताची करतो तर जवळपास 370,000 हेक्टरच्या आसपास तरी पूर्ण क्षेत्र हे आपण भाता ह्या पिकाखाली घेतलं जातं. आणि यामध्ये 5 जिल्हे ठाणा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत तर ह्या जिल्ह्यामध्ये आपण पूर्ण भाताची लागवड ही जास्तीत जास्त केली जाते आणि त्यामध्ये रायगड जिल्हा हा टॉप मोस्ट आहे. ते भात रब्बी आणि उन्हाळी आणि पावसाळी ह्या दोन्ही हंगामामध्ये भात घेतलं जातं. आणि त्यासाठी आपल्याला जे कोकणामध्ये वर्कर्स जमीन जे म्हणतो जिथे आपण कमी पाणी राहतं तिथे आणि पाणथळ जमीन त्यानुसार आपल्या संशोधन केंद्राकडनं विविध भात जाती ह्या उपलब्ध करून केले जातात. आणि त्यासाठी आपल्याला हळव्या जाती ज्या आहेत ह्या 40%, नंतर निम गरव्या 40% आणि गरव्या 20% अशा भात जातीची आवश्यकता असते.
1: हॅलो,
3: नारायण लक्ष्मी गोरे, मी रायगड तालुका खालापूर मध्ये
1: आजच्या शंका समाधान कार्यक्रमात आपलं स्वागत. तुमचा प्रश्न विचारा.
3: माझी शेती आहे तर माझ्या ते बियाणं हवंय. म्हणजे कसं आहे पावसाळ्यामध्ये जास्त पाणी असतं आणि पाऊस ज्याला ती कमी होते, या शेतीसाठी कोणतं बियाणं आपल्याकडे अवेलेबल आहे का?
0: नमस्कार. भात जातीसाठी जिथे जे आपण मळे शेती जी आहे जिथे जास्त पाणी आहे तिथे तुम्ही कर्जत 2 लावू शकता, कर्जत 8 ह्या ज्या व्हरायटी आहेत तर त्या व्हरायटी ज्या आहेत

0: गरव्या, तर त्या तिथे लावू शकता, तिथे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न नक्कीच मिळू शकतो.
1: मॅडम त्याचा कालावधी कसा आहे, म्हणजे ते
0: कर्जत 2 कर्जत 8 ह्या जे कालावधी जो आहे 140 ते 145 दिवस ह्या कालावधीचे जे जाती आहेत त्या तुमच्या तिथे योग्य जमिनीत त्या लागू शकतात आणि लागवड करू शकून आपण तुम्ही उत्पन्न जास्त घेऊ शकता.
1: आणि त्याच म्हणजे प्रमाण कसं आहे, म्हणजे की बाबा खताचं वगैरे कसं काय काय तिथं, म्हणजे जर मशागत करायची झाली तर.
0: आता आपण भात लागवड केलं तर जनरली आपण 150-50 किलो प्रति हेक्टर ह्या प्रमाणाप्रमाणे केलं जातं त्यामध्ये, पण त्यामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, मिरोटा पोटॅश हे वापरलं जातं. पण तुमच्या जर गाळाची शेती असेल तर त्यात जमिनीचा उतार बघून, कारण काय होतं जमिनीचा उतार असू तर सगळं खताची मात्रा आपण दिलेली खाली वाहत येऊन तिथे त्याचा परिणामही त्याचा दुष्परिणाम असू शकतो. त्यामुळे पाण्याची लेवल ही योग्य असणे गरजेचं आहे. आणि जिथे वर्कर्स असेल तिथे तुम्ही कर्जत 184 असं लावू शकता, कर्जत 3 कुठल्याही याच्यामध्ये लावू शकतो, ती पॉप्युलर व्हरायटी आहे. पण जिथे पाणी साठलेलं असतं तिथे तुम्ही 2-8 ह्या ज्या व्हरायटी आहे ह्या लावू शकता तुम्ही.
1: कर्जत 3चा कालावधी काय आहे?
0: कर्जत 3चा जो कालावधी आहे तो 105 ते 110 दिवसापर्यंत, ही अर्ली व्हरायटी आहे. आणि कर्जत 3 कुठेही लावलात, जरी तुम्ही मळे शेतीत लावलात, वर्कर्स जरी लावलात, तरी ती किती पाऊस पडू दे, कमी पडू दे, जास्त पडू, तर ती कर्जत 3 व्हरायटी ही चांगलेच उत्पन्न देते.
1: आणि रोपावाटीचा समजा आमच्याकडे आता कोकणामध्ये कसं आणि भाजणी करतो त्याच्या पद्धतीत केलं तर चालेल का त्याच्यावरती कर्जत 3 करायला घेतलं तर?
0: ज्यावेळी रोपवाटिका बनवतो ही गादी वाफ्यावर जर बनवली आपण तर त्यामध्ये कसं आपण लाईनने बियाणं पेरून त्याची रोपं व्यवस्थित तयार होतात आणि त्या रोपाची जी वाढ असते सुरुवातीची ही खुसखुशी होऊन त्यांची जी रोपं आहेत ती ऍक्टिव्ह असतात. आणि आपण 21 दिवसाचं रोप झालं की ते आपण लावायचं आणि त्यानंतर जे युरियाचं खत जे 2 हप्ते असतात, जे लावण्याच्या 1 हप्ता द्यावा 25%, नंतर दुसरा हप्ता जो आहे तो 15 दिवसांनी द्यावा, असं जे वेळोवेळी जे लागवड करताना खताची मात्रा ही वेळीच जर दिली तर चांगलं उत्पन्न देऊ शकतं. पण ज्यावेळी आपण खत बियाणं आणि जी औषधे आहेत म्हणजे कीड म्हणा किंवा रोग ह्याचं जर नियोजन तुम्ही केलात आणि लागवड ही वेळीच व्हायला पाहिजे, कारण जर लेट जर लावली तर तुम्हाला स्टेम बोरचे पण हे होऊ शकतं अटॅक वगैरे, त्यामुळे लागवडीची रोप वाटिका ही सुरुवातीपासून जर नियोजन करूनच तुम्ही केलात, जर बियाणं जर शुद्ध बियाणं घेतलं तरच शुद्ध रोपं तयार होतील आणि जर ती वेळेत लावली तर ती वेळेत लावणी करून वेळच वेळी फ्लावरिंग होऊन नंतर त्याची ग्रेन फिलिंग होऊन कापणीसाठी पण योग्यच वेळी तयार होतो आणि पीक हे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकतो.
1: उत्पन्नाचं कसं आहे त्याचं गुंठ्याला कसं काय येते? कर्जत 3 जर घ्यायचं झालं तर
0: कर्जत 3 आपण जर घेतलं तर 30 ते 40 किलो तरी तुम्ही त्या बियाणं वापरलं तर तुम्हाला त्याचं उत्पन्न 40 ते 50 क्विंटल घेऊ शकतो. आता आपण जर कॉम्पिटिशनमध्ये जर शेतकरी असले तर त्यामध्ये 50-60 क्विंटलच्या वरही काही शेतकऱ्यांनी ते उत्पन्न घेतलेलं आहे, योग्य नियोजन करू. कारण असं कॉम्पिटिशनमध्ये जे संकल्पना ज्या आहेत कृषी विभागामार्फत तर कर्जत 3 व्हरायटीमध्ये चांगलंच त्यांनी घेतलेलं आहे. तसंच संकरित जे भात पण आहे सह्याद्री त्याचं पण 70-70 क्विंटल घेतलेलं, पण उत्पादित जे प्रगतशील शेतकरी आहेत ते त्यांनी घेऊन दाखवलेलं आहे. पण पेरणीपासून कापणीपर्यंत मात्र योग्य नियोजन घ्यायला पाहिजे आपण.
1: ठीक आहे, आणखी
0: कोणकोणत्या कर्जत च्या ज्या व्हरायटी ज्या आहेत संशोधन केंद्राच्या त्यामध्ये कर्जत 2 आहे, 8 आहे, आपण म्हणजे मळे शेती किंवा गरव्या, त्यानंतर आपलं कर्जत 3 कर्जत 7 हे अर्ली व्हरायटी म्हणजे हळव्या जाती आहेत, त्यानंतर कर्जत शताब्दी आहे, ट्रॉम्बे कर्जत कोकण महान ही नवीन जात आहे, त्यानंतर संकरित ज्या भात आहेत सह्याद्री, सह्याद्री 1, सह्याद्री 2, 3, 4 हे एक काळी आपण म्हणतो ते पण भात जाती ह्या भात संशोधन केंद्र कर्जत इथे उपलब्ध आहेत. म्हणजे एकूण 14 व्हरायटीचं बियाणं इथे प्रोसेस केलं जातं आणि विविध विभागाकडनं जशी मागणी येते त्याप्रमाणे उपलब्ध करून दिलं जातं. आणि जसं ॲडव्हान्समध्ये जर बुकिंग केलं तर त्याप्रमाणे आम्ही जर ते उत्पादन वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जर काही शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा म्हणजे जसं आपण ग्राम बीजोत्पादन ही संकल्पना आहे, जर हे बीजोत्पादन तुमची मागणी जास्त असेल तर आम्ही ते बीजोत्पादन आमच्या भात पैदासकरांच्या देखरेखीखाली शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही भात बियाणं शुद्ध बियाणं देतो आणि पेरणीपासून लावणी नंतर भेसळ काढणं खत देणं ह्या ज्या आंतर कार्य आहेत पीक संरक्षणच्या त्या देखरेखीसाठी केलं जातं आणि ते भात बियाणं उत्पन्न चांगलं करून ते आम्ही विकत घेतो शेतकऱ्यांकडनं आणि प्रक्रिया करून ते विक्री केलं जातं. जसं आमच्याकडनं मागणी असेल त्याप्रमाणे आम्ही उत्पादनाचं नियोजन हे वाढवतो. कर्जत 3चे फुटवे हे जास्तीत जास्त येतात. शेणखत जर वापरलात रोप

0: केलं थोडं, त्यानंतर लावणी चवी आणि गिरी पुष्पणी, तर फुटवे भरपूर येतात त्याला. आणि ती जाड दाण्याचा भात प्रकार असल्यामुळे त्याचं वजनही तुम्हाला जास्त भरतं.
1: आम्ही बाहेरून काय बियाणं घेतो ना, तर काही कळायला त्यांचे वेगवेगळे व्हरायटी असतात, पण ते रोगाला जास्त जास्त प्रमाणात आहे त्यांचं. हे असं नाही होणारी जात कोणती आपल्याकडे की रोग नाही येणारे सारखे, म्हणजे
0: रोग न येणारे कर्जत 3-7 या सगळ्याच व्हरायटी, कर्जत 3-7, आता नवीन मराठी आपली रत्नागिरी 8, ही तर अतिप्रिय आता अजून झालेली आहे. आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर 5-6 राज्यामध्ये रत्नागिरी 8 ला मागणी आहे, तिथे उत्पादन केलं जातं. दुसरी लाल भात जी आहे रत्नागिरी 7, ही पण शेतकऱ्यांच्या पसंतीची आहे, त्याची पण मागणी आहे. त्यानुसार सुद्धा आम्ही रत्नागिरी 7, रत्नागिरी 8 ह्या दोन्ही भात जातीचं आणि कर्जत 3-7 आणि कोकण संजय, कोकण संजय सुद्धा ती लांब लोंबी आहे, त्याची दाणा पण चांगला आहे, ती पण लोकप्रिय आता होत आहे ही नवीन जात. तर त्याचं उत्पन्न हे आम्ही गावागावात आता आमच्या देखरेखीकडे वाढवत आहोत. आता एका गावात एक व्हरायटी अशी एक संकल्पना आहे, एक गाव एक जात, तर ती पण संकल्पनेनुसार आम्ही भात बीज उत्पादन ही ग्राम पातळीवर वाढवत आहोत. कृषी विभागाच्या मार्फत सुद्धा काही व्हरायटी आम्ही तिथे शेतकऱ्यांच्या शेतावर घेत आहोत आणि ग्राम बीज उत्पादन ही आमच्या देखरेखीखाली हे उत्पन्न घेत आहोत.
2: धन्यवाद. बीज प्रमाणीकरण अंतर्गत उच्च दराचं बियाणं याबाबत किती साली कायदा झाला?
0: बीज प्रमाणीकरण अंतर्गत हे उच्च दर्जाचं बियाणाचा जो कायदा झालेला आहे तो 1966 हा कायदा झाला आहे.
2: आणि प्रमाणीकरणाचं कार्य जे आहे ते कुठल्या संस्थेमार्फत होतं?
0: जे बीज प्रमाणीकरणाचे मुख्य जे कार्य आहे हे महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा ह्या संस्थेमार्फत होतं आणि याचं मुख्यालय हे अकोला येथे आहे.
2: बरं, बीजोत्पादन कार्यक्रमातले महत्वाचे टप्पे कोणकोणते आहेत?
0: ज्यावेळी आपण भात बीजोत्पादन घेतो तर त्यासाठी महत्वाचे टप्पे काही आहेत, त्यामध्ये पहिलं म्हणजे ज्या बीजोत्पादन नियोजन करतो कार्यक्रमाचं की आपण भात बीजोत्पादन हे कसं घ्यावं, त्यासाठी जो सोर्स असतो बियाण्याचा की कुठून बियाणं आपल्याला उपलब्ध होईल आणि ते बियाणं घेताना हे शुद्ध बियाणं आहे का, तर आपण घेताना जी संस्था असते भात बीजोत्पादन त्याच्याशी शेतकरी संपर्क साधतात आणि त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याच्या शेतावर घेताना पायाभूत बियाणं किंवा सत्यदर्शक बियाणं हे घेतलं जातं. पहिलं म्हणजे पायाभूत बियाणापासून आपण ट्रुथफुल घेतो किंवा सत्यदर्शक बियाणं घेतो, हे सोर्स जे आहेत हे आमच्याकडनं अवेलेबल, म्हणजे भात ससून केंद्र कर्जत इथून कर्जतच्या व्हरायटीचं घ्यायचं असेल बीज उत्पादन तर आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो. आणि त्यासाठी महाबीज जी कंपनी आहे तर त्या कंपनीमार्फत त्यांच्याशी आमचा असे करार झालेला असतो आणि महाबीज काय करतं की महाबीज आणि कृषी विभाग यांचा दोघांचा समन्वय साधून त्याप्रमाणे निवडक जे शेतकरी आहे प्रत्येक गावात हे भाताचं बियाणं हे उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याचं उत्पादन ते त्यांच्या अधिपत्याखाली घेतलं जातं.
2: बरं,
0: आणि त्यासाठी प्रत्येक बियाणाचं ते ज्यावेळी थ्रेशिंग होतं कापणीनंतर ज्यावेळी झोडणी होतं तर ती मळणी झाल्यानंतर त्याचं बियाणं नमुना घेऊन त्याची उगवण शक्ती घेतली जाते आणि उगवण शक्ती जर ओके असेल तरच ते बियाणं हे विक्रीसाठी ते त्या उपलब्ध करून दिलं जातं. आणि ते जर खराब झालं एखाद्या रोगामुळे किंवा किडीमुळे तर असं बियाणं ते तिथे रद्द करण्याचे अधिकार त्या संस्थेला असतं आणि ते बियाणं आपण त्या प्रक्रियेमध्ये म्हणजे बीजोत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही.
2: बीज प्रमाणीकरणातले विविध टप्प्यांचा कालावधी किती असतो त्याबद्दल सांगा.
0: आता बीज प्रमाणीकरणाच्या कालावधीमध्ये आता दोन हंगाम जे आहेत, एक खरीप हंगाम आणि दुसरा रब्बी हंगाम. तर खरीप हंगामामध्ये ज्यावेळी आपल्याला घ्यायचं असतं बीजोत्पादन तर त्यासाठी 15 एप्रिल पासूनच ते नियोजन केलं जातं की भात बीजोत्पादन जे आहे हे केण्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत बियाणं पोहोचवण्यासाठी ते बियाणं हे एप्रिल मे ह्या महिन्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण जूनमध्ये पाऊस पडला की पहिल्या आठवड्यातच शेतकरी आपला पेरणीची सुरुवात करतो.
2: बरोबर,
0: तर त्यासाठी आपल्याला एप्रिल मे हे आपलं जे महिने आहेत हे महत्त्वाचे आहेत तर त्यावेळी आपण खरीप हंगामासाठी ते उपलब्ध करून देणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ते नियोजन केलं जातं की एवढ्या एवढ्या कालावधीत हे बियाणं ह्या तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून द्यावं. तसंच रब्बी हंगामामध्ये सुद्धा आपण सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत कापणी जाते परंतु आपल्याला पाणी नियोजन हे डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळाल्यावर रब्बीचं नियोजनासाठी भात बियाणं ते नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. म्हणजे हळव्या ज्या जाती आहेत ह्या हळव्या जाती म्हणजे कर्जत 184 म्हणा कर्जत 3 ह्या भात जाती ह्या रब्बी हंगामामध्ये हे उपलब्ध करून देतो. आणि यासाठी स्तोत पडताळणी करणं उगवण शक्ती करणं ह्या ज्या महत्त्वाचे जे टप्पे आहेत हे पूर्ण करून लवकर लवकर या संस्थेमार्फत किंवा कृषी विभागामार्फत किंवा कृषी विद्यापीठामार्फत हे केले जाते आणि त्यानुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून बियाणं दोन्ही हंगामात देऊ शकतो आपण. तसं नियोजन आपण करायला पाहिजे.
2: नमस्कार, आजच्या शंका समाधान या कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
0: हा नमस्कार.
3: मी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र शासन शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त आहे मी.
2: बरं.
3: डहाणू नरपड येथून मी बोलतो. मॅडम, भात उत्पादनामध्ये आता थोडं प्रॉब्लेम थोडा यायला लागलाय, कमी उत्पादित झालेलं आहे. तर असं हवामानाच्या इफेक्ट असेल का काय ते सांगताना काय माहित पडत नाही.
0: भाताच्या शेती ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आता क्लायमेट चेंज म्हणजे हवामानामधला बदल हा होतच राहतो, पण त्यासाठी या भात जाती ज्या आपल्या आहेत कर्जतवण, तर त्यासाठी भात लागवड जी आहे ती भात लागवडीमध्ये कर्जत 3 आहे, 5 आहे, 6 आहे. तर ही जी पिकं आहेत ह्या जातीची, ही जरी हा भरपूर पाऊस जरी पडला तरी उत्पन्न जास्तीत जास्त देऊ शकतात. तर त्यामध्ये म्हणजे असं लॉजिंग होत नाही, स्टँडिंग राहून तेवढं उत्पन्न तुम्ही जर लागवड केलात तरी ती होऊ शकते. जरी तुमचं ढगाळ वातावरण जरी असलं, जरी जास्त ऊन असलं, तरी कर्ज 7, कर्ज 3, कर्ज 2 ह्या व्हरायटी तुम्ही जर लावलात भात जातीच्या, तर नक्कीच उत्पादन जास्तीत जास्त तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे क्लायमेट चेंज हा आता होतच राहणारच आहे, कारण वर्षभर आता पाऊस पडतच आहे. आणि त्यासाठी आपण हे असं हे नियोजन करणं, आणि ही आपण ज्यावेळी लागवड करतो, जर समजा पाऊस जर पडला आणि जर समजायला कीड किंवा रोग जर त्यावेळी आपल्याला आढळलं तर वेळेस त्यावेळी फवारणी घेणं गरजेचं आहे.
3: तर असं त्याच्यामध्ये आपण भात लागवड करतो आणि सर्वरंभाने आपण करत असेल तर त्याच्यामध्ये फुलझाडं लावले तर काही कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल?
0: फुलझाडं आता असं भात लागवड करताना आपण कसं लावणी करतो, त्या लावणीच्या प्लॉटमध्ये आपण फुल लागवड करू शकत नाही, पण काही लोक वर्कर्स जी जमिनीमध्ये असतं डोंगरी भागात भात पेरतात तिथं लावतात. पण काय होतं, ज्यावेळी समजा भात लागवड आहे आणि फुलझाडामध्ये झेंडू लावला तर झेंडूमध्ये असं कुज रोग जो आहे फुलांचा, त्यात किडे होतात, मग त्याचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो असं होतं. मग त्यासाठी ते फवारणी करणं गरजेचं आहे.
3: ऍक्च्युली मी केमिकल युज करत नाही, 100% सेंद्रिय शेती फार्मिंग आहे.
0: बरोबर.
3: मी त्याच्यावर गोमूत्र वगैरे पाण्यात डायव्हर्ट करून गोमूत्र वगैरे मारलं तर चालेल का?
0: हा, गोमूत्र मारलं तरी ते नक्कीच चांगला फायदा होईल. त्यामध्ये किती वर्ष सेंद्रिय शेती करते आपण?
3: 2012 पासून करतो मॅडम.
0: 2010 सेंद्रिय शेतीमध्ये हे प्लॉट हा सेंद्रियच ठेवावा लागतो, त्यात केमिकलचा कुठला न वापर करता जर आपण केलं तर चांगलाच त्याच्यात म्हणजे रिझल्ट त्याचे चांगलेच मिळत आहेत.
2: धन्यवाद. भात पिकाच्या बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत?
0: भात बीजोत्पादनाच्या आवश्यक ज्या बाबी आहेत त्यामध्ये जिल्हा प्रमाणीकरण अधिकाऱ्यांकडून जी स्तोत पडताळणी केली जाते भात बियाण्याची, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर जी बियाणं जे आहे हे मान्यता प्राप्त संस्थेकडून खरेदी केलं जातं. आणखी जी पिशवी असते ही कापडी पिशवीमध्येच भात बियाणं पॅक केलं असतं, त्यामध्ये जे लेबलिंग केलं असतं त्यामध्ये हंगाम, कोणी उत्पादित केलेला आहे, कुठल्या वर्षाचं उत्पादित बियाणं आहे, त्यात किती टक्के आर्द्रता आहे, ते 12-14% असावी लागते ती, आणि त्याचं जे उगवण शक्तीचा जो रिझल्ट असतो तो त्याचा काय, ते पास झालेलं असेल बियाणं तरच ते उपयोगी आपल्याला शुद्ध बियाणं ते करण्यासाठी. आणि मोहोर सिलमिन म्हणजे ज्या पॅकिंग असतं त्यावेळी सिलिंग केलेलं असतं त्या बियाणं, जे फोडलेली असतं का म्हणणे, जर फोडलेली बियाणं असेल तर त्यात रोग किंवा काय असे आर्द्रता किंवा दमट बियाणं त्यानंतर रुजवा आलेलं बियाणं असं ते बियाणं होऊ शकतं. त्यामुळे बियाण्याची पिशवी आपण घेताना ते सगळं तपासून घेणं गरजेचं आहे. आणि त्यात ते रिलीज म्हणजे मुक्तता अहवाल हा त्या संस्थेकडनं असेल तरच तो बियाणंही विक्रीसाठी योग्य वेळीस ते उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिले जातं.
2: बरं.
0: बीजोत्पादन ज्यावेळी आपण घेतो हे शेतकऱ्यांच्या मार्फत जर करायचं असेल तर नोंदणी सुद्धा करायची असेल तर समजा एका गावामध्ये शेतकरी संघ आहे तर त्या शेतकऱ्याच्या संघांमध्ये आपण 10 शेतकरी आहे आणि त्यांच्या मार्फत आपल्याला शेतकऱ्यांच्या 5 बीजोत्पादन घ्यायचं असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी पुणे तिथून पूर्णतः तुम्हाला मदत केली जाते आणि त्यांच्या मार्फत ते प्रस्ताव म्हणजे ज्याला जे कुठे आपल्याला उत्पादन घ्यायचंय त्याचे 7-12 पासून किती एरियावर आपण भात बियाणं घेणार, कुठून ते भात बियाणं आपण सोर्स वापरणार ह्यापासून सगळी माहिती त्यांना ती सबमिट करावी लागते प्रपोजल. आणि अर्ज तर भरून द्यावा लागतो शेतकऱ्यांमार्फत जर रजिस्ट्रेशन करायचं असेल, ते आपली रजिस्ट्रेशन हे ज्यावेळी 15 म्हणजे जून जुलैच्या आसपास त्यांचं रजिस्ट्रेशनची नोंदणी फी भरून नॉमिनल असते तर त्यावेळी भरून त्याप्रमाणे करून शेतकरी रजिस्ट्रेशन करून ते भात बीज उत्पादन घेऊ शकतात.
2: बियाणाच्या प्रक्रियेसाठी काय काय आवश्यक बाबी आहेत?
0: भात बीज प्रक्रिया हे ज्यावेळी आपण करतो तर त्यावेळी भात बीज प्रक्रिया केंद्र आता इथे आमच्या संशोधन केंद्रामध्ये बीज प्रक्रिया केंद्र आहे, हे 2008 कार्यरत आहे. भात बियाणं जसं आपलं संशोधन केंद्राचंही प्रक्रिया केली जाते तसंच शेतकऱ्यांचंही भात बियाणं तिथं केलं जातं. तर हे भात बियाणं करताना भात बियाण्यामधलं काडी कचरा जे पळींज असतं हे बाजूला होऊन शुद्ध बियाणं हे ते बाजूला होतं आणि ते शुद्ध बियाणं 10 किलोच्या कापडी पिशवीमध्ये

0: पॅकिंग केलं जातं. आणि ज्यावेळी आपण पॅकिंग करतो तर त्यावेळी थायरम जे बुरशीनाशक आहे ते 25 ग्रॅमची पुडी त्यामध्ये ठेवली जाते आतमध्ये, आणि एक माहिती पत्र असतं की कसं त्याला बियाण्याला चोळावं, काय करावं पेरणीपूर्वी. तर ते हे करून पॅकिंग करून आपण ते पॅकिंग केल्यानंतर पिशवीवर पूर्ण हंगाम लिहिलेला असतो, खरीप समजा 25, आर्द्रता किती, कोणी उत्पादन केलं, प्रोसेस कुठे केलं, आणि त्या पूर्ण प्रोसेसिंगच्या काळात त्यातला भात बियाणं नमुना काढून ते उगवण शक्तीसाठी जे लॅब आहेत तिथं ते पाठवलं जातं, आणि त्याचं ज्यावेळी बियाणं पास झालं जे उगवण शक्ती चांगली आली तरच ते बियाणं हे 15 मे पासून हे विक्री केली जाते. आणि प्रत्येक भात बियाण्याला हे लेबल, जसं पैदास करला पिवळं लेबल, तसं पायाभूतला पांढरं लेबल, तर असं प्रत्येक बियाण्याच्या याला लेबलिंग हे महत्त्वाचं असतं. आणि त्यात सीड टेस्टिंगची तारीख, प्रोसेसिंगची तारीख ही नमूद असते. त्यामुळे आपण ज्यावेळी भात बियाणं खरेदी करायला जातो तर ते ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत, ह्या आपण पाहायला पाहिजे.
1: बीज परीक्षण म्हणजे काय असतं आणि ते कसं करतात?
0: बीज परीक्षण हे प्रयोगशाळेमध्ये केलं जातं, आणि ह्या बीज परीक्षणामध्ये जे शुद्धता त्या बियाणाची आणि उगवण शक्ती हे तपासलं जातं. त्यात मॉइश्चर म्हणजे आर्द्रता हे जे तिन्ही घटक जे आहे हे तपासलं जातं बीज परीक्षण प्रयोगशाळेमध्ये. आणि ते बंधनकारक आहे, कारण ते जर नाही केलं तर आपल्याला शुद्ध बियाणं आहे की नाही हे आपल्याला कळू शकत नाही. आणि हे प्रातिनिधिक नमुना आपण ते त्या साठ्यातून काढून ते नमुना बीज परीक्षण प्रयोगशाळेत दिलं जातं, आणि जो नमुना दिल्यानंतर आपल्याला जवळजवळ 15 दिवस त्या नमुन्याचं टेस्टिंग रिपोर्ट मिळण्यासाठी लागतो.
1: बरं,
0: म्हणजे परीक्षण करताना आपल्याला 7व्या दिवशी तसं 14व्या दिवशी असं ते उगवण शक्तीची निरीक्षणं घेतली जातात. त्यासाठी नमुना आपण सबमिट केल्यावर 15 दिवसानंतरच आपल्याला तो रिझल्ट अहवाल प्राप्त होतो.
1: बरं, आता ग्राम बीजोत्पादनासाठी गावांची किंवा शेतकऱ्यांची निवड केली जाते का?
0: हा, ग्राम बीजोत्पादन ही जर नवीन संकल्पना आहे, कारण आपल्याला लोकसंख्या ही वाढत जाते आणि ह्या लोकसंख्येसाठी भात बियाणं, कारण आपण नेहमी भात आपल्या जेवणात दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणामध्ये भात हा मुख्य, तर त्यामध्ये भात हे लोकसंख्येनुसार भात बीजोत्पादन करणं हे काळाची गरज आहे. आणि त्यासाठी भात बीजन जास्त करण्यासाठी ग्राम बीजोत्पादन म्हणजे शेतकऱ्याच्या शेतावर हे आपण भाताचं बियाणं हे आम्ही देतो, आणि आमच्या भात पैदासकरांच्या देखरेखीखाली पेरणीपासून कापणीपर्यंत हे भात बीजोत्पादन केले जातं, आणि त्यानुसार शुद्ध बियाणं हे तयार केल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतावरनं ते तयार झाल्यावर आम्ही घेतो आणि ते विकत घेतो, त्यावर बीज प्रक्रिया केली जाते आणि मग आम्ही ते बियाणं विकलं जातं. त्याचप्रमाणे आपण एक गाव एक जात अशी दुसरी संकल्पना ही शेतकऱ्याच्या शेतावरच घेतो. त्यामध्ये जशी गावं आहेत तालुका आहे जी सिलेक्ट केतं, कृषी विभाग जो आहे त्यांच्यामार्फत आम्ही मदतीने कुठल्या कुठल्या गावात कुठली कुठली जात घ्यावी, जसं पाणी उपलब्ध आहे, समजा वर्कर्स एरिया असेल तर वर्कर्स व्हरायटी असतील, गाळाच्या ज्या शेती आहेत म्हणजे जिथे मळे शेती आहे तिथे जास्त पाणी आहे, जसे गारवे जे आहेत जास्त कालावधी असलेल्या जाती, ह्या आम्ही कर्जत 8 म्हणा कर्जत 2 ह्या व्हरायटी लावतो, कोकण संजय लावतो, असं ती पण संकल्पना असून ते आम्ही प्रसार होण्यासाठी एक गाव एक भात जात असंही आम्ही आता ते प्रयोग सुरू केलेला आहे. तर त्यानुसार आम्ही जास्त उत्पन्न आणि जास्त भात जातीचा प्रसार हा आता होत चाललेला आहे. शेतकऱ्यांना आता जास्तीत जास्त उत्पन्नाच्या व्हरायटी ह्या माहीत झालेल्या आणि तशा प्रकारे आमच्याकडे मागण्या पण येत आहेत, आणि कृषी विभाग हे पण आमच्या सोबतच आहे, तर त्यांच्या मार्फतीत रब्बी हंगामात सुद्धा आता आम्ही कर्ज 184 ह्या रब्बी हंगामामध्ये कर्ज 184 कर्ज 3 कर्ज 7 ह्या ज्या हळव्या जाती आहेत ह्या हळव्या जातीचं पण उत्पन्न हे आता वाढवलेलं आहे.
1: बरं,
0: तर त्यानुसार आपण शुद्ध बियाणापासून जास्तीत जास्त उत्पादन हे नक्कीच योग्य नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो.
1: नक्कीच, आज तुम्ही जी माहिती दिली तर याचा नक्कीच आपल्या भात उत्पादकांना खूप फायदा होणार आहे. आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि शेतकऱ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: हॅलो शंका समाधान या मालिकेत भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी या संदर्भात आपल्या शंकांचं निरसन केलं होतं डॉक्टर मीनाक्षी केळुसकर यांनी. सूत्रसंचालन स्वप्निता शिंदे यांनी केलं होतं. सादर करते रोशन जाधव. मंडळी, उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी ह्या कार्यक्रमात फेरोमन सापळे याविषयीची माहिती ऐकता येईल, आणि

संध्याकाळच्या माझा अहवार माझा शिवार या कार्यक्रमात 7:30 वाजता माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत प्रसारित होईल. तेव्हा उद्याच्या कार्यक्रमांमध्ये पुन्हा भेटूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक, लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना। यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन। आणि आता बातम्या विस्तारानं। सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे। वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते। यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं।
2: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं। सबसे पहला, जिस सरकारों के एजेंसीज राज्य में FCI का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे। दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया। और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं।
1: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला। सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे। आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे। सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं, ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं। आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं। या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे। कांदाप्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते। कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत।

0: केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथे सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा दीदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतीवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं, तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष

0: म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कार्तिक स्वामी या विषयाचं भेदिक.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात कार्तिक स्वामी यांच्यावरील भेदिक आपण ऐकलं, सादर केलं होतं बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. रात्रीचे 8:28 आणि 50 सेकंद होत आहेत. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिलीप पंडित यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

रतिलाल भावसार यांनी गायलेल्या या भावगीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि

आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म ह्या कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया. आज नादब्रह्ममध्ये ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतांतर्गत पंडित कार्तिक कुमार यांचा सूरबहार वादन, राग यमन कल्याण, रचना चौतालात निबद्ध आहे, त्यांना पखवाज साथ प्रकाश शेजवळ यांनी केलेली आहे. ऐकूया नादब्रह्मांतर्गत पंडित कार्तिक कुमार यांचं सूरबहार वादन, राग यमन कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित कार्तिक कुमार यांचं सूर बहार वादन ऐकलत. राग होता यमन कल्याण. त्यांना पकवास साथ होती प्रकाश शेजवळ्यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

रात्रीचे ठीक 10:30 आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद दमार, राग आहे बिहाग.

0: आत्ताच आपण नादब्रह्म या कार्यक्रमात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद धमार ऐकलं. राग होता बिहाग. त्यांना पकवाज साथ होती प्रकाश सेजवळेंची आणि सारंगी साथ होती उस्ताद फारूक लतीफ यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30
0: ठीक 11 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं चंद्रशेखर शर्मा. मंत्रिमंडल की आर्थिक मामलों की समिति ने आज सार्वजनिक वितरण प्रणाली के अंतर्गत राशन परिवहन और प्रबंधन सहायता योजना सार्थक पीडीएस को जारी रखने की अनुमति दे दी है. इसके लिए केंद्र सरकार की ओर से 25,530 करोड़ रुपए का आवंटन किया गया है. नई दिल्ली में संवाददाताओं से बातचीत में सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने कहा कि यह योजना सार्वजनिक वितरण प्रणाली के आधुनिकीकरण में सहयोग करेगी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने स्वच्छ भारत मिशन के दूसरे चरण के

रात्रीचे ठीक 11:12 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई शहर आणि उपनगरात हवामान ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 35° सेल्सिअस होतं. किमान तापमान कुलाबा 28 तर सांताक्रूज 29° सेल्सिअस इतकं होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 75 तर सांताक्रूज 71% इतकी नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे, तसंच उष्णतेच्या लाटेचीही शक्यता आहे. कमाल तापमान 36 तर किमान तापमान 29° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला. रात्रीचे ठीक 11:13 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात पंडित भवानी शंकर पंडित यांचं हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

सुधीर फडके यांच्या स्वरात वारा कांते यांचं हे गीत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात ऐकूया हे शेवटचं गीत.

हेमंत कुमार आणि श्यामा चित्तार यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं हे गीत प्रदीप विलास यांनी संगीतबद्ध केलेलं ह्या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 11:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत उस्ताद शमीम अहमद खान यांचं सतारवादन, राग वाचस्पती हमीर आणि मांज खमाज आपण ऐकणार आहोत. हे राग तीन ताल रूपक आणि आधा ताल या तालांमध्ये निबद्ध आहेत. ऐकूयात.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद शमीम अहमद खान यांचं सतारवादन ऐकलत. राग होता वाचस्पती हमीर आणि मांज खमाज. त्यांना तबला साथ होती श्री नयन घोष यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:30 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधोगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 40 आता आपण ऐकणार आहोत.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: निर्मिती सहाय्य अभिराम सराफ, सादर करते सुनील शिंदखेडे. मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.
1: श्रोते हो नमस्कार. मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या भावगीतांवर आधारित कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मधुवंती हा मधुकर जोशींचा गीतसंग्रह प्रसिद्ध आहे. सुमन कल्याणपूर यांनी अनेक भावगीतं, त्यांची विशेषतः मधुकर जोशींची मला म्हणायचं आहे, ते ऐकले असावेत. आकाश पांघरोनी किंवा या लाडक्या मुलांनो, रिमझिम झरती श्रावणधारा, पिवळी पिवळी हळद लागली, किंवा मधुवंतीच्या सुरासुरातुनी, हले हा नंदा घरी पळाणा, अशा अनेक गाणी त्यांची सुमन कल्याणपूर यांनी म्हणलेली आहेत. माणिक वर्मा यांचं रंगरेखा रेखुनी मी भावरेखा रेखिते हे गाणं आपण मला वाटतं पूर्वी श्रोत्यांना ऐकवलेलं आहे. आता आपण जे गाणं ऐकवणार आहोत मधुकर जोशींचं, ते मात्र आशा भोसले
2: यांनी गायलं आहे आणि यशवंत देव
1: यांनी त्यांचं संगीत केलेलं आहे.
2: तू दूर दूर तेथे उरूर मात्र येथे ही रचना आपण निवडलेली आहे. आशा भोसलेंच्या आवाजात ऐकूया.

0: श्रोते हो, यानंतर आपण पुन्हा एकदा दशरथ पुजारी यांची स्वराबद्ध केलेली सुमन कल्याणपूर यांच्याच आवाजात एक रचना ऐकणार आहोत. सुमन कल्याणपूरांचा आवाज देखील मला वाटतं या कार्यक्रमात खूप प्रामुख्याने आलेला आहे आणि योगायोगाचा भाग तसंच त्यांना गदिमा पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे. रमेश आणावकरांचं हे गाणं आपण ऐकवणार आहोत.
1: आणि हे याच्या आधी असं सांगायचं आहे की आता जी आपण रचना निवडलेली आहे मृदुलकरांनी छेळीचा तारा, ही रचना आजच्या कार्यक्रमासाठी आपण

0: निवडलेली आहे. आणि हिंदी चित्रपट संगीताच्या अभ्यासक म्हणून अलीकडं प्रसिद्ध पावलेल्या मृदुला दाढे जोशी,
1: बर,
0: ज्यांनी लोकसत्तेमध्ये एक स्तंभ सदर लिहिलेलं होतं, तर त्यांचं नाव ह्या गाण्यावरनं ठेवलं असं त्यांच्या वडिलांनी, म्हणजे मृदुला दाढेंच्या वडिलांनी दशरथ पुजारींना खास भेटून सांगितलेलं होतं की तुमचं ते गाणं मला अतिशय आवडलेलं होतं आणि त्याच्यातलं मृदुलकर आणि छेडीचं तारामधलं मृदुल हे नाव मी निवडलं आणि माझ्या मुलीचं नावच मी मृदुला ठेवलेलं आहे. आणि या मृदुला दाढेंचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या नंतर दशरथ पुजारी यांच्याकडं संगीत शिकल्या आणि दशरथ पुजारींनी त्यांची जवळजवळ 10 गाण्यांची एक कॅसेट केलेली होती, म्हणजे 10 गाणी त्यांची गायलेली आहेत आणि एक रेकॉर्डही त्यांची निघालेली होती. तर आपण जी रचना आज निवडलेली आहे ती रमेश अणावकर यांची मृदुलकरांनी छेडीचा तारा.

यानंतर आपण आणखीन एक रचना जी ऐकणार आहोत ती देखील पी सावळाराम यांचीच आहे, आणखी संगीतकार आहेत वसंत प्रभूच, पण इथं गायिका आहेत आशा भोसले, अपुरे माझे स्वप्न राहिले.

0: साधारणपणे वाटवे युग संपल्यानंतर भावगीतांची पालखी ज्या कवींनी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं नाव होतं मंगेश पाडगावकरांचं. ज्यावेळी भावगीताचा सायंतारा मावळतीला झुकू लागलेला होता त्यावेळी पाडगावकरांचा शुक्रतारा दिसू लागला होता असं शोभा अभ्यंकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हणलेलं आहे आणि ते 100% खरं आहे. धारानृत्यापासून ते राधा या त्यांच्या पुस्तकापर्यंत अनेक त्यांच्या कविता संग्रहातून निसर्ग काव्य आपल्या भेटीला आलेलंच आहे. मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या संपूर्ण गाण्यांची जर आपण संगीतकार बघितले तर श्रीनिवास खळे
1: खळ्यांच्याकडे
0: जास्त गेलेले किंवा यशवंत देव यांच्यासारखे संगीतकार देखील होते आणि जितेंद्र अभिषेकी सुधीर फडके अरुण दाते सुमन कल्याणपूर लता मंगेशकर यांच्यासारखे गायक देखील मंगेश पाडगावकरांना लाभले. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत पाडगावकरांचं ते सुमन कल्याणपूर यांनीच गायलेलं आहे.
1: पाडगावकर आणि श्रीनिवास खळे यांनी एकत्रितपणे अनेक भावगीतं केलेली आहेत आणि प्रत्येक भावगीत त्यांचं लोकप्रिय झालेलं आहे या जोडीने केलेलं. आणि मी मागेही एकदा म्हणलेलं होतं की खळ्यांची रचना त्यांनी केल्यानंतर ते ठरवत असत की हे गाणं कुणी गावं आणि त्याप्रमाणे ते म्हणजे गायकाची निवड करीत असत. म्हणजे पूर्वी बर्मनदादा जसे हिंदीमध्ये एखादी रचना केल्यानंतर म्हणायचे किंवा हे मनाडे गातील किंवा हे मुकेश गाईल त्याप्रमाणे खळ्यांचं असायचं आणि त्यांना जर ती गायिका मिळाली नाही तर त्या ते गाणं ते सोडून द्यायचे असंही घडलेलं आहे. तर आपण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातली मी चंचल होऊनी आले ही रचना श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली ऐकणार आहोत.

0: श्रोते हो, यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते एक अजरामर असं लोकप्रिय गाणं आहे.
1: कविताच आहे ती.
0: कविताच आहे आणि अतिशय साधी सुधी अशी रचना आहे. कवी बी या टोपण नावाने ज्यांनी गाणी लिहिली त्या नारायण मुरलीधर गुप्ते यांची ही कविता आहे. कवी बी यांचं नाव नंतर कुठं फारसं घेतलं जात नाही. आठवणीतल्या गाणीच्या संग्रहातून देखील कवी बींची मला दोनच गाणी प्रत्यक्षात दिसली. त्यातलं हे तर गाणं लोकप्रिय आहे, म्हणजे बहुतेक सर्वांना माहीत आहे असलेलंच गाणं आहे. आणि मगाशीच मी उल्लेख केला त्याप्रमाणे हेही खरं आहे की आता भावगीतांचा बाज बदलत चाललेला आहे, हे तुमच्या लक्षात येत असेल. आजच्या कार्यक्रमातलं आपण हे मला वाटतं शेवटचं गाणं ऐकवणार आहोत.
1: नाही आणि याचं वैशिष्ट्य वेगळेपणा असं सांगायचं
0: म्हणजे
1: फुलांची ओंजळ नावाचा कविता संग्रह आचार्य अत्र्यांनी संपादित केलेला होता.
0: बर.
1: कवी बी यांचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं होतं की चाफा हे गीत म्हणजे नितांत सूक्त आहे असं त्यांनी आचार्य अत्र्यांनी म्हणलेलं होतं. आणि संगीतकाराला काव्याची जाण असावी लागते. सुधीर फडके, यशवंत देव, श्रीनिवास खळे, वसंत प्रभू यांची गाणी आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की ह्या संगीतकारांना काव्याची निश्चितच जाण होती. त्यामुळे त्यांची निवड अतिशय चोखंदळपणे अशी त्यांनी निवड केलेली असायची. आणि ही जी कविता आहे कवी बी यांची चाफा, तर ही बारा कडव्यांची कविता आहे.
0: मी बघितली ती.
1: बारा कडव्यांच्या कवितेला चाल द्यायला कोणी तयार नव्हतं. मग लता मंगेशकरांनी वसंत प्रभूंच्याकडे सोपवलं किंवा ह्याला चाल लावा तुम्ही. आणि वसंत प्रभूंनी मग त्याच्यातनं म्हणजे गाण्यासाठी जेवढी कडवी लागतात तेवढी निवडली बारा कडव्यातनं आणि त्याचं हे संगीत करून गाणं केलं.
0: एका दृष्टीनं बघितलं तर मला थोडंसं गूढकाव्यच वाटतं, कारण अनेक लोकांनी त्याच्यातून अनेक अर्थ काढलेले आहेत. मवा धोंडांसारख्या समीक्षकांनी तर त्याच्यावर एक मोठा दीर्घलेख देखील.
1: गेल्या वर्षी एका दिवाळी अंकामध्ये लेख
0: आलेला होता.
1: त्याच्यावरती सातत्याने लोक लिहित जात असतात. आणि ही कविता जी आहे बी यांची, या कवितेतल्या काही कडवी जी निवडलेली आहे, तर त्याचं जे गाणं झालं ती रचना आज आपल्या कार्यक्रमाची सांगता म्हणून आपण निवडलेली आहे. साफा बोलेना ही रचना आपण ऐकणार आहोत आणि याचे संगीतकार आहेत वसंत प्रभू. लता मंगेशकरांच्या आवाजातली ही रचना आहे. नमस्कार.
0: नमस्कार.

भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद शमीम अहमद खान यांचं सतारवादन ऐकलत. राग होते वाचस्पती हमीर मांज खमाज यांना तबला साथ होती श्री नयन घोष यांची. आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 40वा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीसाठी 12:31 झाले.

आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

माझ्या अस्तित्वाची दखल मीच तुला देतो. लपून बघे कसा डोईवरी ढगाळून तो चंद्रमा. ऋणे आहे मी आज या दाटलेल्या मेघांचा. क्षणभर का होईना मजवर केले त्यांनी उपकार. आणि चंद्र आहे आज माझ्या प्रीतीचा साक्षीदार.

0: स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात अश्विनी शिंदे यांचं हे गीत निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं लाल इश्क या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: तुझ्या तप्त श्वासांबरोबर हा पाऊसच प्रणयाचे गीत गातो.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुनीता मुलाकलवार यांचे हे गीत, उदय अभिजित यांनी संगीतबद्ध केलेलं स्पर्श या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं सांगते ऐका या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

वसंत बापट यांचं हे गीत हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात ऐकूया हे शेवटचं गीत.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं बेधुंद या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा आपला गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचं ठीक 1:01 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत

मा तळवळकर यांचं गायन राग कौसी कानडा. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे ओंकार गुलवडी यांची आणि हार्मोनियम साथ आहे बबन मांजरेकर यांची. ऐकूयात पद्मा तळवळकर यांचं गायन राग कौसी कानडा.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत भोहाडा आणि आदिवासी लोककला। आज ऐकूया

0: या मालिकेचा भाग 6 डाक वाद्य आणि वादन, संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संजी।
1: श्रोते हो नमस्कार, दिनेश तुलाही नमस्कार।
0: नमस्कार श्रोते हो, कांचन तुलाही नमस्कार।
1: दिनेश, आदिवासी लोककला आपण पाहण्यासाठी किंवा त्याच्या ध्वनिमुद्रणासाठी इथे

0: आपल्याला दर्शन घडत आहे आणि अनुभवायला मिळत आहे.
1: खरं म्हणजे ना
0: आपण समृद्ध होतो.
1: घेता किती घेशील दोग कराने असं म्हणतात ना, तशी माझी अवस्था झाली की आपण फक्त यांची एक गाणी ऐकण्यासाठी किंवा रेकॉर्डिंग साठी म्हणून आलो, पण हे सगळं इतकं अफाट आहे. यांची संस्कृती, यांची परंपरा किंवा यांचं जे एकंदरीत जीवन आहे ना, ज्याच्यामध्ये सुद्धा इतकी विविधता आहे आणि निसर्गाशी त्यांची एकरूपता.
0: निसर्ग हा त्यांच्यासाठी देव आहे आणि ही श्रद्धा किती दृढमूल आहे आपण ऐकणार आहोत. आपण जे डाक नावाचं वाद्य घेऊन हे एक समूह इथे बसलेले आहेत, ते सगळे कलाकार मंडळी.
2: कंचन, हे गाव जिथे आपण आलेलो आहोत ते इतकं छान गाव आहे.
0: हा, आपण ह्याच्यामध्ये इकडे येत असताना आपण अनुभवले ते दोन्ही घाट आणि आजूबाजूच हिरवगार रान म्हणावं असं नव्हे, पण हा परिसरच सगळा हिरवाईने नटलेला आहे. शेत आता मळणी भात
2: ठिकठिकाणी कामं चालू आहेत.
0: हा, पण ती जी कापणी झालेली शेत आहेत ना, ती सुद्धा दूरवरनं किंवा उंचावरनं येताना एखादं डिझाईन कापडावर घालावं बुट्टेदार असंच ते दिसत होतं आणि फार मनाला आनंद वाटला.
2: हिरव्या रंगामध्ये सुद्धा इतक्या वेगवेगळ्या छटा दिसत होत्या आपल्याला. तिथे मध्ये केळीच्या बागा पण काही ठिकाणी
0: तेच बोलणार होते की केळीचे सुकले बाग असून निगराणी असं का वाटावं. होती पानं जी आहेत ती पिवळट पडलेली होती, पण बहुतेक सगळ्या केळींना लोंगर धरलेलेही आपण पाहिले. हे गाव आहे ना दिनेश, हे खडकी गाव आहे आणि आता ह्या गावामध्ये बघ, आपण विचारूया आपल्या समोर हा एक
2: वाद्यवृंद म्हणून,
0: पण ह्याच्यामध्ये हे गाणारेही लोक आहेत, यांच्याशी आपण थोडी ओळख करून घेऊया.
2: आणि तू बघितलंस की आता यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तर ते सुरू होण्या अगोदर त्या वाद्यांची पूजा केली गेली. काही महिलांनी त्या वाद्यांची पूजा केली, त्या वाजवणाऱ्यांना सुद्धा कुंकू वगैरे लावलं, ओवाळलं. तर खूप छान ही परंपरा या लोकांनी जपलेली. आपण त्यांच्याशी आधी बोलूया
0: आणि काय केलं त्यांनी की या तू जो वाद्यवृंद म्हणतोय, गायक वृंद म्हणतोय, त्या प्रत्येकाला त्यांनी कुंकू गुलाल लावलेला आहे आणि माझ्याही कपाळावर तो शोभतो आहे आणि तुझ्याही. आणि इथे आजूबाजूला सगळ्यांनीच, म्हणजे सगळेजण उत्सुक चेहरे आहेत, पण आपण आता त्यांच्याशी बोलू.
2: म्हणजे जणू काही असं आहे ना की प्रत्येकाने इथे हजर असलेल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी व्हायचंय याची एक निशाणी प्रत्येकाच्या कपाळावर त्यांनी लावलेली आहे जणू काही, नाही का? आपण त्यांच्याशी बोलू.
0: आधी आपण ह्या जी पूजा करणाऱ्या ह्या दोघी जणी आहेत त्यांच्याशी मी बोलते. तुमचं नाव काय?
3: यमुना चंद्र निंबारे.
0: यमुनाबाई. आणि तुमचं नाव काय?
4: लक्ष्मीबाई किसन भुजाड.
0: बरं, तुम्ही दोघींनी ह्या वाद्यांची पण पूजा केली आणि त्याच्या मागे काय कारण काही सांगता येईल तुम्हाला?
3: तेच ना, त्या आमच्या वडिलापासूनचा परंपरा वाद्य आहे. मग त्या अशाच वडील बाया त्या अशाच पूजा करायची, मग त्या प्रकार आम्ही पण केली.
1: काहो मावशी, पूजा केल्यामुळे हे वाद्य चांगलं वाजवतील असं तुम्हाला वाटतंय का?
0: ते चांगलं वाजवतील आणि ते वाद्य सुद्धा सुंदर सुरेल वाजेल असं काही त्याच्या मागे असेल. आपण यांना विचारूया.
5: तरी ही आमची जे हे वाद्य कामाची ही परंपरा जी आहे, तर मग तो हिरवा देव जो आहे ना, मग तो त्याला त्या हिरवी देवाला नवस करत असताना तो देव पावले जातो. मग तो नवस करून नंतर मग त्याचा नवस फेडाय ते दिवस मग ह्या डाक्याचा वाद्यकाम आणि गायनकाम पण करतात.
0: काय वाद्य म्हणाला तुम्ही?
5: डाके. डाक हे पूजा करायची अशी आहे, तर मग अगोदर ते डाका वाजवताना अगोदर त्याची पूजा करायचे, ते पूजा करून नंतर मग त्यानंतर सुरुवात करायची, मग ते देवाचा गाणं गायनकाम करतात, कला करतात. मग रात्री 9 वाजेपासून तर कमीत कमी 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम डाकाचा चालतो.
0: ह्याची किती जुनी परंपरा आहे?
5: ही जुनी परंपरा म्हणजे फार अनंत काळापासून ती परंपरा आहे.
0: आणि याला हिरवा देव का म्हणायचं?
5: हिरवा म्हणजे हिरवा देव असा ती कुलदैवत आहे, आदिवासींची ना परंपराची कुलदैवत आहे.
0: अजून कोणकोणती कुलदैवत असतात?
5: तर मग ती हा हिरवा देव ही परंपराची कुलदैवत आहे आणि ती हिमायकांना कन्सर सांगते, ती पण परंपराची कुलदैवत आहे. खंडेराव हे खंडेराव देव आहे, हा सुद्धा कुलदैवत आहे आदिवासींची परंपराची. तो खंडेराव, तो भवानी आणि महादेव अशी जी ते पाच देव जे आहेत ना, हे आदिवासीची परंपराची कुलदैवत आहे.
2: हे आदिवासी देव तुम्ही जे म्हणता, या देवांची मंदिरं कुठे दिसतात का?
5: हिरव्या देवाचं मंदिर तर कुठं नाही, फक्त आदिवासींचंच आहे. त्यांचा मंदिर घरामध्ये राहतो, प्रत्येकाच्या घरामध्ये. तर मग त्याचा मंदिर बाहेर नाही आणि घरामध्ये त्यांचा स्वतःचं मंदिर राहतो, त्या मंदिरामध्ये हिरवा देव राहतो.
1: बरं, ठीक आहे. कंचन, आता आपण यांचा डाक वाजून थोडंसं ऐकूया ना.

0: कांचन आदिवासींचे जे वेगवेगळे देव आहेत त्याच्यामध्ये एक आहे हिरवा देव. त्या हिरव्या देवाविषयी आपण जरा यांच्याकडून आणखी थोडंसं जाणून घेऊया.
1: हो हो
2: रामदासजी, मला सांगा की हा जो देव आहे हिरवा देव असा आदिवासींचा जो म्हणतात, त्याची पूजा कशा प्रकारे केली जाते?
3: त्याची पूजा ह्या पद्धतीने केली जाते. उदाहरणार्थ तो नवसपण फेडला जातो. आपल्या घरातील जर एखादा जनावर हरले असेल तर आदिवासी पद्धतीने ते जो पुजाऱ्याकडे जातात आणि त्यांना सांगतात आमचं जनावर सापडलं तर यांना आम्ही काहीतरी पाच फळांचा नवस घेतात.
2: बरं,
3: ह्या पद्धतीने पण त्याच्यामध्ये पावर आहेत असे मानतात.
2: म्हणजे अशी श्रद्धा आहे आदिवासींची. आणि मला एक सांगा की घरामध्ये काही लग्न कार्य असतं किंवा शुभ कार्य आहे त्यावेळेस पण या देवाची काही वेगळी पूजा केली जाते का?
3: त्याच पद्धतीने करतात. सकाळी आंघोळ करतात. जे पुजारी असतात किंवा एकत्र डिलिव्हरी वगैरे झाली असेल किंवा लग्न कार्य असेल त्या दिवशी सकाळी ते स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतात आणि त्यांना नैवेद्य वगैरे दाखवतात आणि त्याच्यावरती श्रद्धा ठेवतात.
1: काय नैवेद्य असतो?
3: वरण भात.
2: आणि काही विशेष असे उत्सव असतात का? जसं आता गणपतीचा एक उत्सव असतो तसा या हिरव्या देवाचा काही विशेष उत्सव असतो का? कुठला
3: उत्सव
2: केव्हा असतो तो?
3: तो आता हे आपल्या समोर हे वाद्य आहे डाक भक्ती. तेव्हा एखादं समजा आपल्या घरातील एखादा मनुष्य वारला असेल तर त्याचा एक उजेड म्हणून दाखवायचा असे ते म्हणतात.
2: बर.
3: तर नवीन सोनाराकडून ते एक प्रतिमा तयार करून आणतात आणि त्या ठिकाणी ते करंडीमध्ये ठेवतात. त्यावेळेस हा उत्सव केला जातो.
2: बर बर.
1: म्हणजे उत्सवाचा असा वेगळा विशिष्ट दिवस किंवा असं तिथी नाहीये, तो कोणी वेळेला तो
2: जेव्हा किंवा एखादं संकट येईल किंवा एखादं शुभ कार्य सुद्धा असेल घरामध्ये, म्हणजे सुख दुःखाच्या कुठल्याही प्रसंगी
1: हा हिरवा देव त्यांच्या पाठीशी उभा आहे. अजून काही सांगायचं?
3: तर दुसरं असं सांगायचं का, आमच्याकडे जेव्हा मळणी टाकतात तेव्हा पण ह्या पाची देवांची पूजा करतात आणि त्या ठिकाणी पण ते करंडी म्हणून त्या खळ्यावरती नेऊन ठेवतात आणि त्यांना वंदना करून नंतरच ते मळणीला सुरुवात करतात.
1: म्हणजे ती बरकत येण्यासाठी सुद्धा त्या देवाचा आशीर्वाद त्या ठिकाणी कृपा पाहिजे. दिनेश, आदिवासींच्या जीवनामध्ये चालीरीतींचं खूप महत्व असतं. आता हे आपल्याला इतक्या दिवसांच्या ह्या ध्वनिमुद्रणाच्या कार्यक्रमांतर्गत लक्षात येत आहे.
0: म्हणजे त्यांना आपण विचारलं ना की अमुक गोष्ट तुम्ही का करता तर ते आपल्याला अगदी साधेपणाने उत्तर देतात की आमच्या आजा पणजांनी हे केलं त्यामुळे आम्ही करतो.
1: पूर्वजांचं ऋण मानतात आणि त्यांनी जी गोष्ट त्यावेळी केली तीच आदराने आणि आवर्जून आजही ते करतात. पण मग ते तसं का? हा प्रश्न तू विचारलास, मी विचारला, पण त्या प्रश्नाचं त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या मनातही हा प्रश्न येत नाही,
0: त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ते आपल्याला देत नाहीत. किंवा त्यांचं उत्तर अगदी साधं असतं की आमच्या वाडवडिलांनी हे केलं, अडील वडील असं त्यांचं,
1: अडील वडील,
0: अडील वडिलांनी हे केलं म्हणून आम्ही ते करतो.
1: बरोबर.
0: तुला माहितीये कांचन, या आदिवासी कुटुंबामध्ये व्यक्ती मृत झाल्यानंतर आदिवासी लोक सोनं किंवा चांदीचा देव घडवतात, म्हणजे अशी त्यांची एक परंपरा आहे. म्हणजे याच्यामध्ये आता पुरुष जर मृत झालेला असेल तर ईर असं ते म्हणतात बरं का, आणि स्त्री मृत झाली असेल तर सुपली, म्हणजे ते जी प्रतिमा करतात धातूची सोन्याची चांदीची त्याला ईर किंवा सुपली असं म्हणतात. आणि ही प्रतिमा सोनाराकडून घडवून आणल्यानंतर या देवासाठी ही डाक भक्ती केली जाते.
1: हो,
0: डाक भक्ती म्हणजेच अवसर असंही त्याला म्हणतात.
1: आता आपण त्या वाद्याच्या विषयी ची माहिती घेऊया, म्हणजे या वाद्याची रचना कशी झाली आहे, कसं करतात बनवतात. कारण माझ्या हे लक्षात आलंय की हे जे आदिवासी लोक आहेत हे त्यांची वाद्य स्वतःच बनवतात. त्यांच्या आसपास निसर्गामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, मग ते मोरपीस असेल किंवा एखादं मूळ असेल, पान असेल, साल असेल,
0: तर
1: हा किंवा भोपळा, यापासून ते आपली वाद्य बनवतात. तर त्या वाद्याविषयी आपण समजून घेऊया.
2: तुमचं नाव काय?
4: नामदेव दरवडे.
2: तुम्ही किती वर्ष करता हे काम?
4: हे आता पूर्वीपासून जसं गाणं सांगतात ना, मग त्यांच्यापासूनच आम्ही शिकलेलो.
2: म्हणजे अगदी लहानपणापासून तुम्ही?
4: नाही, थोडं चांगलं शिकणं झाल्यानंतर.
2: अच्छा, म्हणजे कळायला लागल्यापासून. बरं, मला सांगा की हे जे वाद्य आहे याचं नाव काय?
4: डाक.
2: डाक. हा डाक जो आहे हे दोन छोटे छोटे वाद्याशी एकत्र बांधल्यासारखे दिसतात.
4: हे जर सर आहेत ना, हे आपले करवत आणि कापून घ्यावं लागतं आणि मग हे स्वतःने मी बनवलेले आहे.
2: तुम्ही स्वतः बनवलं? कसं काय बनवलं हे? म्हणजे मध्ये हा एक जो पोकळ भाग आहे हा तुम्ही कसा काय साह्याने बनवला?
4: त्याला ना सर इकुने आपले 16 असतो.
2: हा, एका बाजूनी
4: इकून 16 लावायचा, एका बाजूनी इकून 16 लावायचा आणि त्याच्यानी तेवढा आहार म्हणजे पाडून घ्यायचा आणि त्याला 16 लावूनच हे मध्ये आहे ना आपले चाक बनवावं लागतं. तिने फिरवलं ना का ते जोरात फिरतं का आपण तिला नारद म्हणतात.
2: चाक असतं ते
4: सायकलीचं,
2: सायकलीच्या चाकाने ते तुम्ही पोखरता.
4: हा.
2: अच्छा, आणि या दोन्ही बाजू अशा मोठ्या आहेत, रुंद आहेत.
4: हा,
2: इथे मधली जी बाजू आहे ती अगदी छोटी अरुंद आहे.
4: हा,
2: तुम्ही केलं
4: तर मग ते आपले आखल्या आखल्याने मग ते करावं लागतं.
2: मग ते आधी पेन्सिलनी त्याचं आखून वगैरे घेत.
4: हा,
2: किती दिवस लागले
4: याला? सर तरी 3 दिवस लागले.
2: आणि कुठलं लाकूड आहे?
4: हे शिवणीचं लाकूड आहे.
2: हेच लाकूड लागतं?
4: हा, हे कामाला हेच लाकूड लागतं.
2: असे तुम्ही किती बनवलेत वाद्य?
4: बनवतोत ना.
2: नेहमी चालूच असतं का?
4: चालूच असतं.
2: तुम्ही स्वतः पण वाजवता का?
4: हा.
2: आणि किती जणांचा ग्रुप असतो?
4: आमचा 10 किंवा 12 जणांचा आमचा ग्रुप असतो.
2: बरं, इतर वाद्य याच्यामध्ये तुम्ही वापरत नाही का? म्हणजे आता टाळ असतील किंवा झांज?
4: हो, टाळ सुद्धा आहे.
2: टाळ पण होते? हो. घुंगरू आहे, टाळ आहे, हे वाद्य. हेच लाकूड का लागतं?
4: दिसरं असलं ना तरी चालतं, पण हे जे लाकूड आहे ना ताई, तर मग आवाज जास्त चांगला येतो, गोड आवाज येतो. तसं नाही काय मॅडम, पण हे लाकूड जर असतं ना,
5: जुने लोक आपले जे आपले आजोपिंजोबा होते ना, आदिवासी लोक आपले, तर मग हेच लाकडाची ती वस्तू घडवायची. म्हणजे देवाला हीच लागेल, म्हणजे देवाची हातून घडेल आहे, आपण ही केली नाही आहे, तर मग ती हेच वस्तूची ही वस्तू घडावं लागते.
2: म्हणजे त्यांचं म्हणणं की हे लाकूड आहे ते देवाचं आहे.
5: हां, ते देवाचं लाकूड, म्हणजे देवाच्या हातून वाजे, जेवढं वाद्य आहे तेवढं देवानी घडेल आहे, आणि हे माझ्यावर आपलं आदिवासीवर सोपेलं आहे, म्हणून हे आजपर्यंत करावं लागतं आपल्याला.
2: ही झाडं कुठे असतात?
5: आपले जंगलात राहत.
2: ही झाडं जे तुम्ही म्हणता, ही अजूनही जंगलामध्ये
4: आहेत ना सर?
2: कुठल्या जंगलामध्ये आहेत?
4: आपले घाटामध्ये. आपले
2: बरीच झाड आहेत की थोडीच आहेत?
4: नाहीत, भरपूर आहेत.
2: तुम्हाला हे शोधावं लागतं झाड?
4: नाही, आम्हाला माहिती राहत ना काय याचं झाड कुठं आहे ते.
2: बरं, हे म्हणजे जुनं झाड लागतं का याला? किती वर्षाचं?
4: मोठंच लागतं सर, झाडच लागतं.
2: झाड लागतं असलेलं, खोड असलेलं लागतं.
4: हां, चांगलं म्हणजे शॉपिंगच लागत, चांगलं लागतं, असं कीड लागलेलं नाही.
2: बरं, हे लाकूड तुम्ही तोडता झाडाचं,
4: हो,
2: त्यानंतर मग ते सुकवावं लागतं का?
4: नाही.
2: मग
4: जेव्हा ही जर बनवावा जर लागली ना फालं, तर मग जेव्हा हे बनवायला लागल्यानंतर तोडायला ना, तिथे सुद्धा पूजा करावं लागते, नंतर ते झाड तोडावं लागतं.
2: म्हणजे झाडाची पण पूजा केली जाते?
4: तसं तोडता येत नाही,
5: देवाच्या नावानेच हे तोडावं लागतं, त्याची पूजा करूनच.
2: म्हणजे ह्या झाडाचं लाकूड जे आहे ते बाकी कामासाठी वापरलं जात
4: नाही? नाही,
2: जाळण्यासाठी वगैरे वापरलं जात नाही, ते फक्त या वाद्यासाठी
6: पखवाजासाठी वापरले जाते, नाल बनवण्यासाठी वापरले जाते हे लाकूड. हे 3 वाजे बनतात, पखवाज,
4: तबला
6: किंवा टबला किंवा नाल याची बनले जाते.
2: बरं, मला सांगा तुम्ही हे शिकलात कोणाकडे वाजवायला?
7: वाजवायला आम्हीच याचं त्याचं पाहून.
2: तुमचे वडील पण वाजवत होते का?
7: नाही, वडील नव्हते.
2: हे जे आहे वाजवण्यासाठी तुमच्याजवळ एक असं छोटंसं धनुष्य दिसतंय मला, याला काय म्हणतात?
7: कुडकी.
2: कुडकी ही कशी काय तयार करतात?
7: ही बांबूची आहे.
2: तुम्ही ही स्वतः तयार केली?
7: होती.
2: काय बांधलंय त्याला?
7: त्याला फडका बांधावा लागतो. चिंदी, चिंदी,
2: चिंदी बांधलेली आहे. आणि ते असं ताणलेलं आहे का?
7: हा, थोडा त्याला बाग दिलाय.
2: कसं काय वाकवलं ते?
7: हा, नाही त्याचं घासून घेतलं ना का, थोडा ते त्याला बागच द्यावा लागत.
2: का बाग का द्यावा लागतो? सरळ ठेवलं तर काय होईल?
7: नाही, सरळ नाही ते, सरळ तर याच्यावर मग आपल्याला वाद्य काम जमत नाही.
2: दाखवा कसं वाजवतं ते.

0: दिनेश, बोलता बोलता मी अशी माहिती मिळवली बरं का, की हा जो डाक भक्तीचा जो काही एक उपक्रम, हा उपक्रम जो ते करतात किंवा ते गातात, तर त्यामध्ये त्यांच्यापैकी कोणाच्या तरी एकाच्या अंगामध्ये तो देव येतो आणि तो देव आला की तेलाला उकळी आणतात कढईमध्ये आणि त्याच्यात
1: म्हणजे त्या उकळत्या तेलामध्ये तो हात घालतो,
0: हात घालतो आणि जर त्या हाताला काही होत नसेल तर समजलं जातं की खरोखरचाच देव हा ह्याच्या अंगात वारं आलेला आहे किंवा देव आलेला आहे, देवाचा संचार झालेला आहे.
1: हे सगळं कसं होतं आपण जरा यांनाच विचारूया ना.
0: चालेल चालेल.
1: हा भाऊ, सांगता का आम्हाला हे सगळं कसं होतं? ते
2: असे देवाची ओवी सांगून तो भाया घुमत येतोय, ते तेल उकळवायचं, त्याच्यात मटण टाकायचं, त्याच्यात एक रुपया टाकायचा, मग ते माणसाने तेल उकळत असला त्याच्यातून तो रुपया काढून दावायचा.
3: अरे बापरे, पण असे काढतात?
2: काढतात.
4: जेलत जर साहेब जर हवा येते ना, ते देवाची जर खवा जर खास आलीच ना, तोच माणूस ती मटण काढून दावतो, असा पिळून
2: काढायचा.
4: दिसरेला नाही काढता येत,
3: हात भाजत नाही हे करताना. नाही भाजत, तुम्ही स्वतः बघितलेत?
2: मग हा बाबा बोला तोच वारकरी आहे ना.
3: असं काढणारा कोणी आहे?
2: बाबाच आहे ना.
3: तुमचं नाव काय भाऊ?
5: तुकाराम रामा सापटे.
3: कुठे राहता तुम्ही?
5: भुवन.
3: आता या भाऊंनी सांगितलं आपल्याला की उकळणारं तेल असतं, त्याच्यामध्ये तो रुपया टाकलेला असतो.
5: उकळत्या
3: तेलातून तुम्ही तो

0: काढता कसा काय काढता?
1: मग ते हवाची येते ना, ते हिरवे देवाची.
0: हा, त्याच्यामुळे. पण मग तुम्हाला हाताला भाजत नाही तेव्हा?
1: काही नाही झालं,
0: काही होत नाही
1: ना.
0: कसं काय जमत हे? पण
1: ते आता ते देव साक्षी आहे ना.
0: बर,
1: त्याच्यामुळे.
0: तुमच्या घरामध्ये किती वर्षाची परंपरा आहे?
1: हे फार जुने पासून, ते आठ बोलला पासून,
0: तुमच्या वडिलांपासून. मग तुम्हाला असं बोलवलं जातं का जेव्हा हा उत्सव असतो तेव्हा?
1: ते देव आमच्याचकडे आहे ना.
0: बर, ज्यांच्या घरी हा देव असतो त्यांच्या घरीच हा कार्यक्रम होतो?
1: नाही, कुठेही नेतोय ना भाव बंद लांब लांब
0: जिथे असेल तिथे.
2: तुमच्याकडे, तुमच्या घरात हा हिरवा देव आहे, तर ज्यांच्या ज्यांच्याकडे आहे त्या सगळ्यांना अंगात येईल?
1: नाही नाही, ते एकच माणसाला येईल, सगळ्यांना नाही येणार.
2: आणि एरवी आपण जसं बघतो की अंगात आलं की ते घुमतात, नाचतात, असं काही होतं?
3: ते हिरवा देव जेव्हा अंगात येत असतो तेव्हा ते लोक भटी भटी अशी रचतात. त्याच्यामध्ये 15 ते 12 किलो तेल टाकतात, मातीचं भांडं असतं, आणि ते मातीचं भांडं कमीत कमी 1 ते 1.5 तास त्याला उकळवतात.
2: हा, तेल
3: तेल तेल गोळ तेल ते उकळवत असतात, आणि त्याच्यामध्ये थोडासा मटण आणि त्या हिरवे देवाचा थोडासा त्याच्यामध्ये काठ बुडवतात. का त्याचा जो आकार असतो, गरमपणा असतात, ते थोडासा स्थिर होत असतात. आणि मग ते लोक हात घालून ते त्याच्यामध्ये रुपया टाकलेले ते काढतात, तर त्यांना फोड येत नाही, काही नाही काही नाही, थंड असतं ते म्हणतात.
2: तेल थंड असतं?
1: हा, थंड लागते ना, ते गरम नाही ना लागत, एकदम थंड. हे आपले गरम पाणी आंघोळ करतो ना,
0: पाण्यासारखं
1: असं वाटत,
0: म्हणजे कोमट असं, फार गरम नाही.
1: नाही गरम. मग दिसऱ्यांनी सुद्धा ते भाईने हे केलं ना, मग असे माझ्या कोणी हात टाकायचे.
0: अच्छा,
2: असं तुम्ही हात टाकल्यानंतर दुसऱ्यांनी पण टाकला तर त्यांना तसंच थंड लागेल, असे इथे कुणी आहेत का की जे तुम्ही हात टाकल्यानंतर त्यांनी पण हात टाकला आणि त्यांना नाही गरम लागलं?
0: गरम तेलामध्ये त्यांनी हात टाकला, ते नाणं काढलं, त्यांच्या हाताला काहीच झालं नाही, मग त्यानंतर तुम्ही पण त्याच्यामध्ये हात टाकलात?
4: हा, मग हात टाकतो ना मी सुद्धा. काल दे माझा देव झाला ना, पण प्रत्येक देवाचे ते ओवी जर सांगल्यावर ना, ते प्रत्येक देवाची हवा घ्यायला लागत येते. त्याच्यानंतर मग तो भाईला काही आठवत नाही, ते उकळेल तेल ना राहिला ना, तर त्याचे मटण शिजत सुद्धा, पण ते मग बचकटाय लागत काढायचं हाती, काहीच वाटत नाही ते.
5: कांचन, हे खरंच म्हणजे सगळं बघताना किंवा त्यांच्याकडून ऐकताना आपल्याला अगदी असं अद्भुत वाटतंय. पण कसं आहे की या त्यांच्या श्रद्धा आहेत आणि अशा भावड्या श्रद्धा आपण त्याला म्हणू शकतो. कदाचित आपल्याला म्हणजे शहरातल्या लोकांना हे पटणार नाही किंवा आपण त्याला अंधश्रद्धा म्हणून सुद्धा त्याच्यावरती शिक्का मारून मोकळे होऊ, पण वर्षानुवर्ष पिढ्यांपिढ्यांपासून या परंपरा त्यांनी जपलेल्या आहेत एवढंच आपण म्हणू शकतो. नाही,
2: आणि या श्रद्धेच्या आसाभोवती यांचं जीवन फिरत आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली.
5: म्हणजे त्याचं महत्व त्यांच्या जीवनामध्ये अतिशय परंपर असं आहे. आणखीन एक विशेष यामध्ये असं आहे कांचन, की म्हणजे हे सगळे लोककलेचे जे प्रकार आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये हे सगळे कुटुंबीय एकत्र येतात किंवा सगळे गावकरी एकत्र येतात आणि रात्रभर हे वादन चालतं आणि देवाची भक्ती केली जाते.
2: आणि म्हणजे त्याच्याबरोबर ती गाणी किंवा त्या ज्या वेगवेगळ्या आख्यानाच्या कथा आहेत त्याही ते सांगत असतात,
5: किंवा त्याच्याशी संबंधित ज्या सगळ्या गोष्टी आता आपण ज्याची चर्चा केली त्याही त्याच्याबरोबर येतात.
2: आणि आणखीन एक म्हणजे या भक्तीमध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी ती केली जाते, हा मुद्दा महत्त्वाचा आहे,
5: खूप महत्त्वाचा.

0: आता तुम्ही जे सादर केलं, जे गाणं सादर केलं ते काय होतं?
1: हे रामायण,
0: रामायणामधल्या उभ्या होत्या. मग कसं काय तुम्ही सगळं पाठ करता?
1: हे असं गुरु करावं लागतं.
0: कोण गुरु आहे तुमचे?
1: गुरु आमचे रतन.
0: रतन गुरु कुठे असतात? हे
1: भुवनलाच राहतात, पण ते थोडं बाजूला गेले.
0: अच्छा, मग त्यांच्याकडे तुम्ही कसं म्हणजे रोज जाऊन शिकता?
1: हा, रोज जाऊन.
0: किती वर्ष शिकता?
1: दोन वर्ष लागत आहे.
0: पण मग ह्या लिहिलेल्या असतात उभ्या?
1: नाही नाही, आजोबांचे पूर्णपासून जी कथा घडलेली आहे ती सांगावं लागतं तोंडीपाठ.
0: पण मग हे पाठ करायला किती वेळ लागतो तुम्हाला?
1: एक दोन वर्ष लागते.
0: एक दोन वर्ष तुम्ही रोज म्हणत असताय?
1: नाही नाही, ते जे असं मग जेव्हा फाल पाठंत करायचे ते दिवशी पाठंत करायचे. सतत जर पाठ केलं ते काम कोण करील? आहे का नाही?
0: बरोबर,
1: असं आहे.
0: अशा किती तुमच्या ओव्या पाठ आहेत?
1: तसं द्या आपले काय, पण पूर्ण पाठ नाही येतात, कपडे आपल्याचे आहेत. पूर्ण देवांच्या भव्या पाठ नाही, प्रत्येक देवाचे आहेत आपण पाठ नाही, थोडल्या थोडली माहिती आहे.
0: बरं, तुमचे जे गुरु आहेत
1: हा,
0: त्यांचे किती शिष्य आहेत तुमच्यासारखे?
1: एवढं नाही सांगता येणार, त्यांनी किती केले असतील, पण मी त्यांचा चेला.
0: तुमच्या बरोबर शिकणारे किती जण होते असे?
1: नाही, मी एकटाच होतो.
0: आणि मग तुम्ही आणखीन कोणाला शिकवता का?
1: आता मग आता बाजूला बसलेली मंडळ, आता हे शिकणारच ना.
0: हे सगळे लोक तुमचे शिष्य आहेत? आता ह्याच्यामध्ये ओव्यांच्या वेगवेगळ्या चाली असतात ना, तर तसे वेगवेगळे ताल याच्यावरती असतात का? कुठल्या कुठल्या?
1: जसं गाण्याचं पाठ चाल असली तसं ते हात पलटवायला लागत आहे.
2: दिनेश, मला असं दिसतं की आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगी हे लोक या ठिकाणी डाक गायन आणि वादन करत असावेत. तर या संदर्भात आपण विचारूया, हे आहेत वनौषधींचा उपयोग करून वैद्यक व्यवसाय करणारे सीताराम बाबा राऊत, त्यांच्याशी आपण बोलूया. तर सांगा बाबा.
3: तर आम्ही जे आमच्या गाव घरामध्ये एखादी सून डिलिव्हरी झाली का, ते आमचं हिरवा देव, पाची देव, इहमाय असे जे देव आहेत त्यांची आमचे लोक सकाळी जाऊन पाणी घेऊन आणि धोतात, त्याला स्वच्छ करतात आणि त्याची परत मांडणी करतात, बोनं वगैरे दाखवतात. आणि परत आमच्या एखादा सण आला का, सणाला समदेव भाऊबंद जे मेनमेन असतात ते येतात आणि त्याची सेवा करून धवून चुवून आणि त्या परत त्या याच्यामध्ये ठेवतात. करंडी
0: देव म्हणजे असा काही
2: दगड असतो का?
0: फोटो असतो दगड,
3: सोनाराकडून आणतात. त्याची कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये लागतात त्याला, ते देव आणायला. आणि त्यांची हे लोक सेवा पूजा करतात आणि त्याच्या आधारावर हे समदेव गोवी यांची चालते, डाका वाजवून म्हणतात ते.

0: रमेश, आपण आधी सांगितलं त्याप्रमाणे या आदिवासी संस्कृतीमध्ये पिढीजात परंपरेला अनन्य साधारण असं महत्व आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी अमुक गोष्ट का केली असा प्रश्न यांना काही पडत नाही, किंवा तो ते विचारतच घेत नाही, त्यांच्या मनातच तो येत नाही, इतके ते आपल्या परंपरांशी समरस झालेले आहेत.
1: खरंय खरंय कांचन. आणि म्हणून असं म्हणतात ना की कोणत्याही संस्कृतीचं खरं खुरं विशुद्ध स्वरूपात दर्शन जर घ्यायचं असेल तर तिथल्या आदिवासी संस्कृतीचं निरीक्षण करावं. आपल्याला त्या आदिम संस्कृतीची एक सुंदर झलक नक्कीच अनुभवायला मिळेल,
0: जे आज आपण अनुभवतो.
1: आपण ऐकत होतात भोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग 6, डाकवाद्य आणि वादन. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, यातील मुख्य कलाकार जयराम गावित आणि सहकारी, बाह्यध्वनीमुद्रण निनाद वेंगुर्लेकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. भोहाडा आणि आदिवासी लोक.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दुसरी मुंबई महापौर चषक इनडोर क्रिकेट स्पर्धा. याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतोय. क्रीडा रसिको, नवीन महापालिका स्थापन झाल्यापासून विविध महापौर खेळाडूंच्या स्पर्धा आता सुरू झालेल्या आहेत. यातलीच एक स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली, ती म्हणजे मुंबई महापौर चषक इनडोर क्रिकेट स्पर्धा. हे इनडोर क्रिकेट स्पर्धा म्हटल्यावरती जरा आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे,

0: पण आजच्या कार्यक्रमात आपण इंडोर क्रिकेट काय आणि याची स्पर्धा कशी खेळण्यात आली याचीच माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासमवेत आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत महा इंडोर क्रिकेट संघटनेच्या सदस्य आणि VM फाउंडेशन, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली, त्या फाउंडेशनच्या अध्यक्ष विनया तोरसकर, या स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघ म्हणजे VM फाउंडेशन, या संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे आपल्यासमवेत आहेत. ओमकार आणि विनय मॅडम, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अर्थात पहिला प्रश्न संघटनेच्या सदस्यांना जे पद सांभाळत आहेत, मॅडम इंडोर क्रिकेट संघटना नक्की काय, मुळात इंडोर क्रिकेट नक्की काय?
1: इंडोर क्रिकेट हा असा गेम आहे जो एक चारी बाजूनी फुल जाळी लावली जाते त्याच्यामध्ये हा खेळला जातो. याच्यामध्ये 8 प्लेयर असतात, त्याच्यामध्ये 8 प्लेयरनी प्रत्येकी 2-2 ओव्हर मिळतात त्यांना, आणि त्याच्यानंतर म्हणजे कंपल्सरी 2-2 ओव्हर खेळायचं. जरी तो खेळाडू आउट झाला तरी त्यांनी कंपल्सरी 2 ओव्हर कम्प्लीट करायचे असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे मजा अशी आहे, जरी प्लेयर आउट झाला तरी त्याचे -5 होतात आणि त्यांनी कंटिन्यू खेळायचं आहे. हा म्हणजे बघण्यासारखा गेम आहे. प्लस 4 मारला 6 मारला तरी धावणं हा कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये धावून 1 रन काढायचे फिजिकली, तर तुम्हाला 5 किंवा 6 मिळतात. म्हणजे 4+1 6+1 असे त्याच्यामध्ये हे मिळतात. प्लस 2 डॉट बॉल टाकले तरी तिसरा डॉट बॉल टाकला तर मायनस त्यांचे समोरच्याचे डॉट मायनस होतात, -5.
0: बॅटिंग करणारे
1: बॉलिंग करणाऱ्याचे बॉलिंग करणाऱ्याच्या कडून मिळाले ना डॉट बॉल तर त्याचे मायनस होतात 5. असंही आहे. आणि खेळामध्ये खूप मजा येते. आणि जाळीवर लागल्याच्या नंतर खाली कॅच पकडता येतो, त्यानंतर 6 जरी मिळाला असेल आपल्याला आणि धावून रन काढले नसेल तर -5 होतात ते होतात, पण कॅच पकडल्या त्याच्यातून रन आउट सुद्धा होऊ शकतो तो खेळाडू समोर. अशी त्याच्यामध्ये मजा आहे. गेम बघण्यासारखा 45 मिनिटाचा गेम असतो, बघण्यासारखा असतो.
0: ओमकार, उपविजेता ठरला तुझा संघ, अर्थात काय स्ट्रॅटेजी चुकली किंवा कुठे दुसरा संघ सरस ठरला ते तुला लक्षात आलं असेल, तर या स्पर्धेत सहभागी होताना तुम्ही मुळात अंतिम फेरीपर्यंत जाल का आणि अंतिम फेरीसाठी वेगळं असं काही ठरवलेलं का?
2: सर, पहिल्यांदा म्हणजे हा जो इनडोर स्पोर्ट्स आहे, सो आउटडोर क्रिकेट आणि इनडोर क्रिकेटमध्ये बघायला गेलं तरी खूप फरक आहे मोठा. ह्याच्यामध्ये रूल्स खूप वेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळे झोन आहेत, त्या हिशोबाने प्रत्येक झोनला रन्स ठेवले आहेत, बाजूला डिक्लेअर रन आहेत. पण इफ तुम्ही बाजूच्या झोन एमध्ये जरी खेळता, झोन एला 1 रन आहे, झोन बीला 2 रन आहेत, झोन 3ला 3 रन आहेत, झोन 4ला समोर 4 आणि 6 आहे. पण इफ तुम्ही 6 जरी मारता आहात पण इकडे फिजिकल रनिंग कंपल्सरी आहे, तुम्ही जोपर्यंत धावून रन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही रन मिळत नाही. सो तुम्ही 6 जरी मारता आहात पण तुम्ही धावलात नाही तर तुम्हाला 0 रन मिळत आहेत. हा गेम म्हणजे वेगळा आहे, फिटनेस लेवल याच्यामध्ये खूप मॅटर करते, की तुम्ही 6 मारल्यावर 1 रन घेतला तर तुम्हाला 7 रन मिळतात. हे सगळं खूप वेगळं होतं, म्हणजे प्रत्येक टीमला हा स्पोर्ट अजून एवढा इंट्रोड्यूस झाला नव्हता जे टीम्स खेळत होते. खूप म्हणजे वेगळं कॉम्पिटिशन होती. सो त्या हिशोबाने पूर्ण प्रिपरेशन असं म्हणजे नवीनच होतं सगळ्या मुलांसाठी. सगळी मुलं एन्जॉय करत होती हा स्पोर्ट. पहिली 1-2 मॅच खेळल्यानंतर सगळ्यांना आयडिया आली की कसं खेळायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये सगळे नेहमी जे खेळतात तसे 6 मारायला जात आहेत, आउट होत आहेत. पण नंतर जसे जसे 1-2 मॅच खेळले तसे त्यांना आयडिया आली की हा गेम 6चा नाही आहे, हा डोकं लावून खेळायचा गेम आहे. जेवढं तुम्ही साईड साईडला खेळाल, 1-1 रन 2-2 रन वाढवाल, तसा तुम्हाला म्हणजे पुढे टीमचा स्कोर जसा न्याल तसं पुढे तुम्हाला फायदा होतो. कारण या स्पोर्टमधून एवढं कळलं की हा स्पोर्ट बाकी जे आहेत आउटडोर गेम इनडोर गेम टर्फवरती तसं नाही आहे की 4 ओव्हरची मॅच आहे, काही टार्गेट आहे, 3 ओव्हरमध्ये टार्गेट चेस केला मॅच संपली असंही नाही आहे. या स्पोर्टमध्ये शेवटच्या बॉलला पण मॅच फिरते. म्हणजे आता समजा 40 रन टार्गेट आहे, जसं मॅम बोलल्यात की 5 रन मायनस होतात टीमचे, 7.5 ओव्हरला मॅच जर का 44 रनवर आहे, बॅटिंग टीम 4 रनवर आहे, शेवटच्या बॉलला देखील विकेट गेली तरी 5 रन मायनस होतात आणि 40चा टार्गेट आहे तरी बॅटिंग टीमचा पटकन 39 होतो स्कोर, त्या शेवटच्या बॉलला पण बॉलिंग टीम जिंकू शकते. सो वेगळाच एक्सपिरियन्स आहे या स्पोर्टवर.
0: मॅडम, याचा प्रसार करण्यासाठी संघटनेमार्फत काय काय पावलं उचलली जाते?
1: प्रेसच्या माध्यमातून सगळीकडे ह्याच्यासाठी बोललं जातं. बाळ तुरस्कर याची प्रसिद्धी बघतात, बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे प्रिंट मीडियामधून सगळीकडे ओपन होते की इंडोर क्रिकेट काय आहे. बऱ्याच आता आम्ही मध्यंतरी गरवारे क्लबला एक मोठी मीटिंग घेतली होती, प्रत्येक जिल्ह्याच्या सदस्यांना बोलवलं होतं, जे बाकीच्या खेळांमध्ये वगैरे आहेत त्यांना बोलवलं होतं. त्यांनाही हा गेम आवडला, तेही त्यांच्याकडे स्वतःकडे हा गेम प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढे बाहेर पण होतील अशा अपेक्षित.

0: आहे. मुंबईमध्ये सगळीकडे आता सगळ्यांनी बघितलेला आहे गेम, आणि प्रत्येक जणांनी आम्हाला आश्वासन दिले की आपण ही स्पर्धा अंधेरीमध्ये असो किंवा दुसरीकडे कुठेही असो, इवन सुनील शिंदेनी पण सांगितलेलं आहे की आता आपण येत्या ह्याच्या काही काळामध्ये आपण स्वतः ही स्पर्धा भरवूया असं सांगितलं आहे. त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे प्रसारित होण्यासाठी हा इनडोअर क्रिकेट. आता इथून पुढे बघू किती प्रतिसाद मिळतो. इवन आमच्या इथे प्रिंट मीडियाचा एक ग्रुपसुद्धा क्रिकेट खेळला होता, त्यांनाही ही मॅच कशी खेळायची हे कळायच्या नंतर परतच्या वेळेला आम्ही येऊ खेळायला असं त्यांनी सांगितलं. तुम्ही कधीही स्पर्धा भरवा, आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ.
1: तुमका जेव्हा स्पर्धेत प्रवेश घेतला तर तुमचं टार्गेट काय होतं, अंतिम फेरीपर्यंत किंवा फायनलपर्यंत जाऊ असं तुम्हाला वाटलेलं का?
2: सुरुवातीला हा फॉर्मॅट बघून तरी आम्हाला असं वाटलेलं की हे सगळं आमच्यासाठी खूप नवीन आहे. तर आमच्या डोक्यात असं काही नव्हतं की आम्ही फायनलपर्यंत पोहोचू. आमच्या डोक्यात पहिलं होतं की नवीन काहीतरी खेळायला मिळतं आहे तर आपण हा स्पोर्ट एन्जॉय करूया. तर ते सगळं करत करत आम्ही कधी फायनलपर्यंत पोचलो, अंतिम फेरीत पोचलो, सगळी मुलं चांगली खेळलीत त्याच्यामुळे पोचलो. थोडंसं अंतिम फेरीमध्ये काही कमी पडले, 5-10 रन आमचे कमी राहिले बॅटिंगमध्ये. आमचं मिडल ओव्हर्समध्ये काही थोडे स्कोर कमी झाल्यामुळे 5-10 रन कमी राहिले. त्याच्यानंतर त्यांना पण कळलं की टार्गेट तेवढा नाही आहे. सो त्यांच्या पण शेवटच्या बॅट्स म्हणजे त्यांचाही स्कोर 5 ओव्हरमध्ये 2 रन होता, तर त्यांना पण स्कोर मारायचा होता. 3 ओव्हरमध्ये 28 वगैरे पाहिजे होते वरती. तर त्यांनी शेवटचे त्यांचे जे बॅट्समन होते त्यांनी सुद्धा डोकं लावून खेळी केली की मारायला नाही गेले, बाजूबाजूला 2-2, 2-2 रन करत राहिले. त्याच्यामुळे त्यांचा देखील स्कोर वर गेला. चांगले खेळले समोरची टीम पण, माइंडसेटनी खेळली, स्ट्रॅटेजीनी खेळली, त्यामुळे ते म्हणजे जिंकू शकले तेही. आणि आम्हालाही शेवटला 1-5 रन कमी पडले त्या हिशोबाने.
1: मला तुला आता असं विचारायचं आहे की आपण जेव्हा ओपन क्रिकेट खेळतो म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळतो तेव्हा साधारणपणे संघ निवडायच्या आधी आपण खेळपट्टीचं निरीक्षण करतो, कुठलाही कारणादार किंवा कुठलाही संघातले जे सिनियर खेळाडू असतात ते खेळपट्टी बघतात, त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवतात की धोरण ठरवतात की काय करायला लागेल, खेळपट्टीवर किती गवत आहे किंवा नाही आहे, खेळपट्टी पाटा आहे तर मग बॅट्समन निवडायचा का वगैरे, बॅटर निवडायचा का वगैरे. तर इकडे तर टर्फ आहे त्यामुळे 8 जण जे निवडायचे होते ते निवडताना तुला काही त्रास झाला का, किंवा टर्फवरती खेळताना ते जे टर्फ आहे त्याला थोडंफार हे असतं त्याच्यातनं तो जो बॉल आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे, तो बॉल स्विंग होईल का किंवा फिरेल का वगैरे हे काही आराखडे बांधलेलेस का?
2: हो, म्हणजे तो बॉल पण इनडोअर क्रिकेटचा बॉलही थोडा वेगळाच आहे, काइंड ऑफ सीझन बॉलसारखाच बॉल आहे, थोडासा त्याचा वेट कमी आहे. टर्फवरती आर्टिफिशियल ग्रास असतं, सो बॉलिंग टाकताना तो बॉल असा पटकन पडून स्किट होतो, पटकन अंगावर येतो. आणि इकडे म्हणजे वेगळेच नियम आहेत की 8 ओव्हरची मॅच आहे तर 8 प्लेयर जे खेळत आहेत सर 8ही जणांना बॉलिंग टाकायची आहे. तर आम्हाला असे प्लेयर शोधायचे होते की 8 जण जे चांगली बॉलिंग टाकतील प्लस त्याच 8 जणांना कंपल्सरी बॅटिंगही करायची आहे. तर आम्हाला सगळे ऑलराऊंडर बघायचे होते की जे बॅटिंगमध्येही चांगले असतील, बॉलिंगमध्येही चांगले असतील. आता तुम्ही जे बाहेरचं बोलता आहात सीझन क्रिकेटमध्ये, तिथेही 6 बॅट्समॅन 5 बॉलर किंवा 5 बॅट्समॅन 5 बॉलर 1 कीपर असं वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीने घेऊन खेळतात. इकडे असं नाही आहे, इकडे सगळेच तुम्हाला बॅटिंग करणारे, बॉलिंग करणारे, सगळे दोन्ही करणारे पाहिजेत. सो त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी घेऊन खेळायला लागते की प्लेयर कोणत्या याच्यामध्ये चांगला बेनिफिशियल आहे, कोणाची बॅटिंग चांगली आहे. तर लास्टला जरी फिरते मॅच सो त्याच्यामध्ये कसं करतात, चांगले बॅट्समन वर उतरतात, खालती टेलेंडर्सला बॉलर येतात. इथे असं नाही आहे, खालती देखील चांगला बॅट्समन पाहिजे कारण या मॅचमध्ये खाली ही मॅच फिरू शकते खालच्या दॅट ओव्हर्समध्ये. सो ते सगळं खूप वेगळी स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवून खेळायला लागतो हा गेम.
1: तू जेव्हा पहिली मॅच खेळलास तेव्हा तुझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता?
2: खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्या मॅचमध्ये. पहिली मॅच आमची मीडिया टीमसोबतच झाली, त्याच्यामध्ये देखील खूप चांगला एक्सपिरियन्स होता. त्यांनी पण चांगली फाईट दिली आम्हाला आणि त्यांच्यासाठीही नवीन होतं हे, आमच्यासाठीही नवीन होतं. सो मजा आली एक कदवे त्यांच्यासोबत. पहिली मॅच खेळल्यानंतर आम्हाला कळलं की पुढच्या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची, फिल्डिंग कशी लावायची, बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कुठच्या प्लेअरला, कारण पहिली मॅच आम्ही सगळं ट्राय करत होतो की काय करायचं कोणत्या बॉलर. नंतर आम्हाला कळलं की या बॉलरला ही ओव्हर नाही जाऊ शकत, हा बॉलर शेवटची ओव्हर टाकू शकतो, ते हे क्रुशल मोमेंट्सला हे बॅट्समॅन जाऊ शकतात. तसं आम्ही सेकंड मॅचपासून पेअर अप करायला चालू केलं, स्ट्रॅटेजी चांगले बनवायला चालू केले.
1: तू मग अशी उल्लेख केला तो झोनचा की ए झोनला 1 रन्स, बी झोनला 2 रन्स किंवा नंतर पुढे बाउंड्री आणि सिक्सर आहे, तर या झोननुसार फिल्डिंग लावणं, क्षेत्ररक्षक लावणं हे कसं काय हे ॲडजस्ट करायचं?
2: ॲक्च्युली ते कसं आहे की जिथे किपर आहे, विकेट किपर, त्याच्या मागे जो आहे, मागचा जो बॅक नेट आहे तो झोन ए आहे. साईडचे जे नेट आहेत दोन्ही बॉलरपर्यंत ते झोन बी आहेत, बॉलर ते बाउंड्रीपर्यंत जो साईड नेट आहे तो झोन सी आहे, आणि जो समोरचा नेट आहे जिथे 6-4 आहेत बाउंड्री ते झोन डी आहे. सो इकडे रनिंग पूर्ण म्हणजे 30 मीटरचं हे आहे, पूर्ण ग्राउंड आहे बाउंड्री टू बाउंड्री, आणि 20 मीटरची विकेट टू विकेट बॉलिंग असते, बॉलिंग टू बॅट्समॅन 20 मीटरची हे. पण इकडे रनिंग असं नाही आहे की पूर्ण 20 मीटर धावायचं आहे, इकडे रनिंग 11 मीटरचीच असते, हाफ पिचवरून बॅट्समॅन रनिंग करतात. भले रनआउट तुम्हाला बॉलर एंडला घ्यायचं आहे पण विकेट टू विकेट नाही आहे, हाफ विकेट रनिंग असते. सो हाफ विकेट जी रनिंग आहे त्याच्या पुढे 4 प्लेअर असले पाहिजे कीपरला मोजून, आणि हाफ विकेटच्या मागे बॉलर साईडला 4 प्लेअर असले पाहिजे बॉलरला धरून,
1: बॉलरला धरून. आणि म्हणजे तिघ जण त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि तिघ जण पुढे साईड असे त्याची रचना असते. प्रत्येक सामन्या गणित तुला वेगळी स्ट्रॅटर्जी वापरावी लागली का?
2: हो, म्हणजे जसं जसं म्हणजे मॅचेस जिंकत जिंकत आम्ही जसे पुढे गेलो तसे टीम्सही टफ होत गेले. सो त्यावेळेस आम्हाला म्हणजे एखाद्याकडनं मिसफील्ड वगैरे झाली, सो प्लेअरला बॅक करणं हा एक मोठा विषय असतो की त्याला बॅक कसं करणार, जर का त्याच्याकडे नाही तेवढा बॉल वगैरे होता तर कसं फिल्डिंग वगैरे स्विच करायची, बॉलिंग वगैरे इन केस एक ओव्हर खराब पडली तर जो आम्ही बॉलर चांगला लास्टला ठेवला आहे तो कसा पुढे वापरू शकतो आम्ही, हे सगळं स्ट्रॅटेजी चेंज होत राहते टाईम टाईमला. ते एक माइंड गेम आहे, सो ते प्रत्येक वेळी डिफर करत राहतं की कसं आपण ते यूज करू शकतो.
1: ही स्पर्धा दुसऱ्यांदा होत होती पण बरेचसे खेळाडू जे आहेत ते पहिल्यांदा या इनडोअर क्रिकेटमध्ये खेळत होते, तर ते खेळत असताना त्यांचं जे काही धोरण असायचं किंवा टॅक्टिक्स असायच्या त्या बघून तुला काय वाटायचं की हे चुकीचं होईल काय किंवा आपण हे वापरायला पाहिजे होतं वगैरे, आपल्याला का लक्षात आलं नाही असं व्हायचं का?
2: हां, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की हा स्पोर्ट जास्त कोण अजूनही खेळले नाही आहेत, म्हणजे आम्ही जे खेळत होतो टीममधले सगळे ओपन क्रिकेट खेळत आले आहेत, इनडोअरमध्ये एवढं कोणी अजूनपर्यंत सहभाग घेतला नाही आहे. सगळे ट्राय करत होते की रूल्स खूप वेगळे आहेत, सो रूल्स अडॅप्ट करायला तेवढा टाईम जात होता प्रत्येक प्लेअरला, कारण खूप जणांना सवय नाही आहे. फोर मारला की सवय आहे उभं राहायची, इकडे फोर मारल्यावर रन काढला नाही तर फोर पण मिळत नाही, ते त्यांना खूप अडचण होत होती स्टार्टिंगला की फोर मारून पण धावत नव्हते, 0 रनच होत होते. त्याच्यानंतर त्यांना हळूहळू ते समजायला लागलं, सो त्यांनी वर्क केलं टीमनी पण, म्हणजे पहिली मॅच झाल्यानंतर बसले साईडला एक पूर्ण वर्क केलं की एक गेम खेळले एक्सपिरियन्स आला आता पुढे कसं करू शकतो. ते काही अडचणी होत्या त्या एक दोन गेममध्ये त्या लोकांनी अडॅप्ट केल्या आणि पुढेच्या स्ट्रॅटेजी नवीन बनवायला चालू केल्या.
1: मॅडम, व्हीएम फाउंडेशन म्हणजे व्हीएम फाउंडेशन जर बघितलं तर मूळ खेळ आहे खो खो आणि कबड्डी, देशी खेळांचं प्रेम व्हीएम फाउंडेशनचं खूप आहे, इंडोर क्रिकेटकडे वळलं, तर मुळात व्हीएम फाउंडेशन काय आहे?
0: व्हीएम फाउंडेशन हे माझ्या मुलाच्या नावावरती चालू केलेलं फाउंडेशन आहे आणि ह्याच्यामध्ये माझे मिस्टर म्हणजे बाळ तोरसकर यांची इच्छा होती की हे आपण चालू जे केले ते सामाजिक पेक्षा जास्त खेळासाठी प्राधान्य द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळ कसे खेळले जातील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते नेहमी हे करतात. त्यामुळे आम्ही 2010 पण नॅशनल खो खोची घेतली होती आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला. त्यानंतर बऱ्याच आम्ही स्पर्धेंना व्हीएम फाउंडेशनकडून मदत करतो आणि आता इंडोरमध्ये पण आम्हाला असं वाटलं की आपण इंडोरमध्ये पण आता घुसायचं व्हीएम फाउंडेशननी, म्हणून आम्ही पहिल्यांदा आमची व्हीएम फाउंडेशनची टीम खेळवली ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या वेळेला थोडंसं कमी पडलो आम्ही पण परतच्या वेळेला आम्ही नक्की जिंकू. पहिल्यांदा खेळामुळे मुलांनाही अनुभव आता चांगले आले की परत आपण काय खेळायचं आहे कुठे चुकलं हे त्यांना शिकता आलं, पण ह्यातून ते शिकतील आणि परतच्या वेळेला आम्ही नक्की पहिल्या नंबरने येऊ असं मला वाटतं.
1: आपण जेव्हा खुलं क्रिकेट बघतो म्हणजे टेनिस बॉलचं असेल किंवा लेदर बॉलचा असेल तो वेगळा अनुभव असतो, पण जेव्हा इंडोर क्रिकेटमध्ये तुम्ही ऑर्गनाईज केली स्पर्धा ऑर्गनाईज केली ही दुसरी वेळ होती, पण तरीसुद्धा ही मुलं जेव्हा खेळत होती आणि एखादा सामना बघितला खास करून व्हीएमचा सामना तुम्ही बघत गेला असाल तर तुम्हाला स्वतःला काय वाटत होतं?
0: जिंकण्याच्या बाबतीत म्हणत असाल तर व्हीएमने जिंकावं असं माझी स्वतःची इच्छा होती. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही म्हणजे मुलं हरतायत हे लक्षात आल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे परतच्या वेळेला मुलांना मी म्हटलं परतच्या वेळेला आपण चांगलं खेळू असं त्या मुलांनाही सांगितलं आम्ही.
1: समजा तुम्ही एवढ्या मॅचेस 4-1 मॅचेस तुम्ही व्हीएमचे पाहिले असतील तर तुम्ही काय सूचना दिलेल्या का मुलांना देत गेलात की नियम असं आहे तर हे करायला हवंय किंवा मुलांनी असं खेळायला पाहिजे वगैरे?
0: पहिला आमची म्हणजे प्रेसी झाली, त्याच्यानंतर मला वाटतं SSCA बरोबर झाली. SSCA टीम आमची टफ होती कारण ते बरेच लीग जिंकले होते SSCAची टीम. त्यानंतर मला वाटलं नव्हतं, अपेक्षित नव्हतं की SSCAची टीम आम्हाला म्हणजे असं वाटतं की हरवेल, पण आमचे मुलं इतके चांगले खेळत ना त्या टीमला हरवलं, त्यामुळे मी खूप आनंदी.

0: झाली. आणि शेवटी मग बिंदास होती की आमचीच टीम जिंकेल असं, पण लास्ट मोमेंटला थोडासा इश्यू झाला आणि मायनस झाले आमचे काही पॉईंट्स.
1: तुम्ही ओमकार, तुम्ही एक दादा टीमला हरवलं जो संभाव्य विजेता असू शकत होता तो संघ, पण मेजर एका मोठ्या संघाला हरवल्यानंतर कॉन्फिडन्स वाढायच्या ऐवजी कुठे असं खटकलं का की बाय फ्लूक आपण यांना हरवलंय वगैरे असं काही झालं का?
2: नाही असं तर काही नाही, म्हणजे आमची देखील टीम अशी रेग्युलर क्रिकेट खेळत आली आहे, भले अंडर क्रिकेटमध्ये तेवढं नाही खेळले आहेत पण रेग्युलर क्रिकेट खेळत आलो आहोत. सो आम्ही आमचे म्हणजे जे गेम आहे त्याच्यावर आम्ही आमच्या कॉन्फिडन्सवर होतो की आपण चांगलं क्रिकेट खेळूया. सो त्याच्यावरती आम्ही होतो की आणि चांगल्या टीमला ऑफकोर्स हरवल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडंट येतोच की आपण चांगल्या टीमला जर का हरवू शकतो तर आपण टुर्नामेंटही जिंकू शकतो. सो आम्ही तोच कॉन्फिडंट कॅरी केला, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नव्हतो, बट आम्ही त्याच ह्याच्यात होतो की आपण जसं खेळत आलो आहोत तसंच अजून थोडं अजून चांगलं खेळून चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊन फायनल जिंकूया. फायनलला काही थोडंसं कमी पडलं, शेवटला एक बॉलमध्ये 2 रन पाहिजे होते तेव्हा त्यांच्या बॅट्समॅनने एक चांगला शॉट मारला आणि 2 रन त्यांचे पूर्ण झाले, पण चांगलं म्हणजे एकंदरीत एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळालं.
1: तू उल्लेख केलास की शेवटच्या बॉलपर्यंत फायनल सामना किंवा अंतिम सामना रंगला, तर फायनलसाठी जी कुठली समोरची टीम होती त्यांच्या अगेन्स्ट वेगळी स्ट्रॅटेजी तयार केलेलीस?
2: हो, म्हणजे त्यांची टीम बघायला गेलो त्यांची टीम खूप चांगली होती. सो त्यांच्यासाठी आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी म्हणजे आम्ही बघत आलो त्यांचा गेम, आम्ही स्टडी करत होतो की त्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत ते कोणत्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला येतात, कोणते मिडलला कोणते चांगले बॅट्समॅन येतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडी बॉलिंग चेंज केलेली की जी मुलं पहिली बॉलिंग टाकत होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये वगैरे त्यांना आम्ही थोडं थांबवलेलं. आम्ही स्ट्रॅटेजी चेंज केली की ह्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत त्या टायमाला आम्हाला चांगले बॉलर्स काढायचे होते. सो आम्ही त्यांचे जे लास्ट गेम होते ते गेम स्टडी देखील केले थोडे की कसे हे लोक कोणत्या पेअरने बॅट्समॅन पाठवतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडे स्ट्रॅटेजी चेंजेस केलेल्या.
1: तुरस्कर मॅडम आणि ओमकर, तुम्हाला आता दोघांनाही एक सामायिक प्रश्न की इंडोर क्रिकेटचं भवितव्य काय, लोकांनी याकडे आकर्षित व्हावं म्हणून तुम्ही काय आव्हान कराल?
2: मेजरली मी तर बोलेन की हा खूप चांगला स्पोर्ट आहे, खूप म्हणजे वेगळा स्पोर्ट आहे. म्हणजे इंडियामध्ये बघायला क्रिकेटचं क्रेज तर आहेच, तसं वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्रिकेट ऑलरेडी चालू आहे, लेदर बॉल क्रिकेट चालू आहे, टेनिस क्रिकेट चालू आहे, तसंच इंडोर क्रिकेटही आहे. म्हणजे वेगळा फॉर्मॅट आहे, वेगळे रूल्स आहेत. जसं जसं हे स्पोर्ट पुढे प्रसिद्ध होईल तसं जसं मुलांना आवडेल. म्हणजे आम्ही देखील फर्स्ट टाईम खेळलो पण सगळ्यांना खूप आवडला गेम, सगळे तेच बोलत आहेत की अजून पुढे कधी असेल टुर्नामेंट सगळे खेळायला रेडी आहेत. सो असं जसं जसं हे मोठं होत जाईल, लोकांच्या नजरेत येत जाईल, लोकं खेळायला चालू करतील, तसं तसं त्यांची आवड निर्माण होईल, तर स्पोर्ट खूप पुढे जाईल.
1: मॅडम तुमचं मत काय?
0: माझं मत असं आहे की हा खेळ आपल्या इंडियामध्ये आता सुरुवात झालेली आहे, 2 मेयर कप झालेले आहेत, पण याच्या आधी 10 देशांमध्ये हा गेम खेळला जातो. जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका, सिंगापूर, UAE, अमेरिका व कॅनडा ह्या देशांमध्ये ह्याची म्हणजे हा गेम खूप प्रमाणात खेळला जातो. याचे वर्ल्ड कपसुद्धा होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पण हा गेम प्रसारित मोठ्या प्रमाणात व्हावा आणि इंडोर क्रिकेट हा इतर आउटडोर क्रिकेट आहेत तर जसं प्रसिद्ध आहे तसा हा आम्हाला मोठा करायचा आहे आणि मला वाटतं आता इथून पुढे आम्ही मोठा करायचा प्रयत्न करू.
1: तोरसकर मॅडम, ओमकार आजच्या क्रीडा विश्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे मी तुमचा आभारी आहे. क्रीडा रसिको, आता आपण घेऊयात मुंबईत घडलेल्या क्रीडा विश्वातील काही ठळक घडामोडींचा आढावा. नुकतीच 34वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा पार पडली. LIC पुरस्कार लाभलेल्या या सामन्याचा अंतिम फेरीचा सामना रविवारी खेळवण्यात आला. अंतिम फेरीत चर्चगेट सेंटरने ठाणे केंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. मुंबई क्रिकेट संघटनेची 14 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा HDFC परिवर्तन चषक स्पर्धा देखील आताच पार पडली. या स्पर्धेत निखिल अहिवारच्या नाबाद 123 धावांच्या खेळीमुळे गावस्कर संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. गावस्कर संघाने या स्पर्धेत सर्वाधिक 9 गुणांची कमाई करत निर्विवादपणे आपलं वर्चस्व राखलं. तर क्रीडा रसिको, क्रीडा विश्वाचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया क्रीडा विश्वाच्या पुढच्या कार्यक्रमास. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकली. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा विश्व आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 2:26 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: अहो ऐका चतुरा, अध्यात्माची कहाणी.
2: बर,
1: किसनानं भुलवल्या यमुना.

गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद आती रही.

श्रोतेहो भावधारा आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 4 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत बसंत काबरा यांचं सरोदवादन राग अहिर भैरव. विलंबित आणि द्रुतगतीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे दिलशाद अहमद खान यांची. ऐकूयात वसंत काबरा यांचं सरोदवादन राग अहिर भैरव.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदन.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शरद सुतवणे यांचं गायन ऐकलं, राग होता भटियार. त्यांना तबला साथ होती पंडित राजेंद्र अंतरकरींची आणि हार्मोनियम साथ होती मोहम्मद हनीफ खान यांची. विलंबित गत एक तालात, द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली. चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: सकाळसाठी 5 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
1: श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.